श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. एफएम 101.4 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप्लिकेशनवर आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 11 ज्येष्ठ शके 1948, त्यानुसार 1 जून 2026. आता प्रारंभ होतोय आजच्या मंगलमयी प्रातकालीन प्रसारण सभेला. या प्रसारणामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सनईच्या या सुमधूर सुरावटीसह.

सनईचे हे मंजूळ अस्वर उस्ताद बिस्मिल्ला खा साहेब आणि सहकारी यांचे. आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र. नमस्कार नाशिक. पहाटेच्या मंगलप्रहरी भक्तिरसाच्या स्वरलहरी भक्तिधारा.

पहाटेची ही प्रसन्न वेळ, मंदिरातल्या घंटानाद आणि त्यासोबत सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुमनताईंचा मधुर स्वर आपल्या सगळ्यांच्याच दिवसाची सुरुवात करून देणारी ही भूपाळी आहे.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात मधुसूदन कालेलकर यांचीही भूपाळी आपण ऐकलीत. रसिक हो, भारतीय संगीत विश्वात काही स्वर असे असतात जे केवळ कानांवर नाही तर थेट मनावर आणि आत्म्यावर अधिराज्य गाजवतात.

भक्ती, श्रद्धा, समर्पण आणि अध्यात्म यांना आपल्या मधुर, निर्मळ आणि सात्विक स्वरांनी अभिव्यक्त करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर आज आपल्यात नाहीयेत. सुमनताईंच्या आवाजात विलक्षण पावित्र्य होतं आणि म्हणूनच त्यांनी गायलेली भक्तिगीतं ही केवळ गाणी राहिली नाहीत, तर ती आपल्या सगळ्यांच्याच दैनंदिन प्रार्थनेचा भाग बनली आहे. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण त्यांच्या भक्तिरसानं ओथंबलेल्या स्वरांचा अनुभव घेणार आहोत.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं कवी सुधांशू यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं. संगीतकार होते दशरथ पुजारी. रसिक हो, विठ्ठल भक्तांच्या ओठावर आजही नित्य गुणगुणलं जाणारं हे अमर भक्तिगीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं

श्रोते हो, नामस्मरण ही आपल्या संत परंपरेने दिलेली मोठी देणगी आहे. संतांनी सांगितलेला हा नाममहिमा सुमनताईंच्या स्वरातून अधिकच मधुर वाटतो. त्यांच्या आवाजातली सात्विकता हे या गीताचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते कमलाकर भागवत. रसिकहो वारकरी संप्रदायातील अभंगांना स्वर देताना सुमनताईंनी त्यांचा मूळ भाव जपला आणि ती भक्तीची अनुभूती ठरली. असंच भक्तीची अनुभूती ठरणारा संत तुकारामांचा हा अभंग आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये. संगीतकार आहेत कमलाकर भागवत.

संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये. संगीतकार होते कमलाकर भागवत. श्रोते हो, भक्ती म्हणजे परमेश्वराशी साधलेला संवाद, आणि हा संवाद कधी शब्दातून घडतो तर कधी स्वरांमधून. हा संवाद अत्यंत सहजपणे घडताना आपण बघतो त्या सुमनताईंच्या गीतांमधून. या पुढचं गाणं मधुकर जोशी यांचं, यशवंत देव यांच्या संगीतानं सजलेलं. ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये.

रसिक हो, विठ्ठल भक्ती असो, रामभक्ती असो, कृष्ण भक्ती असो किंवा कुठल्याही देवाची ती भक्ती असो, सुमनताईंच्या स्वरातून प्रत्येक भक्तिभाव तितक्याच प्रभावीपणे उमटलाय आणि मनाला प्रसन्न करून गेलाय. आपल्या जीवनाचं दर्शन सामान्य माणसालाही समजावं असं एक भक्तिगीत, ज्या भक्तीमध्ये अहंकार नाहीये, समर्पण आहे, याच अर्थाचं हे गाणं सुमनताईंच्या स्वरातलं. कार्यक्रमाची सांगता करणारं हे पारंपरिक गीत.

रसिक हो, जीवनात अनेक संकट येतात, अडचणी येतात, पण श्रद्धेचा दीप तेवत राहतो आणि मग मार्ग सापडतो. भक्तिगीतांमधून हा आशावाद सतत व्यक्त होत राहतो. परमेश्वराच्या आराधनेनंतर आता वंदन करूयात मातृभूमीला, ऐकूया देशवंदना.

महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या ग दि माडगुळकर यांच्या या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा भक्तीधरा हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत. आमचं आजचं हे प्रसारण आपल्यापर्यंत सुस्पष्ट आणि विना व्यत्यय पोहोचवण्यासाठी आज आमच्या नियंत्रण कक्षात दक्ष आहेत प्रशांत पाठक आणि रुपेश पाटील. तर प्रसारण कक्षातून मी आपल्याशी बोलते वैशाली देवळे. आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 6:35 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालेचा भाग 16 आपण ऐकणार आहोत. संवादक सुमती पवार, सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 6:40 आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम स्वरूप कृषीवाणी यामध्ये पर्यावरण पूरक शेती याविषयी मुलाच्या माहितीचा भाग पहिला. संवादक विनया गांगल, सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 7:15 आडावतकर ज्वेलर्स जगुयानंदी. 6:50 बसवंत गार्डन परिसर कार्यक्रमात पर्यावरण जागृती या मालेचा भाग 11 संवादक अलका चंद्रात्रे. तर 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रमात वैज्ञानिक कोळी या मालेचा भाग 15 संवादक तृप्ती बक्षी. या दोन्ही कार्यक्रमांचे सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 7:00 एका सदाबहार हिंदी चित्रपट गीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. सकाळी 7:10 पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र आणि त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 प्रायोजित

प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद 7:50 प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्राच्या सहक्षेपणात 8:15 गीतधारा 8:30 म्युझिकल मॉर्निंग 9:00 प्रायोजित कार्यक्रम पीएनजी अँड सन्स 9:05 ते 10:00 विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपल्याला घेता येणार आहे 10:00 गीत भारती 10:30 एनसीईआरटी उमंग प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला जाईल 11:00 रात्री 11:00 विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल दरम्यान 12:00 वनिता मंडळ 1:30 राष्ट्रीय बातमीपत्र 1:40 जिल्हा वार्तापत्र 3:00 प्रादेशिक बातम्या 5:30 युववाणी 7:00 प्रादेशिक बातम्या 7:15 वृत्तविशेष 7:30 माझा आवार माझा शिवार रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू या सगळ्या भरगच्च कार्यक्रमांचा आनंद घ्या त्यासाठी ऐकत रहा आणि ऐकवत रहा आकाशवाणी नाशिक केंद्राचं हे प्रसारण अस्सल आणि सकस मनोरंजनासाठी आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण आपण ऐकतोय 6:35 झाली आहेत आता आईसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालेचा भाग 16 आपण ऐकणार आहोत संवादक सुमती पवार सादर करते कृष्णा शिंदे

नमस्कार मंडळी, सुमती पवार. हो, आपला आजचा विषय आहे गजा खोत. आजची आपली व्यक्तिरेखा गजा खोत. मंडळी, पुलंचे व्यक्तिचित्र वाचताना खरोखर समाजात अशाही व्यक्ती असतात तर असे मला वाटले. अर्थात मानवी स्वभावाचे असंख्य नमुने आपण पाहतो आणि म्हणतो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, आणि हे अगदी खरे आहे. आपल्या सभोवती असे अनेक नमुने आपण पाहतो आणि म्हणतो बहुरत्ना वसुंधरा चालायचेच. सर्वच क्षेत्रात विविधता हा निसर्गाचा नियम आहे, नाहीतर जीवन किती एक सूर्याने कंटाळमय झाले असते, नाही का? असो, तर हा गजाखोती स्वभावाचा वेगळाच नमुना आहे. पुलं म्हणतात लहानपणी आपला एखादा आवडता मित्र असतो व आपण सदैव त्याच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करतो, तसा हा गजा आहे. सदैव पुलांना चिकटणारा पण अत्यंत निरुपद्रवी, शांत, सतत अनुकरण करणारा. पुलं म्हणतात प्रसंग फार जुना आहे, इंग्रजी चौथीतला. मे महिन्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्या होत्या. अर्धी विजार, कोट, शर्टाचे वरचे बटन देखील नीट लावलेले, डोक्यावर नवी कोरी, जराशी मोठी होणारी टोपी, मागल्या बाजूने करंगळी सजेल एवढी जागा सोडलेली, गळ्याला कापडी दप्तर लटकते अशा थाटात वर्गात नवीन आलेला हा मुलगा माझ्या बाकाजवळ आला आणि मी पुस्तकातले नाक काढून चमकून वर पाहिल्यावर म्हणाला, माझं नाव गजाखोत, शेजारी बसू का? भावबंधनातल्या घनश्यामाच्या थाटात त्याने स्वतःची ओळख करून दिली, अजून मला आठवते. बस ना, मी म्हणालो गजाखोत. त्या दिवशी जो माझ्या शेजारी बसला, त्यानंतर शाळेची चार आणि कॉलेजची चार मिळून 8 वर्षे माझ्या शेजारी बसला. सिनेमात क्रिकेट मॅच पाहताना, मी पाहिलेल्या प्रत्येक नाटकात, गाण्याच्या मैफलीत मांडीला मांडी लावून बसला. मी बीएला जो विषय घेतला तेच त्याने घेतले. डोळे मिटून विषय भरले. बीए झाल्यावर तो मिलिटरी अकाउंट्समध्ये चिकटला, तो अजूनही तिथेच आहे. आमचे रस्ते बदलले ते तिथे. माझ्या सावलीसारखा हा अनेक वर्ष माझ्याबरोबर राहिला. सावलीसारखाच काहीसा मागे मागे आणि सावलीसारखाच आपल्या अस्तित्वाची जाणीव न देणारा. सकाळी 5 वाजता मी अभ्यासाला बसणार आहे, मी सहज बोलून जात असे. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता माझ्या दारावर टक टक ऐकू यायची. मी गजाखोत, उठलास का की थोड्या वेळाने येऊ? दार उघडून आत घेतले की सरळ कोपऱ्यात जाऊन अभ्यासाला सुरुवात. चहाचा कप समोर ठेवला की मुकड्याने पिणार. संकोचाचे शिष्टाचारी भाषण नाही. मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे हा मुकाट्याने हजर. कुरकुर नाही, कटकट नाही, टेस्टलेस वायूसारखे गजाचे गुणधर्म होते. परीक्षेत कधीही 40 मार्कांच्या वर गेला नाही आणि 35 मार्कांच्या खाली आला नाही. शाळेत चवळीच्या दिवसात हरताळ पडले की आमच्याबरोबर हेडमास्तरांच्या छड्या खायला हजर. गजाच्या या निर्गुण निराकार

0: आवाज मला काही विशेष वाटले नाही, पण कॉलेजमध्ये ताप व्हायला लागला. अरे सदैव पाटील असेल त्याचे अस्तित्व जाणवू लागले. काही ठिकाणी आमच्या चर्चेत तो आम्हाला नको असे, पण हे गजाच्या कधीही लक्षात आले नाही. पुढे पुढे आम्ही त्याला रावायला लागलो, सिनेमाचे तिकीट काढून आण, अमक करून आण, तमक करून आण सारख्या कामासाठी. मी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतो म्हणून गजाही वाची, शब्द आडला की डिक्शनरी. व्यवस्थितपणा हे मात्र गजाचे वैशिष्ट्य होते. माझी खोली लावणे हा त्याचा आवडता उद्योग होता. वास्तविक त्याच्याने माझ्या आर्थिक परिस्थितीत खूप फरक होता. तो एकुलता एक मुलगा आणि श्रीमंत, पण गजा राबतोय आपल्या नाथाच्या घरी पाणी भरतोय. गजा लहान मुलात मात्र विलक्षण लोकप्रिय होता. मंडळी, तर समाजात अशा असतात माणसांच्या एक एक तऱ्हा. नमस्कार, सुमती पवार.
1: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालेचा भाग 16 वा आपण ऐकलात. संवादक होत्या सुमती पवार, सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा,
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
1: सकाळचे 6:40 झाली आहेत. आता आमच्या शेतकरी बांधवांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरूप कृषीवाणी.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. 37 तोच विश्वास.
1: मंडळी नमस्कार, कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण पर्यावरण पूरक शेती याविषयी मोलाची माहिती जाणून घेणार आहोत. आज ऐकणार आहोत या माहितीचा भाग पहिला. संवादक विनया गांगल, सादर करते कृष्णा शिंदे.
5: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीवाणी कार्यक्रमात मी विनया गांगल आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, अति उत्पादन घेण्याच्या लालसेनं आणि पीक संरक्षणासाठी रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर वाढलेला आहे. त्यातच गावरान बियाणं जाऊन संकरित बियाणं लागवडीकडे देखील शेतकऱ्यांचा कल जो आहे तो सध्या वाढलेला आहे. परिणामी फळं आणि भाजीपाल्यावरील कीटकनाशकांचे अंश थेट मानवी शरीरात जाऊ लागल्यानं आज समाजात अनेक दुर्धर आजारांना बळी पडणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यात जागतिक तापमानवाढीचं चित्र दिवसेंदिवस भयावह होतंय. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून आजपर्यंत पृथ्वीचं सरासरी तापमान साधारण 1.1 ते 1.3 अंश सेल्सिअसनं वाढलं आहे. 2100 पर्यंत ही वाढ साधारण 3 ते 4.5 अंश सेल्सिअस होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. यामुळं काही भागात मानवी शरीराला सहन न होणारी उष्णता निर्माण होईल. या सगळ्यांचा परिणाम म्हणून कृषी उत्पादनात घट होईल. प्रत्येक 1 अंश वाढत्या तापमानाबरोबर गव्हाच्या उत्पादनात साधारण 6% घट होईल असं तज्ज्ञांचं मत आहे. साधारण 200 दशलक्ष लोकांना स्थलांतर करावं लागेल तर जैवविविधतेवर मोठा आघात होऊन साधारण 10 लाख प्रजाती नष्ट होतील अशी भीती देखील व्यक्त केली जाते. शेतकरी बंधू भगिनींनो, ही सर्व परिस्थिती लक्षात घेता भविष्यात ऋतूंच्या लयी बदलतील, ऋतूचक्रात बदल होतील, निसर्ग अधिकाधिक विकराळ रूप धारण करेल आणि मानवी जीवनातील स्थैर्य ढासळेल. हवामान बदल हा केवळ वैज्ञानिक किंवा पर्यावरणीय प्रश्न न राहता तो मानवी अस्तित्वाचा प्रश्न ठरेल. पृथ्वीनं याआधीही अनेक संकट पेलली आहेत आणि पुढेही ती तग धरू शकते हे खरं, पण प्रश्न असा निर्माण होतो की त्या बदललेल्या पृथ्वीवर मानवजातीचं स्थान काय असेल. आणि मंडळी, या प्रश्नाचं उत्तर आपल्या आजच्या कृतीत दडलेलं आहे. विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाशी केलेली छेडछाड

0: आपल्यालाच परत भोगावी लागत आहे. तरीही वेळ अजूनही पूर्णपणे निसटलेली नाही. पर्यावरणपूरक धोरणं, तंत्रज्ञान आणि सामूहिक इच्छाशक्ती यांच्या सहाय्यानं आपण या संकटावर मात करू शकतो हे निश्चित. शेतकरी बंधू भगिनींनो, येत्या काही भागात आपण यातील पर्यावरणपूरक शेती या घटकाविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा कृषीवाणीत आजच्या पुरतं इथेच थांबूयात. पुन्हा आपली भेट आहेच उद्याच्या भागात. तोपर्यंत मी विनया गांगल आपली रजा घेते. नमस्कार.
1: पर्यावरण पूरक शेती याविषयी मुलाच्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकलात. संवादक होत्या विनया गांगल, सादर करते कृष्णा शिंदे. बरं तर मंडळी, आजच्या कार्यक्रमापुरतं इतकंच. पुन्हा भेट आहे उद्या सकाळी 6:40 आमच्या स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत आम्ही आपला निरोप घेतोय. नमस्कार. कृषीवाणी, किसानवाणी, त्यासाठी नित्य ऐका आकाशवाणी नाशिक केंद्राचं हे प्रसारण.

0: म्हणू। स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक। विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप।
1: आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र।
2: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा
3: आपल्या दंडे सराफांचा
2: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी
3: शिवाय मजुरीवर 25% सूट।
2: महोत्सव 15 जून पर्यंत।
3: दंडे गोल्ड अँड डायमंड
2: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर।
1: आता अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी। अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक।
1: आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र। रसिक श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे। श्रोते हो, असं म्हटलं जातं की ज्याची सुरुवात गोड त्याचा शेवटही गोडच असतो। म्हणजे आज सोमवारे आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि हा संपूर्ण आठवडा प्रसन्न ताजातवाना टवटवीत आपण अनुभवणार आहोत, म्हणूनच आजपासून सुरुवात करणार आहोत। चला तर मग ही प्रसन्न सकाळ ताजीतवानी टवटवीत सुगंधित करूयात, त्यासाठी सज्ज होऊयात जगूया आनंदी कार्यक्रम ऐकण्यासाठी। श्रोते हो, आपल्या रोजच्या जगण्याचा अगदी सहज घडणारा पण नात्यातला गोडवा वाढवणारा हा विषय तसा गमतीशीरच आहे। आपल्या प्रत्येकाच्या घरातला प्रत्येक नात्यात मैत्रीत कधी ना कधी एक हा छोटासा प्रसंग घडतोच घडतो। कुणीतरी काहीतरी बोलतं आणि मग ते मनाला लागतं आणि मग सुरू होतो रुसवा। चेहरा गंभीर होतो, बोलणं थांबतं आणि मनात एक विचार, मी आता तुझ्याशी बोलणारच नाही, आणि दुसऱ्या बाजूला असतो तो फुगवा, मी काहीच चुकीचं बोललो नाही, माझी काहीच चुकी नाही असा ठाम विश्वास। थोडासा हट्टीपणा म्हणा किंवा मनात मात्र शांतपणे चाललेलं विचारांचं काहूर, बडबडच म्हणा, पण श्रोते हो, गंमत मात्र अशी आहे की रुसवा आणि फुगवा हे दोघंही फार काळ टिकत नाहीत, कारण त्यांच्या बरोबर मधोमध उभा असतो आपुलकीचा पूल। थोडं हसू, थोडंसं समजून उमजून किंवा माफी मागून सॉरी म्हणून चला सगळं विसरून जाऊयात, एवढं जरी म्हटलं ना की बघा, पाहता पाहता हा रुसवा विरघळतो, फुगवा उतरतो आणि नात्यात पुन्हा एकदा गोडवा येतो। अहो, खरं तर रुसवा फुगवा हा नात्यांचा शृंगार आहे। तो जर नसेल ना तर नाती अगदीच एकसुरी, निरस, उदास वाटतील, पण तो जास्त काळ टिकला ना तर मात्र दुरावा निर्माण होऊ शकतो, गैरसमज वाढीस लागतो। म्हणूनच रुसवा हा प्रेमानं बाजूला सारायचा आणि फुगवा हा अलगद समजून उमजून उतरवायचा, हो ना। हा अनुभव खूप काही शिकवून जात असतो, कारण नात्यातलं खरं सौंदर्य समजूत, प्रेम, माया

क्षमाशीलता आहे. म्हणूनच म्हणतात ना, जीवन सुंदर, नाती अनमोल, प्रेमानं भरूया प्रत्येक बोल, रुसवा फुगवा विसरून सारे, हसत जगूया आनंदाने रे, जगूया आनंदी.

0: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
0: नाती जपण्या आयुष्यभराची
2: परंपरा ही अधिक मासाची.
0: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
2: अधिक मास होणार आता अधिक खास.
0: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
2: 50% भरघोस सूट.
0: आजच भेट द्या.
2: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
3: आकाशवाणी नाशिक केंद्राचं हे प्रसारण आपण ऐकतोय. 6:50 होत आहेत. आता बसवंत गार्डन परिसर.
4: बसवंत गार्डन परिसर प्रायोजक बसवंत गार्डन मुखेड रोड पिंपळगाव बसवंत नाशिक.
5: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या परिसर कार्यक्रमात मी अलका चंद्रात्रे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत सीड बॉल याविषयी. मातीचा एक छोटासा गोळा, त्यामध्ये दडलेलं एक बीज आणि त्या बीजात दडलेली असते हिरवाईची आशा. श्रोते हो, सीड बॉल म्हणजे नेमकं काय? माती, शेणखत किंवा कंपोस्ट आणि झाडांच्या बिया यापासून तयार केलेला छोटासा गोळा म्हणजे सीड बॉल. हा गोळा पावसाळ्यात मोकळ्या जागेत टाकला की पावसाचं पाणी मिळाल्यावर त्यातलं बी अंकुरतं आणि नवीन रोप तयार होतं. म्हणजेच ना मोठे खड्डे, ना मोठा खर्च, ना विशेष साधनं, फक्त छोटासा गोळा आणि त्यामुळं होणारा मोठा पर्यावरणीय बदल. सीड बॉल ही संकल्पना जगभर प्रसिद्ध करण्याचं श्रेय जपानी कृषीतज्ञ मसानोबू फुकुओका यांना जातं. त्यांनी नैसर्गिक शेतीच्या विचारातून बियांना मातीच्या गोळ्यात सुरक्षित ठेवण्याची पद्धत विकसित केली. त्यामुळं मातीचं कवच मिळाल्यामुळे या बिया पक्षी, ऊन, वारा आणि कोरड्या हवामानापासून सुरक्षित राहू लागल्या. आज ही संकल्पना संपूर्ण जगभर पर्यावरण संवर्धनासाठी वापरली जाते. अनेक जण सीड बॉलला हिरवाईची गोळी असंही म्हणतात, कारण हा छोटासा गोळा जिथं पडतो तिथं काही दिवसांनी हिरवं रोप उगवू शकतं. सीड बॉल तयार करणं खूप सोपं आहे. काळी माती, शेणखत किंवा कंपोस्ट आणि स्थानिक झाडांच्या बिया एकत्र मिसळून छोटा गोळा तयार केला जातो. नंतर तो सावलीत वाळवला जातो. पावसाळा सुरू झाला की हे गोळे डोंगर, टेकड्या, मोकळ्या जागा आणि जंगल परिसरात टाकले जातात. पण इथं एक गोष्ट खूप महत्वाची आहे. सीड बॉलमध्ये स्थानिक झाडांच्याच बिया वापरणं गरजेचं असतं, कारण या वनस्पती त्या भागाच्या हवामानाशी सहज जुळवून घेतात. सीड बॉलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो बॉल पावसाची वाट पाहत असतो. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत हा गोळा शांत राहतो आणि पाऊस पडताच जेव्हा माती मऊ होते तेव्हा त्यातलं बी अंकुरतं आणि निसर्गाचा नवा प्रवास सुरू होतो. आज अनेक शाळा, महाविद्यालयं आणि स्वयंसेवी संस्था सीड बॉल मोहीम राबवत आहेत. विद्यार्थी स्वतः सीड बॉल्स तयार करतात आणि वेगवेगळ्या भागात टाकतात. त्यामुळे मुलांना बीजांकुरण, मातीचं महत्व, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळतात. मंडळी, काही देशांमध्ये तर हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीनं हजारो सीड बॉल जंगल भागात टाकले गेले आहेत, कारण जिथं माणूस सहज पोहोचू शकत नाही तिथंही या पद्धतीमुळे हिरवाई निर्माण करता येते. सीड बॉलचे फायदेही खूप आहेत. जंगल वाढीला मदत होते, मातीची धूप कमी होते, पक्षी आणि प्राण्यांना अधिवास मिळतो, हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यास मदत होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची भावना निर्माण होते. मे महिना सुरू झाला की अनेक जण कुटुंबासोबत फिरायला जातात. डोंगर, दऱ्या, किल्ले, पर्यटन स्थळं, निसर्गरम्य परिसर अनुभवतात. पण यावर्षी फिरायला जाताना आपण एक छोटासा पर्यावरणपूरक संकल्प करू शकतो. घरातील मुलांकरवी सुट्टीतला उपक्रम म्हणून काही सीड बॉल्स तयार करून घेऊया आणि हे सीड बॉल्स त्यांना आपल्या मित्रांना, नातेवाईकांना

0: मित्रांना किंवा सहप्रवाशांना छोटीशी हिरवी भेटवस्तू म्हणून द्यायला सांगूया. चॉकलेटऐवजी एक सीड बॉल, प्लॅस्टिकच्या वस्तूऐवजी या हिरवाईची भेट देणं. यामुळं मुलांमध्ये पर्यावरणाबद्दल प्रेम निर्माण होईल आणि झाडं लावण्याची सवय आनंदानं रुजेल सुद्धा. खरंच निसर्ग वाचवण्यासाठी नेहमी मोठ्या मोठ्या योजना लागतात असं नाही. कधी कधी एका छोट्याशा मातीच्या गोळ्यातही भविष्यातली हिरवाई दडलेली असते. चला तर मग या पावसाळ्यात आपणही एक संकल्प करूया. एक हात निसर्गासाठी, एक सीड बॉल हिरवाईसाठी. झाडं लावा, निसर्ग जपा आणि हिरवाई वाढवा. आजच्या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत मी अलका चंद्रात्रे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: बसवंत गार्डन परिसर, प्रायोजक बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, नाशिक. आता सुट्टीतल्या धमाल वन डे पिकनिक साठी परफेक्ट डेस्टिनेशन बसवंत गार्डन.
2: मधमाशांची रंजक माहिती, ग्राम संस्कृती, ऍडव्हेंचरस गेम झोन, रेन झोन आणि फूड हब, तसंच मध आणि बेदाण्यापासून बनवलेले स्वादिष्ट पदार्थही.
1: सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एंट्री फी फक्त 300 रुपयांपासून.
2: बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, नाशिक.
3: आकाशवाणी नाशिक केंद्राचं हे प्रसारण आपण ऐकतोय.

0: परीक्षक फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आकाशवाणी नाशिक केंद्र. आता वडनेरी सराफ विज्ञान गट्टा काही क्षणातच.
2: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
3: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: अधिक महिन्याची खास पर्वणी रास्त मजुरीत चांदीची भरपूर व्हरायटी फक्त वडनेरे सराफांकडे.
0: चांदीच्या दिव्यांचे नवनवीन प्रकार, आकर्षक दागिने, पूजेची उपकरणी, चांदीची भांडी आणि देवतांच्या सुंदर मूर्तींची भरपूर व्हरायटी.
4: आजच भेट द्या वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

नमस्कार श्रोते हो, विज्ञान कट्टा कार्यक्रमात मी तृप्ती बक्षी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. दरवेळीप्रमाणे आजही आपण घेऊन आलो आहोत एक भन्नाट वैज्ञानिक कोड. हे कोड ऐका आणि आपल्या बुद्धीला द्या थोडासा व्यायाम. मानवाची आहे अप्रतिम निर्मिती, गोल गोल फिरतो पृथ्वीभोवती, संदेशांचं करतो दळणवळण, सौर ऊर्जेवर करतो ग्रहण, ओळखा पाहू मी आहे कोण. काय मग श्रोते हो, उत्तर ओळखलं का? होय, आजच्या वैज्ञानिक कोड्याचं उत्तर आहे कृत्रिम उपग्रह म्हणजेच सॅटेलाइट. मित्रांनो, रात्रीच्या काळ्या आकाशात चमकणारे तारे आपण अनेकदा पाहतो, पण काही वेळा एखादी छोटी प्रकाशरेषा हळूहळू पुढे सरकत असते, तो तारा नसतो तर तो असतो पृथ्वीभोवती फिरणारा कृत्रिम उपग्रह. कृत्रिम उपग्रह म्हणजे मानवाने तयार केलेली अशी यंत्रणा जी रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात पाठवली जाते आणि पृथ्वीभोवती विशिष्ट कक्षेत फिरत राहते. हे उपग्रह पृथ्वीवरच्या अनेक महत्वाच्या कामांसाठी मदत करतात. आज मोबाईलवर बोलणं, थेट टीव्ही प्रसारण पाहणं, हवामानाचा अंदाज मिळणं, GPSच्या मदतीने रस्ता शोधणं, हे सगळं उपग्रहांमुळेच शक्य झालं आहे. पूर्वी एका देशातून दुसऱ्या देशात संदेश पोहोचवायला अनेक दिवस लागत असत, पण आता काही सेकंदात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात संदेश पाठवता येतो. यामागे उपग्रहांचं मोठं योगदान आहे. कृत्रिम उपग्रहाच्या संकल्पनेमागे अनेक शास्त्रज्ञांचं योगदान आहे.

0: आधुनिक उपग्रह संप्रेषणाची कल्पना प्रसिद्ध विज्ञान लेखक आणि संशोधक आर्थर सी क्लार्क यांनी मांडली होती. त्यांनी पृथ्वीभोवती विशिष्ट उंचीवर उपग्रह ठेवले तर ते पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगाशी जुळून स्थिर दिसतील अशी कल्पना मांडली. आज त्याच संकल्पनेवर आधारित जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स कार्यरत आहेत. यानंतर 1957 मध्ये तत्कालीन सोव्हिएत संघाने स्पुटनिक 1 हा जगातील पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला आणि अवकाश युगाची सुरुवात झाली. भारतानेही अवकाश संशोधनात मोठी झेप घेतली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आज जगातील अग्रगण्य संस्थांपैकी एक आहे. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक मानले जाणारे डॉक्टर विक्रम साराभाई यांनी भारताला अवकाश संशोधनाची दिशा दिली. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 1975 मध्ये अवकाशात पाठवण्यात आला. आज भारतीय शास्त्रज्ञ हवामान अंदाज, शेती, आपत्ती व्यवस्थापन, समुद्र निरीक्षण आणि संरक्षण क्षेत्रासाठी अत्याधुनिक उपग्रह विकसित करत आहेत. भारताची स्वतःची नेव्हिगेशन प्रणाली आहे जी GPS प्रमाणे कार्य करते. भारतीय महिला शास्त्रज्ञांनीही या क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. डॉक्टर रितू करिधल आणि नंदिनी हरिनाथ यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी मंगळयान मोहिमेत महत्वाची भूमिका बजावली. मित्रांनो, उपग्रह फक्त पृथ्वीभोवती फिरत नाहीत तर ते आपलं जीवन अधिक सोपं आणि सुरक्षित बनवत आहेत. चक्रीवादळ येणार असेल, मुसळधार पावसाचा इशारा द्यायचा असेल किंवा शेतकऱ्यांना पिकांबाबत माहिती द्यायची असेल, उपग्रह सतत कार्यरत असतात. अवकाशातील हे छोटे यंत्र पृथ्वीवरील कोट्यावधी लोकांच्या जीवनाशी जोडलेले आहेत. उपग्रहांना ऊर्जा मिळते ती सौर ऊर्जेमुळे. त्यांच्यावर मोठे सोलार पॅनेल असतात. सूर्यप्रकाशातून ऊर्जा तयार करून ते दीर्घकाळ कार्यरत राहतात. उपग्रहामध्ये कॅमेरे, अँटेना, संगणक, सेन्सर्स आणि संप्रेषण उपकरणं असतात. पृथ्वीवरील केंद्राशी ते सतत संपर्क ठेवतात. भारतासारख्या विकसनशील देशही कमी खर्चात मोठमोठ्या अवकाश मोहिमा यशस्वी करत आहे. यामुळे जगभरात भारतीय शास्त्रज्ञांचं कौतुक होत आहे. तर श्रोते हो, आज आपण वैज्ञानिक कोड्याच्या माध्यमातून कृत्रिम उपग्रहांची अद्भुत दुनिया जाणून घेतली. विज्ञान आपल्याला केवळ माहिती देत नाही तर विचार करायला शिकवतं, नवीन शोध घ्यायला प्रेरणा देतं. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या वैज्ञानिक कोड्यासह, नव्या ज्ञानासह आणि नव्या उत्साहासह. तोपर्यंत मी तृप्ती बक्षी आपण सर्वांचा निरोप घेते आणि ऐकत रहा आकाशवाणी विज्ञान कट्टा. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुनागंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा,
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
5: शिक्षण तज्ज्ञ भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेचं यंदाचं 12वं वर्ष यावेळी आयोजित करीत आहोत. एक चतुरस्त्र अभिनेता, लेखक, दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांचं मुक्तचिंतन आणि श्रोत्यांशी मनमोकळा संवाद. मनाला मार लागलाय, आवर्जून उपस्थित रहा. सोमवार दिनांक 1 जून रोजी सायंकाळी 6:15 वाजता कूर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल, जुना गंगापूर नाका, नाशिक. प्रवेश सर्वांसाठी खुला.
6: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
7: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
6: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
8: वडनेरे सराफ,
6: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
8: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड, नाशिक.
9: No. नाती जपण्या आयुष्यभराची
10: परंपरा ही अधिक मासाची
9: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
10: अधिक मास होणार आता अधिक खास
9: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
10: 50% पर्यंत भरघोस सूट
9: आजच भेट द्या
10: विश्वास नाशिककरांचा

0: Aravitkar Jewelers, Agora Complex, Canada Corner, Nashik.
1: अगैबग अधिकमासे कृतम पुण्यम अक्षयम भवति सर्वदा.
2: हो लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावा अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
2: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
3: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
4: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
5: आपल्या दंडे सराफांचा,
4: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
5: शिवाय मजुरीवर 25% सूट,
4: महोत्सव 15 जून पर्यंत.
5: दंडे गोल्ड अँड डायमंड,
4: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
6: रसिक हो, भारतीय चित्रपट सृष्टीतील एक मखमली स्वर काल हरपलाय. ज्येष्ठ सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांनी अनेक दशकं आपल्या गायकीनं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांचा स्वर कायम आपल्या स्मरणात राहणार आहे. त्यांच्या स्वरस्मृतींना विनम्र अभिवादन करूयात. ऐकूयात बात इकरात की चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत एस डी बर्मन यांच्या संगीत नियोजनात. आणि या गीतानंतर प्रादेशिक बातमीपत्र आपण ऐकणार आहोत. अस्मिता मुंबई वाहिनीवरून.

0: वॉचमन वॉचमन अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे टाकी बंद कर
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल

0: दूर दूर सर्व दूर रानावन रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्वावर शोककळा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. आयपीएलचं जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आता सविस्तर बातम्या. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं सुमन कल्याणपूर यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनीसारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपल्यासारखी अंगाई, कवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आए बालमा, ठेहरीये होश में आलू, न तुम हमें जानो सारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारनं पद्मभूषणनं तर मध्य प्रदेश सरकारनं लता मंगेशकर पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त काल राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अन्य मंत्री आणि आमदार उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची

0: ची समाजाला गरज आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चौंडी इथल्या अभिवादन सभेत केलं. अहिल्यादेवींनी न्यायदानाची भक्कम व्यवस्था उभी केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला सैन्य तुकडी उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. सोलापूर शहरात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आणि आदर्श कार्यपद्धतीचा वारसा जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशहितासाठी समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीने काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
1: साथियों, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले.
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेदशाळांच्या अभ्यासशैली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेत, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात. लघुग्रहांच्या पिधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
0: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशा वेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पित राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महायुतीचं जागावाटप काल ठरलं. भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जागा लढवेल. भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल. तर शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जागा लढवेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला असून तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. काल झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं सलग दुसऱ्या वेळी अजिंक्यपद पटकावलं.

अहमदाबाद इथं अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरु संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. विराट कोहलीनं फटकवलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर घोषित करण्यात आलं. राज्यात काही भागात आजपासून वादळी पावसाची शक्यता असली तर त्याचा मोसमी पावसाशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसा

राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचं नियोजन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. आयपीएल जेतेपद. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे जागतिक दूध दिवस. जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार 2001 सालापासून दरवर्षी 1 जून रोजी संपूर्ण जगभरात दूध दिवस साजरा केला जातो. आपल्या शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचं महत्व पटवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आयुष्याच्या कणाकणाचा रसास्वाद घेणारं बहुरंगी बहुढंगी स्वच्छंद अन अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे गोपाळ निळकंठ दांडेकर अर्थात गोनीदा यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतींना आणि विद्वत्तेला मानाचा मुजरा. मराठीतील सुप्रसिद्ध कवी नारायण मुरलीधर गुप्ते अर्थात कवी बी यांची आज जयंती. आध्यात्मिक वृत्तीचे कवी बी यांच्या लेखनशैलीचं मुख्य वैशिष्ट्य होतं दीर्घ कविता. कवी बी यांच्या स्मृतींना आणि त्यांच्या काव्य प्रतिभेला त्रिवार वंदन. मराठी वाङ्मयातील विनोदाचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या आणि साक्षात आचार्य अत्रे यांनी ज्यांचा मराठी भाषेतील विनोदपीठाचे आद्य शंकराचार्य असा गौरवपूर्ण उल्लेख केला त्या श्रीपाद कृष्ण अर्थात तात्यासाहेब कोल्हटकरांचा आज स्मृतिदिन. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या थोर साहित्यिकाच्या स्मृतींना शतशः प्रणाम. शारीरिक अपंगत्व येऊनही जी हरली नाही जगभरातल्या दृष्टीहीन आणि मुकबधिर व्यक्तींचा जी आदर्श आहे आजही जिच्या साहित्यकृतीतून जगासमोर प्रेरणेचा सेवेचा वसा आणि वारसा मांडला जातो अंध मुकबधिर असूनही कलाशाखेची पदवी मिळवलेली पहिली व्यक्ती अर्थात समाजसेविका हेलन केलर आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

श्रोते हो, आजचे दिनविशेष आपण जाणून घेतले. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्झवर. श्रोते हो, आमचं प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याच्या मुखाचं आरोग्य बघितल्यानंतर तुम्हाला लगेच समजत असेल की हे कॅन्सरकडे जाणारं लक्षण आहे, तर पहिल्या स्टेज मधला किंवा दुसऱ्या स्टेज मधला किंवा तिसऱ्या स्टेज मधला हे तुम्ही कसं काय पडता येतात?
2: मी असं समजवतो पेशंटला, हे स्टेज आहे ना, हे डॉक्टरचं लँग्वेज आहे. जर एक डॉक्टरला दुसरा डॉक्टर सांगायचं आहे की हा बिमारी कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि शॉर्ट संक्षेपात सांगायचं तर आपण स्टेजचा प्रक्रिया वापरतो. मी काय सांगतोय, कारण की आपल्या भारतामध्ये मोर देन 70% स्टेज फोर आहे आणि एकदा मी तुम्हाला सांगितलं की स्टेज फोर कॅन्सर आहे, मनो ही सायकोलॉजी असते ती एकदम म्हणजे कॅन्सर म्हणजे डेथ असं लोकांना असं वाटतं.
1: कॅन्सर या शब्दालाच लोक पहिल्यांदा घाबरतात.
2: त्यामुळे हे जे स्टेज असतात ना, हे डॉक्टर कम्युनिकेशन लँग्वेज आहे, त्याच जास्त आपल्याला इम्पॅक्ट डोक्यामध्ये आपल्याला नाही करायचं आहे. आपण कसं समजतो की स्टेज वन, स्टेज टू, स्टेज थ्री, स्टेज फोर आहे, जे डिफरंट टेक्निकल त्यामध्ये पॉइंट असतात. तर 2 सेंटीमीटर जास्त आहे तर स्टेज टू आहे, 2 सेंटीमीटर कम आहे स्टेज ओल्ड कॅन्सर मध्ये. जर तोंडामध्ये कॅन्सर आहे आणि गळ्यामध्ये गाठ पसरलेली आहे तर ते स्टेज थ्री आहे. तोंडामध्ये आहे, हरड्यामध्ये घुसलेले आहेत तर ते स्टेज फोर आहेत. करेक्ट. पण स्टेज फोर म्हणजे ट्रीटमेंट नाही असं नाही, आपण ट्रीटमेंट चांगल्या पर्यंत करू शकतो. स्टेज वन मध्ये 90% ऑफ ऑल दी ओल्ड कॅन्सर्स आर क्युरेबल, दे विल लिव्ह अ नॉर्मल लाईफ. ओके. अँड इवन इन स्टेज फोर 60% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स दे कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ.
1: पेशंटला समुपदेशनाची गरज असते. जेव्हा खर तर कॅन्सर हा शब्द तुमच्याकडून ऐकला जातो की तुम्हाला कॅन्सर झालाय, तेव्हा खर तर पेशंट खूप कोलॅप्स होतो, कारण का पैशांचा खेळ तिथे असतो. पुन्हा आपली म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं कुटुंब सगळं त्याचं उद्ध्वस्त होणार असतं, कारण तो कमावता माणूस असतो. तर त्याला समुपदेशनाची, त्याला धीर देण्याची ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही जबाबदारी निभावता.
2: येस. आणि मला कुणीतरी सांगितलंय की जे पण इंग्लिश मध्ये स्टेटमेंट बट च्या आधी येतो तो आदमी दुर्लक्ष करतो आणि बट चा नंतर येतो तो बरोबर त्याला स्ट्रेस देतो. एक्झाम्पल, तुम्हाला कॅन्सर, यू हॅव कॅन्सर बट इट इज क्युरेबल. तर आपण हे इन्फॉर्मेशन त्याला दिली की तुम्हाला कॅन्सर आहे पण स्ट्रेस इज ऑन क्युरेबल, तुम्हाला पूर्णपणे ठीक करता येणार. आणि आपल्या इंडियामध्ये ही चांगली गोष्ट काय आहे की आपल्याकडे सोशल सपोर्ट खूप चांगले आहेत. आजही माझ्याकडे पेशंट येतो त्याच्या बरोबर 4 लोक उभे राहतात.

0: ओपीडीला 4 उभे राहतात, ऑपरेशनला 10 उभे राहतात, ऑपरेशन नंतर 2-3 लोक असतात. ॲज कम्पेअर टू जे वेस्टर्न वर्ल्ड, त्यामध्ये कोणीही नसतं, खूप कमी लोक असतात. आता आपल्या भारतामध्ये सोशल सपोर्ट खूप चांगला आहे आणि सोशल सपोर्ट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल तुमच्या सर्व्हायवल मध्ये, तुमच्या ट्रीटमेंट मध्ये, तुमच्या कॉम्प्लिकेशन मध्ये. सोशल सपोर्ट लागते, तुमचा धीर लागतो की तुम्हाला हे एक्झाम आहे, एक्झामची प्रिपरेशन करायची आहे, एक्झाम पास करायची आहे आणि त्यानंतर मजा करायची आहे. हे सिम्पल लँग्वेज मी पेशंटला सांगतो. हे बोलणं आसान आहे, आय अग्री, पण आपल्याला ह्याच प्रकारेच लोकांना दर दिवशी, दर हफ्ते त्यांना आपला सपोर्ट करावा लागतो. हे मोटिवेशन नाही आहे,
1: धीर देणं,
0: हे डिसिप्लिन आहे. मोटिवेशन म्हणजे एक दिवस आपण सांगतो काय नाही काय नाही होऊन जाणार आणि सेकंड थर्ड दिवस तुम्ही आयच नाही, असं नाही आहे. आपल्याला रोज त्याला मोटिवेशन करावं लागणार, त्याला डिसिप्लिन करावं लागणार.
1: नक्कीच. डॉक्टर, असं काही आहे का की अगदी मला काहीतरी तोंडामध्ये दिसलंय आणि मी तुमच्याकडे आले, असं क्विक येणारे पेशंट्स आहेत का की फार कमी आहेत? आता तुम्ही म्हणालात की बऱ्याच लोकांमध्ये स्टेज 4 पर्यंत कॅन्सर गेलेला असतो मुखाचा आणि तेव्हा लोक तुमच्याकडे येतात, तर ही जी जागरूकता आहे ती थोडी कमी आहे का लोकांमध्ये?
0: जागरूकता कमी आहे, त्याला आपण अवेअरनेस म्हणतो. 3 A's इम्पॉर्टंट आहे प्रिव्हेन्शन मध्ये आणि ट्रीटमेंट मध्ये. फर्स्ट इज अलर्टनेस, म्हणजे तुम्हाला माहित नाही तुमच्या रुग्णामध्ये कॅन्सर आहे. असेही लोक असतात, मला माहित नाहीये, पेन होत नाही, दर्द होत नाही, त्यामुळे मला माहित नाही की अल्सर्स आहे. पण जेव्हा एकदा एखादा वेळी तुम्ही डेंटिस्टकडे गेला, तुम्ही सांगितलं की अल्सर आहे तुमच्याकडे तोंडामध्ये, तेव्हा तुमचं ध्यान जातो की तिथे अल्सर आहे. सेकंड इज ऍक्सेसिबिलिटी, तुम्हाला तुमच्याकडे अल्सर आहे पण कोणाला दाखवायचं मला कळत नाहीये. ऍव्हरेज स्टडीमध्ये आपल्याला सांगितलंय की एक पेशंटला 100 किलोमीटर ट्रॅव्हल करावा लागतो कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. ऍव्हरेज इट कॅन बी 1000 किलोमीटर. जेव्हा मी टाटा हॉस्पिटलला होतो, लोक यूपी, बिहार, वेस्ट बंगाल तिथून यायचे. तर ऍक्सेसिबिलिटी हे आता चांगलं झालंय ऍज कम्पेअर टू प्रिव्हियसली. जेव्हा टाटा 10 वर्षाआधी मी टाटाला होतो, आता ऍक्सेसिबिलिटी वाढलेली आहे पण तरी पण ऍव्हरेज 100 किलोमीटर. थर्ड इज एज अफोर्डेबिलिटी, वी आर स्टील डेव्हलपिंग कंट्री. आपल्याकडे टाटा मेमोरियल सेंटर सारखी सेंटर्स आहेत पण एकदम रुरल एरियामध्ये नाही आहे. मुंबईमध्ये आहे, वाराणसीमध्ये आहे, वायझॅग मध्ये आहे, त्यानंतर खासगी हॉस्पिटल्स आहेत. पण जे लो सोशिओ इकॉनॉमिक जे पेशंट असतात, राशन कार्ड केसरी असतो, ते कुठे जाणार? त्यासाठी आपण हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत, त्यामध्येही आपण आपला सेवा देतो. तिथे आपण ओपीडीही करतो आणि सर्जरीही करतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही जे आपण मगासपासून बोलतोय की आपल्या तोंडामध्ये अल्सर होतो, असे चट्टे दिसायला लागतात, असा एखादा छोटासा, आणि तुम्हीच आता सांगितलं की लोकांना खरं तर कळत नाही की आपण नेमकं कोणाकडे जायचं, तर आम्हाला हे सांगा की असा काही चट्टा दिसला तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा नेमकं कोणाकडे आपण जायचं?
0: फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट.
1: अच्छा.
0: कारण की आहे ना, 0.05% ऑफ ऑल दी अल्सर्स आर कॅन्सर. म्हणजे नॉर्मली तो कॅन्सर नसतो, त्यामुळे आपण डायरेक्टली कॅन्सरजनकडे जायचं नाही, पहिले डेंटिस्टकडे जायचं. तो एकदा बघणार, त्याला कळणार की हे कोणता कॅन्सरचा प्रकार आहे, कोणता कॅन्सरचा प्रकार नाही आहे. 2 हफ्ते तो थांबणार अल्सर ठीक होण्यासाठी. त्यांनी ठीक होत नाही, त्यानंतर आपण पुढे एस्क्युलेट करू शकतो. आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल आहे, आपल्याकडे जे जे हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे, हे सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल कॅन्सर मध्ये स्पेशल असतात, त्यांच्याकडे आपण जाऊन दाखवू शकतो. पण फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट ऑर अ फॅमिली फिजिशियन.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की तुमच्याकडे पेशंट आला, डिटेक्ट झाला कॅन्सर, त्याच्यानंतर तुमची उपचार पद्धती काय होते? जर आता आपण म्हणालात की एखादा चट्टा आहे आणि तो अगदी सुरुवात आहे कॅन्सरची, अशा पेशंटना तुम्ही उपचार पद्धती काय वापरता किंवा त्याच्या पुढे गेला असेल, जसं तुमच्या भाषेमध्ये स्टेज 3 किंवा 4 गेला असेल, तर त्यांच्यासाठी उपचार पद्धती काय असते?
0: पहिले आपल्याला फर्स्ट आपल्याला हे डिफाईन करायचं की त्यामध्ये कॅन्सर आहे. आमची जजमेंट आणि आमची एक्सपिरियन्स किती असला तरी पण तो डॉक्युमेंटेशनला पुरा पडत नाही, तर त्यामुळे आपल्याला त्याला बायोप्सी करावी लागते. आपल्याला वाटतं की हे अल्सर आहे, आपल्याला वाटतं की हे कॅन्सर निघू शकतो, more than 50% वी गो फॉर बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय असतं? छोटा तुकडा काढतो आपण आणि तो तपासणीसाठी पाठवतो, आणि जे पॅथॉलॉजिस्ट असतात ते मायक्रोस्कोपच्या खाली त्याला बघतात आणि त्यामुळे आपल्याला कळतं की त्यामध्ये कॅन्सर आहे की नाही. तर कॅन्सर असला तर नेक्स्ट स्टेप इज तो पसरलेला आहे का, त्यासाठी आपण सिटी स्कॅन किंवा पेट स्कॅन करतो. जर स्टेज 1, 2, 3 असेल तर आपण सिटी स्कॅन करतो. आपल्याला वाटलं स्टेज 4 आहे, अजून कुठे पसरलेला असेल तर आपण पेट स्कॅन करतो, कारण की ट्रीटमेंट सगळ्यामध्ये चेंज होते.
1: बरोबर. तो पसरतो म्हणजे कुठे कुठे?

0: पसरतो, काय अफेक्ट बाकीचे अवयव काय अफेक्ट होतात त्याच्यामुळे?
1: जर ओरल कॅव्हिटी आणि हेड नेक कॅन्सर असला तर फर्स्ट नेक मध्ये तुम्हाला गाठी आढळणार.
0: अच्छा,
1: गाठी मोठे मोठे होणार. एक्झाम्पल, तुमची दात खराब आहे तरी पण तुमचा गाठ मोठा होणार. हे जे गाठ असतात ना, ते फिल्टर असतात, तुम्हाला तुमच्या इन्फेक्शनला कॅन्सरला पकडतात आणि त्याला पसरू देत नाही. करेक्ट. पण आफ्टर सम टाइम त्यामध्ये तो कॅन्सर घर बनवतो.
0: अच्छा.
1: आणि तो मोठा होतो.
0: थायरॉइड ग्रंथी डॉक्टर म्हणताय तुम्ही, त्या वेगळ्या आहेत?
1: लिम्फ नोड्स, इंग्लिश मध्ये लिम्फ नोड्स म्हणतो आपण. गळ्यांची गाठी असतात, 30-40 गाठी असतात एक साइड मध्ये.
0: त्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असतात?
1: तुमच्या माझ्याकडे आहे.
0: अच्छा.
1: ते फिल्टर आहेत इन्फेक्शन स्प्रेड स्टॉप करण्यासाठी, इव्हन कॅन्सर स्प्रेड स्टॉप करण्यासाठी. पण एक वेळानंतर कॅन्सर हावी होतो आणि त्यामध्ये घर बनवतो.
0: अच्छा.
1: तो मोठा होतो. त्यामुळे इथे सगळे गाठी, आपल्याला जर तुम्ही हात लावला तर कडक कडक गाठी आढळतात.
0: अच्छा. मग त्या गाठी काय दिसतात, म्हणजे कॅन्सर पेशंट मध्ये काय होतं नेमकं?
1: तर बाहेरून तुम्हाला असं काही समजणार नाही, पण स्वतः तुम्हाला समजणार की गाठी मला आलेली आहे, कडक गाठी आहे, हलत नाही आहे.
0: अच्छा.
1: पेन करत नाही पण फक्त गाठी असतात.
0: अच्छा.
1: हा, आणि ते ग्रो होतात.
0: बरोबर.
1: अँड नेक्स्ट स्टॉप इज लंग्स. इथून नेक्स्ट स्टॉप सर, तर गाठीच्या ऐवजी मोस्ट कॉमन डिस्टेंट मेटास्टेसिस, आपला टेक्निकल वर्ड आहे, म्हणजे जर तोंडामध्ये कॅन्सर आहे अजून कुठे पसरलेल तर फर्स्ट स्टॉप इज लंग्स आफ्टर नोड्स. तर लंग्स मध्ये जर बिमारी गेली तर तो स्टेज 4 आणि अबव झाला.
0: आपल्या श्वासनलिकेला काही त्रास होतो या कॅन्सरचा?
1: ओल्ड कॅन्सर नाही, ओल्ड कॅन्सर नाही होत, पण श्वासनलिकाचे डिफरंट कॅन्सर असतात. लॅरेंजियल कॅन्सर आपण म्हणतो, ते व्होकल कॉर्ड स्वरयंत्र असतात त्यामध्ये येतं. त्यामध्ये आलं तर आपला स्वरयंत्रही कधी कधी काढावा लागतो. आता नवीन प्रकार आहे, त्यामध्ये किमो आणि रेडिएशन दिलं तरी पण तो चांगला होतो.
0: अच्छा. आणि मग त्याच्या पुढची उपचार पद्धती तुमची काय असते? आता तुम्ही केमो म्हणालात तर केमोलाही लोक खूप घाबरतात, खरं तर खूप पेनफुल असतं असंही म्हटलं जातं, तर काय नेमकं आहे?
1: पहिले आपण बायोप्सी करतो हे कळायला की कॅन्सर आहे की नाही. जर कळलं कॅन्सर आहे, आपण सिटी स्कॅन पेट स्कॅन करतो, त्यावर अवलंबून आहे पुढची ट्रीटमेंट. जर हे फक्त लोकल इथेच आहे, अजून कुठे पसरलेला नाही, तर आपण सर्जरी करून त्याला काढून टाकतो. इथे आहे आणि फक्त गळ्यामध्ये पसरलं आहे तरी पण आपण काढतो आणि गळ्याची गाठे काढतो आणि ते होऊन, कारण की मोस्टली रेडिएशन किमोची गरज नसते ओल्ड कॅन्सरमध्ये. जर ते पसरलेलं अजून कुठे आहे, म्हणजे लंग मध्ये गेलेलं आहे, बॅक स्पाइन मध्ये गेलेला आहे, तर आपण त्याला किमो द्यावा लागतो आणि त्यावेळी आपण ते क्युरेटिव्ह नसतं.
0: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. FM 101.4 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र. एक आठवण करून देतोय.
1: शेतकरी बंधूंनो, उन्हाळा संपून आता खरीपाचे वेध सगळ्यांनाच लागलेले आहेत. पिकांची लागवड करण्याआधी बीज प्रक्रिया करून घेणं मात्र महत्वाचंच आहे आणि म्हणूनच हा महत्वाचा विषय आपण हॅलो किसान वाणीचा घेतला आहे. मंगळवारी म्हणजेच 2 जून रोजी प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा विषय आहे बीज प्रक्रियेचे तंत्र आणि महत्व. आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापक अनिल शिंदे. या विषयाबद्दल आपल्या काही शंका असतील तर अवश्य विचारा. 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर तर अवश्य करा फोन. हॅलो किसान वाणी.

0: आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
3: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर सर एक निष्णात आयुर्वेदिक वैद्य म्हणून प्रसिद्ध असून गेली 25 पुणे आणि मुंबई इथं यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी नाशिकमध्ये भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ लोटस हॉस्पिटल, भाविक नगर, कुसुमाग्रज स्मारकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 83 90 90 20 23. चला तर मग वैद्य सत्येन गुजर सर यांच्याशीच बोलूयात. नमस्कार सर.
4: नमस्कार
3: सर. पोटाच्या आजाराचे किंवा पचनाच्या तक्रारी असतात असे असंख्य रुग्ण तुम्ही आतापर्यंत आयुर्वेदिक उपचारांनी बरे केलेत. आता मागील 25 अवघड आणि असाध्य आजार बरे करण्याचा तुमचा अनुभव आहे, हे पोटाचे विकार आणि आयुर्वेदिक उपचार याबद्दल सांगा ना.
4: कसं आहे, पोटाचे विकार वर्षानुवर्ष असणारे कितीतरी पेशंट आम्ही रोज बघत असतो. साधं पचनाचाच त्रास आहे, भूकच लागत नाहीये, पोटात दुखतंय, मळमळ होतीये, उलट्या होत आहेत, ऍसिडिटीचा वर्षानुवर्ष त्रास आहे, आयबीएस कितीतरी वर्ष आहे, कोलायटिसचा त्रास आहे, शौचा वाटे रक्त पडतंय, मूळव्याधीचा त्रास आहे, असे त्रास असणारे कितीतरी पेशंट असतात. काहींना शौचाला नेहमीच चिकट होत असते, पोट साफच होत नाही, दोन दोन तीन तीन दिवस पोट साफ होत नाही, शौचाला जोर करावा लागतो, असा त्रास असणारे कितीतरी रुग्ण असतात. पण अर्जन्सी नाहीये, हा त्रास सहन करण्यासारखा असतो, त्यामुळे दुर्लक्ष करण्याची पेशंटची टेंडन्सी खूप जास्त असते पोटाच्या आजारामध्ये. आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्ष त्रास असणारे पेशंट दिसतात. मागील 20 पोटच नीट साफ होत नाही, भूक कशी असते मला माहीतच नाही, असे सांगणारे कितीतरी पेशंट असतात. जेवणाची वेळ झाली म्हणून जेवायचं, ऍसिडिटी मला वर्षानुवर्ष आहे, पित्ताची गोळी मी कितीतरी 25 घेतोय, रोज सकाळी उठल्या पित्ताची गोळी घेतोच, असं सांगणारे कितीतरी पेशंट असतात. बाहेरचं खाल्लं की लगेच पोटात दुखतच आहे, नेहमी पडती आहे, पोट साफ झाल्याचं समाधानच नाही, हे कशासाठी होतं आणि का होतं, काहीतरी वेगळं खाल्ल्यानंतर त्रास होतोय, नेहमी होत नाही म्हणून दुर्लक्ष करतात, किंवा दुर्लक्ष करण्याची एक प्रकारची टेंडन्सी जुळ जाते पेशंटची आणि त्याच्यामुळे त्रास वर्षानुवर्ष राहतात. सो नक्की आजार कशामुळे झालेला आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे, रुग्णाची प्रकृती काय आहे, त्याच्या मागचे हेतू कोणते कोणते असतात, शरीरात काय बदल झालेले आहेत. तुम्ही ऍसिडिटीसाठी फक्त गोळी घेताय, त्यांनी फक्त पित्त तात्पुरतं तुमचं कमी होणार आहे, 24 त्या गोळीची ऍक्शन असते, तुमचे छातीची जळजळ कमी होणार, पण त्यांनी आजार बरा होणार आहे का तर नाही होणार. नक्की शरीरात काय बदल झालेत, पित्त व्यवस्थित तयार होत नाहीये म्हणून जळजळ आहे, तर अशासाठी ट्रीटमेंट होणं गरजेचं असतं. अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा त्रास आहे, पेशंटला वर्षानुवर्ष असतं, म्हणजे एकदा अल्सरेटिव्ह कोलायटिस झाला की वर्षानुवर्ष गोळ्या घेणारे कितीतरी पेशंट दिसत असतात, पण तरी 15-20 जुलाब होतातच आहे, शौचा वाटे रक्त पडतच आहे, असा त्रास कितीतरी जणांना दिसत असतो. मग यांना आयुष्यभर औषध घेण्याची गरज आहे का तर नाही. ह्याच्यासाठी आयुर्वेदिक उपचाराने खूप छान रिझल्ट मिळतात आणि ह्याचीच बऱ्याच जणांना कल्पना नसते. कितीतरी वर्ष होऊन जातात, त्रास तसाच आहे म्हणून आयुर्वेदाकडे वळणारे पेशंट असतात. बरेच वर्ष होऊन गेले, आजार मुरलेला असतो, त्यामुळे बरा करायला तो वेळ लागतो. त्याच गॅसेस सारखा आजार आहे, कितीतरी साधी गोष्ट आहे, गॅसेस होत आहेत, पोट फुगतंय, गॅस बाहेरच पडत नाहीये, गॅस अडकून राहतोय, पण तरी तो त्रास वर्षानुवर्ष असणारे पेशंट आहेत. मग ह्यांचे त्रास इतके वर्ष राहतात याचं कारण असतं की प्रॉपर आजाराचं निदानच झालेलं नसतं. ऍसिडिटी कशामुळे आहे, गॅसेस कशामुळे आहे, पोटात कशामुळे दुखतंय, ह्याचं प्रॉपर निदान होऊन त्याच्यामागच्या कारणांचा विचार करून आयुर्वेदिक उपचार ह्याच्यामध्ये होणं गरजेचं असतं, तर हे पोटाचे विकार सुद्धा कायमस्वरूपी बरे होऊ शकतात.
3: अच्छा, मग हे उपचार कसे केले जातात याबद्दल पुढच्या भागात जाणून घेऊयात. आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी नाशिकमध्ये भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ लोटस हॉस्पिटल, भाविक नगर, कुसुमाग्रज स्मारकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 83 90 90 20 23. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रम

0: क्रमात वैद्य सत्येन गुजरसर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र. रसिक श्रोते हो, आज 1 जून, कवी नारायण मुरलीधर गुप्ते अर्थातच कवी बी यांचा आज जन्मदिवस आहे. वेड गाणे या त्यांच्या कवितेनं मराठी काव्य रसिकांना अक्षरशः वेड केलं आणि ही कविता इतकी गाजली की त्या कवितेला उत्तर म्हणून 2B अशी कविता रे टिळक यांनी मनोरंजन मासिकातून प्रसिद्ध केली. चाफा ही त्यांची अशीच गाजलेली कविता जी आजही अतिशय लोकप्रिय भावगीत म्हणून आपल्याला माहिती आहे. त्यांनी घेतलेल्या बी या अल्पाक्षरी टोपन नावावर बरी चर्चा झाली आणि त्याला उत्तर देण्यासाठी नावात काय आहे अशी कविताच त्यांनी लिहिली. कवी बी यांच्या अत्यंत मोजक्या जेमतेम 50 कविता आहेत. त्यात ज्या कविता गाजल्या त्या आजही टवटवीत ताज्यातवान या वाटतात. असे कवी बी त्यांनी रसिकांच्या मनात उत्तम कवितेचं बीज पेरलंय. त्यातलीच ही लोकप्रिय भावस्पर्शी रचना लता मंगेशकर यांच्या स्वरातली.

लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये कवी बी यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते वसंत प्रभू. आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत. सकाळचे 7:50 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमात क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर नेहमीच आपल्याशी गप्पा मारत असतात. इन्व्हेस्टमेंट बद्दलच्या अनेक विविध गोष्टी या कार्यक्रमात आपल्याला समजवून सांगत असतात. पण याच क्रिसेंटच्या टीम मध्ये अजूनही बरेच लोक आहेत ज्यामध्ये यंग जनरेशन पण आहे, आणि आज त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत इन्व्हेस्टमेंट बद्दलचं त्यांचं मत काय आहे, त्यांचे विचार काय आहेत याबद्दल. आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटच्या टीम मधून प्रणाली मोरे. नमस्कार प्रणाली मॅडम.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार मित्रांनो.
1: मी आता जसं म्हणलं की क्रिसेंट मध्ये बरीच यंग जनरेशन काम करते आहे आणि त्यापैकी तुम्ही एक आहात, तर या यंग जनरेशनचं प्रतिनिधित्व करताना गुंतवणुकीबद्दल म्हणजेच इन्व्हेस्टमेंट बद्दल तुमचे विचार काय आहेत याबद्दल आज आम्हाला सांगा.
2: मी गेल्या 3 वर्षापासून क्रिसेंट सोबत काम करते. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर क्रिसेंट जॉईन केलं मी. साधारण कॉमर्सचं बॅकग्राऊंड असल्यामुळे इन्व्हेस्टमेंटमध्ये असणारे ऑप्शन्स आणि प्रोडक्ट्स याबद्दल माहिती होती.
1: ओके.
2: परंतु आता यंग जनरेशनच्या इन्व्हेस्टमेंट बघताना असं जाणवतं की सोशल मीडियावर असणाऱ्या ओव्हर इन्फॉर्मेशनमुळे त्यांना कन्फ्यूज व्हायला होतं, जे साहजिक आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येकाच्या हेल्थबद्दल जर आपण विचार केला तर आज सोशल मीडियावरती खूप डाएट प्लॅन्स अवेलेबल आहेत, पण प्रत्येकाचं बॉडी टाईपला समजून त्याच्यावर डाएट प्लॅन करायला आपल्याला एक तज्ज्ञ लागतात.
1: हो.
2: जसं की न्यूट्रिशनिस्ट किंवा डॉक्टर्स. म्हणजे तुम्ही तुमचे असणारे हेल्थ गोल्स डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अचीव्ह करू शकता.
1: ओके.
2: इन्व्हेस्टमेंटचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट मधल्या तज्ज्ञांना जर भेटलात तर तुम्ही तुमचे गोल्स, फायनान्शियल गोल्स वेळेत अचीव्ह करू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता.
1: नक्कीच. तेव्हा तरुणाईला पुन्हा एकदा सांगते की तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत तुम्हाला काही शंका असतील, तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला बदलायचा असेल, तुमचे गोल्स अचीव्ह करण्यासाठी कमीत कमी वेळामध्ये कशी मदत होईल हे जाणून घ्यायचं असेल, तर यासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. जसं आता तुम्ही म्हणालात की तुम्ही 3 वर्ष क्रिसेंट बरोबर काम करता आहात, क्रिसेंटमध्ये काम करण्याच्या आधी गुंतवणुकीबद्दल तुमचं मत काय होतं आणि इथे काम करायला सुरुवात केल्यानंतर तुमचं वैयक्तिक गुंतवणुकीबद्दलचं मत काय होतं?
2: मला असं वाटतं की पूर्वी इन्व्हेस्टमेंट बद्दल माहिती होती, त्यातल्या प्रकारांबद्दल माहिती होती, पण किती केली पाहिजे, कुठे केली पाहिजे आणि कशा पद्धतीने केली पाहिजे ह्याची तेवढी सजगता माझ्यामध्ये नव्हती.
1: बरं.
2: म्हणजे बरेचदा असं ऐकण्यात आलं होतं की इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू युअर इन्व्हेस्टमेंट. इथे आल्यानंतर असं जाणवलं की इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू युअर एक्सपेन्सेस.
1: ओके.
2: ओके. आता यातला जो फरक आहे, तर एक्सपेन्सेस ऐकल्यानंतर बरेच यंगस्टर्स असं समजतात की मग आपण खर्चच करायचे नाहीत का? तर मला त्यांना हे सांगावं असं वाटेल की एक्सपेन्सेस म्हणजे नेमके काय असतात. तर आपले गोल्सच असतात. म्हणजे एक्सपेन्सेस मध्ये डेली बेसिस मध्ये जर बघायला गेलं, घर घेणं, गाडी घेणं किंवा एखादं वेकेशन प्लॅनिंग करणं हेच आपले एक्सपेन्सेस असतात. आणि हे आपण इन्व्हेस्टमेंटद्वारे अचीव्ह करू शकतो.
1: बरोबर.
2: यासाठी मुळात प्रत्येकाने 3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत किंवा हल्लीच्या पिढीने लक्षात घेतल्या पाहिजेत की डिसिप्लिन पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करणं, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी दाखवणं म्हणजे सातत्य जे आपण SIP द्वारे करू शकतो, आणि पेशन्स ठेवणं ज्याला आपण ड्युरेशन देणं म्हणतो.
1: ओके.
2: मग तुम्ही तुमच्या असणाऱ्या गोल्सला 3 वर्षाचं ड्युरेशन द्या, 5 वर्षाचं ड्युरेशन द्या, 7 वर्षाचं ड्युरेशन द्या किंवा जे काही तुमच्या ड्युरेशन प्लॅनमध्ये असेल ते द्या. म्हणजे तुम्ही त्या गोष्टी वेळेत अचीव्ह करू शकता आणि सोशल मीडियावर असणाऱ्या ओव्हर इन्फॉर्मेशनने घाबरून न जाता या 3 पद्धतीने म्हणजे डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि पेशन्सने जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपण आपले गोल्स

0: नक्कीच अचीव करू शकतो, त्यातून आनंद घेऊ शकतो आणि आपल्या ओव्हरऑल फायनान्शियल जर्नीला एक चांगलं रूप देऊ शकतो.
1: याबद्दल अजूनही आपण जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी मला सगळ्या तरुणाईला सांगायचंय की खरंच तुमच्याही मनामध्ये असे प्रश्न पडत असतील की इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण मी कशा प्रकारे करू, किती करू, कुठे करू, तर याच सगळ्या उत्तरांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. प्रणाली मॅम, जसं आता तुम्ही म्हणालात की तरुणाई इंटरेस्टेड आहे इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये, मग यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी कुठला ट्रेंड चालू आहे किंवा कशा प्रकारे हे आता इन्व्हेस्टमेंट करतात असं तुम्हाला दिसून आलेलं आहे?
0: यंगस्टर्सना बघायला गेलं तर फास्ट मनी याच्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, फास्ट रिटर्न, आणि त्यासाठी ते सतत इन्फॉर्मेशन बंबार्डिंग जे आपल्यावर होत असते त्याच्या मागे बघून इथे लावूयात का, दुसऱ्या प्रोडक्टमध्ये लावूयात का, तिसऱ्या प्रोडक्टमध्ये लावूयात का, असं सतत करत असतात.
1: बर,
0: सो हीच जी काही इन्फॉर्मेशन बंबार्डिंग होते ती आपल्यासाठी योग्य आहे का, आपल्या असणाऱ्या भविष्यातल्या गोल्ससाठी योग्य आहे का, हे प्रत्येकाने बघितलं पाहिजे. आणि ते आपण कसं बघू शकतो तर आपण त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना जाऊन भेटलं तर आपल्या आपण हे चेक करू शकतो.
1: ओके,
0: तेच काम आम्ही क्रिसेंटमध्येही करतो. तुम्ही आतापर्यंत केलेली असलेली गुंतवणूक त्याचं एकदा रिव्ह्यू करतो आणि तुमचे येणारे भविष्यातले गोल्स समजून घेऊन तुम्हाला त्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतो.
1: अच्छा, मी पण सगळ्या तरुणाईला हेच सांगेन की जसं आत्ता प्रणाली मॅम म्हणाल्या की इन्फॉर्मेशन कुठलीच चुकीची नसते, पण ती आपल्यासाठी आत्ता योग्य आहे का नाही हे समजणं खूप गरजेचं असतं. आणि अर्थातच हे समजून घेण्यासाठी तज्ञांचा सल्ला महत्वाचा आहे. तेव्हा SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी, त्याच्या बेस्ट सोल्युशन्ससाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533 हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. प्रणाली मॅम, मग तुम्ही यंग जनरेशनला काय सांगाल की इन्व्हेस्टमेंट ही कशी केली पाहिजे, त्याचा काही फॉर्म्युला आहे का?
0: जसं मी मगाशी म्हणाले की इन्व्हेस्टमेंट ही इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू युअर एक्सपेन्सेस अशी झाली पाहिजे.
1: बर,
0: आणि त्याच्यामध्ये करताना तुम्ही सध्या जे बघायला मिळतं की पेशन्स खूप कमी आहे यंगस्टर्समध्ये. मी जसं मगाशी म्हणाले की फास्ट रिटर्न याच्यामध्ये खूप लक्ष देतात, तर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट ह्या डिसिप्लिन्ड पद्धतीने विथ कन्सिस्टन्सी थ्रू SIP पण मी म्हणू शकेन की जे आता आपल्याकडे अवेलेबल आहे, आणि त्यात थोडासा पेशन्स दाखवला तर नक्कीच या गोष्टी अचिवेबल आहेत. फायनान्शियल फ्रीडम अचिवेबल आहे आणि आपण भविष्यात आपल्या गुंतवणुकीचा आनंद नक्कीच घेऊ शकतो.
1: अगदी. तेव्हा तरुणाईला पुन्हा एकदा सांगते की तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत तुम्हाला काही शंका असतील, तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला बदलायचा असेल, तुमचे गोल्स अचीव करण्यासाठी कमीत कमी वेळामध्ये कशी मदत होईल हे जाणून घ्यायचं असेल, तर यासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533 हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत. आता सकाळचे 8 वाजत आहेत. ठीक आठ

0: संतुलित और सही उपयोग को बढ़ावा देने के लिए आज मध्य प्रदेश के रायसेन जिले से खेत बचाओ अभियान आरंभ करेगा। पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी आज 35 नए मंत्रियों को शामिल कर मंत्रिमंडल का विस्तार करेंगे। प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपुर का मुंबई में निधन। और क्रिकेट में रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु ने गुजरात टाइटंस को 5 विकेट से हराकर आईपीएल खिताब जीता। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: एफएम 101.4 मेगाहर्ट्जवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲप्लिकेशनवर आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र। सकाळचे ठीक 8:15 वाजलेत। सदाबहार मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम गीतधारा। रसिक श्रोते हो नमस्कार। काही स्वर असे असतात जे काळाच्या पडद्याआड गेलेल्या आठवणींनाही पुन्हा जागवतात। काही आवाज असे असतात जे आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांशी जोडले जातात। आनंदाच्या क्षणी, विरहाच्या वेळी, भक्तीच्या भावनेत आणि एकांताच्या शांततेत ते स्वर आपली साथ कधीच सोडत नाहीत। आज आपण अशाच एका मधुर, सोज्वळ आणि संस्कारित आवाजाला स्वरसुमनांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करणार आहोत। आपण ओळखला असेल, सुमनताईंच्या आवाजातला गोडवा होता पण तो कृत्रिम नव्हता। त्यात भाव होते पण ते कधीही अतिरेकी नव्हते आणि म्हणूनच त्यांचं प्रत्येक गाणं मनाला स्पर्श करून जातं ते असं।

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये दशरथ पुजारी यांच्या संगीतानं सजलेलं हे भावस्पर्शी गीत आपण ऐकलं. अशाच आणखीन काही सदाबहार गीतांचा आस्वाद आपल्याला घ्यायचाय. त्याआधी एक छोटीशी विश्रांती आपण घेणार आहोत.
1: नाती जपण्या आयुष्यभराची
2: परंपरा ही अधिक मासाची.
1: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
2: अधिक मास होणार आता अधिक खास.
1: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
2: 50% भरघोस सूट.
1: आजच भेट द्या
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क

0: नाती जपण्या आयुष्यभराची
1: परंपरा ही अधिक मासाची
0: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
1: अधिक मास होणार आता अधिक खास
0: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
1: 50% भरघोस सूट
0: आजच भेट द्या
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: अरे हे बघ अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे अरे वा लेटेस्ट डिझाईन बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ जमून आलंय सगळं
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत
4: वडनेरे सराफ
2: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक
5: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा
6: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
5: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर
6: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
5: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा
6: यासाठी तुमची वाट बघतोय
5: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा
6: कांकरिया ज्वेलर्स ब्रजभूमी उंटवाडी नाशिक
2: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा
5: आपल्या दंडे सराफांचा
2: 5000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी
5: शिवाय मजुरीवर 25% सूट
2: महोत्सव 15 जून पर्यंत
5: दंडे गोल्ड अँड डायमंड
2: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर
3: अगं हे बघ अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा
2: हो लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावा अधिकार चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात
3: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी चांदीचे सुंदर दिवे आकर्षक दागिने पूजा उपकरणी चांदीची भांडी देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरंच काही
2: अगुबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी
4: वडनेरे सराफ
2: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक
0: रसिक हो गीतधारा या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतोय सुमन कल्याणपूर यांच्या गायकीतील निर्मळता हेच त्यांचं मोठं सामर्थ्य होतं सुमनताईंच्या आवाजात एक विलक्षण कोमलता होती स्वरांमध्ये सहजता शब्दातला भावार्थ श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची क्षमता अद्वितीय अशी होती आणि त्यामुळेच प्रेमगीत असो विरह गीत असो किंवा भक्तिरसानं ओथंबलेलं गीत असो प्रत्येक गीताला वेगळे आयाम त्यांनी दिले आणि म्हणूनच त्यांची गाणी आजही तितकीच ताजी आपल्याला वाटतात आता रमेश अणावकर यांची ही भावरचना आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये संगीतकार दशरथ पुजारी

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं रमेश अणावकर यांचं हे गीत आपण ऐकलं. आता काही क्षणांची विश्रांती घेतोय, पुन्हा परत येतोय.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: शिक्षण तज्ञ भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेचं यंदाचं 12वं वर्ष यावेळी आयोजित करीत आहोत. एक चतुरस्त्र अभिनेता, लेखक, दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांचं मुक्तचिंतन आणि श्रोत्यांशी मनमोकळा संवाद. मनाला मार लागलाय. आवर्जून उपस्थित रहा. सोमवार दिनांक 1 जून रोजी सायंकाळी 5:15 वाजता कूर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल, जुना गंगापूर नाका, नाशिक. प्रवेश सर्वांसाठी खुला.
4: नाती जपण्या आयुष्यभराची,
5: परंपरा ही अधिक मासाची.
4: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
5: अधिक मास होणार आता अधिक खास.
4: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
5: 50% भरघोस सूट.
4: आजच भेट द्या.
5: विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
6: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
1: आपल्या दंडे सराफांचा,
6: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
1: शिवाय मजुरीवर 25% सूट.
6: महोत्सव 15 जून पर्यंत.
1: दंडे गोल्ड अँड डायमंड,
6: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
7: रसिक हो, गीतधारा कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आलो आहोत. विरह आणि हुरहुर व्यक्त करायची असेल ना तर स्वरांमध्ये किती संयम असावा लागतो याचा

नृत्य सुमनताई ताईंच्या गायकातून गायकीतून आपल्याला येतो. भावनांना शब्द मिळतात आणि त्यांना आत्मा मिळतो तो स्वरातून. जीवनाची वाट जरी संपली असली, थांबली असली, तरी देखील सुमन कल्याणपूर यांचा स्वर्गीय स्वर त्यांच्या गीतांमधून, सुरांमधून कायमच आपल्या सोबतीला असणार आहे. आता अशोकजी परांजपे यांची ही गीतरचना आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये, ज्याला संगीतबद्ध केलंय अशोक पत्की यांनी.

0: रसिक श्रोते हो, आजच्या वेगवान काळातही सुमनताईंची गाणी ऐकताना मन शांत होतं, शब्दामधील अर्थ नव्याने जाणवतो आणि संगीत म्हणजे केवळ करमणूक नसून संस्कार आहेत याची पुन्हा एकदा जाणीव होते. हा होता आजचा गीतधारा कार्यक्रम, आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. आता एक आठवण करून देतोय.
1: शेतकरी बंधूंनो, उन्हाळा संपून आता खरीपाचे वेध सगळ्यांनाच लागलेले आहेत. पिकांची लागवड करण्याआधी बीज प्रक्रिया करून घेणं मात्र महत्वाचंच आहे आणि म्हणूनच हा महत्वाचा विषय आपण हॅलो किसान वाणीचा घेतला आहे. मंगळवारी म्हणजेच 2 जून रोजी प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा विषय आहे बीज प्रक्रियेचे तंत्र आणि महत्व. आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापक अनिल शिंदे. या विषयाबद्दल आपल्या काही शंका असतील तर अवश्य विचारा. 200

0: 34 27 73 आणि 295 07 72 या नंबरवर तर अवश्य करा फोन. हॅलो किसान वाणी.
1: आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत. आता आम्ही प्रवेश केलाय आमच्या म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमामध्ये. सदाबहार मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम म्युझिकल मॉर्निंग. रसिक श्रोते हो नमस्कार. म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. संगीताच्या विशाल आकाशात काही तारे कायमस्वरूपी चमकत राहतात, काही पुढे काळ पुढे सरकतो, पिढ्या बदलतात, आवडी निवडी बदलतात, पण काही स्वर मात्र अजरामर राहतात. असाच एक मखमली स्वर, अमर स्वरांपैकी एक, सुमन कल्याणपूर यांचा स्वर. मराठी चित्रपट संगीताला ज्यांनी माधुर्य दिलं, भावविश्वाला शब्द दिले आणि शब्दांना आत्मा दिला, स्वच्छ उच्चार, सुरेल आवाज आणि भावनांची विलक्षण अभिव्यक्ती, यामुळे त्यांची गाणी आजही तितकीच हवी हवीशी ताजी टवटवीत वाटतात. चला तर मग श्रोते हो त्यांच्या मराठी चित्रपट संगीतातील अविस्मरणीय प्रवासाला उजाळा देऊयात आणि त्यांच्या स्वरांची अनुभूती घेऊयात. त्यातलंच पहिलं गाणं मानिनी चित्रपटातलं, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं, बहिणाबाई यांची रचना आहे, वसंत पवार यांचं संगीत आहे.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं बहिणाबाई यांचं हे गीत आपण ऐकलं. मानिनी चित्रपटातल्या गीताला संगीत दिलं होतं वसंत पवार यांनी. म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमाचा आनंद आपण घेतोय. काही क्षणांची विश्रांती, पुन्हा एकदा परत येतोय.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

म्युझिकल मॉर्निंग हा कार्यक्रम आपण ऐकतोय. रसिक श्रोतेहो, मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक नामवंत संगीतकारांनी सुमनताईंच्या आवाजाचा प्रभावी वापर केला. संगीतकारांना त्यांच्या आवाजातील निर्मळता आणि श्रवणीय माधुर्य विशेष भावायचं आणि ती गाणी आपल्या मनाला मोहून टाकायची. असंच एक भावपूर्ण गाणं आहे एकटी चित्रपटातलं, अतिशय लोकप्रिय गाणं आहे, आपण ओळखलंच असेल. तेच गाणं आता मी ऐकवणार आहे. ग. दि. माडगुळकर यांचे शब्द आहेत, सुधीर फडके यांचं संगीत असलेलं हे लोकप्रिय गाणं.

दूर गेलेल्या आपल्या लेकाच्या आठवणीमध्ये आपल्या भावना व्यक्त करणारी ती माता होती. एकटी चित्रपटातलं हे लोकप्रिय गीत होतं. ग. दि. माडगुळकर यांचे शब्द होते, सुधीर फडके यांचं संगीत होतं आणि सुमन कल्याणपूर यांचं भावस्पर्शी स्वर त्या गीताला लाभला होता. रसिक श्रोते हो, म्युझिकल मॉर्निंग हा कार्यक्रम आपण ऐकतोय. गझल सम्राट तलत मेहमूद यांनी सुमनताईंचा आवाज ओळखला आणि सिनेसृष्टीतला प्रवेश सुमनताईंचा निश्चित झाला. फार मोठी रंजक अशी कथा आहे. त्यांच्या संगीताच्या प्रवासाची सुरुवात गझल सम्राट तलत मेहमूद यांच्यामुळे झाली. एका जाहीर कार्यक्रमामध्ये गाणं गात असताना तलत मेहमूद यांनी सुमनताईंचा दैवी आवाज ऐकला आणि त्या आवाजानं प्रभावित होऊन तलत मेहमूद यांनी स्वतःच्या एका आगामी चित्रपटासाठी सुमनताईंना गाण्याची विचारणा केली. सुमनताईंनीही या सुवर्णसंधीला ओकार दिला आणि तिथूनच त्यांचा चित्रपटसृष्टीतला यशस्वी प्रवास सुरू झाला. तलत महमूद यांच्या सोबतचं पुत्र भावा आयसा या चित्रपटातलं एक गाणं आहे डॉक्टर वसंत अवसरे यांचं, ज्याला संगीतबद्ध केलंय वसंत प्रभू यांनी. ऐकूयात.

म्युझिकल मॉर्निंग हा कार्यक्रम रसिक श्रोते हो आपण ऐकतोय. प्रेमगीतं ऐकताना सुमनताईंच्या आवाजात एक लाजरी हळवी भावना जाणवायची. ती अभिनयातून नाही तर स्वरांमधून व्यक्त व्हायची. आजही अनेक रसिक त्यांच्या प्रेमगीतांमध्ये स्वतःच्या भावना शोधतात. मराठी चित्रपट संगीतातल्या युगलगीतांच्या परंपरेत आताचं जे गाणं आपण ऐकणार आहोत त्याचं विशेष स्थान आहे. भावना, शब्द आणि स्वर यांचा सुंदर मिलाफ या गीतात आपल्याला अनुभवायला मिळतो. कदाचित आपण ओळखलंच असेल, कारण संगीत म्हणजे केवळ सूर नाहीये तर भावनांची भाषा आहे आणि याची जाणीव सुमनताईंची गाणी ऐकताना आपल्याला वारंवार होते. असंच हे गाणं आहे अपराध या चित्रपटातलं, महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या युगलस्वरातलं. मधुसूदन कालेलकर यांचे शब्द आहेत, एन दत्ता यांचं संगीत आहे.

अपराध या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रसिक हो, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातली सोज्वळता, मराठी भाषेवरचं प्रभुत्व यामुळे प्रत्येक शब्द जिवंत होऊन आपल्या रसिक श्रोत्यांच्या मनात उतरायचा आणि ते गाणं आपल्याला भिडायचं. मराठी चित्रपटसृष्टीत आपली एक स्वतंत्र शैली त्यांनी निर्माण केली होती, एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. एका संपूर्ण पिढीच्या भावविश्वाचा त्या अविभाज्य भाग बनल्या होत्या. त्यांच्या सुरांमुळे, स्वरांमुळे त्या कायमच आपल्या स्मरणात राहणार आहेत. आता अशाच एका तरल भावनेचं गाणं पुत्रभावा आयसा चित्रपटातलं आणि त्याच गीतानं आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत. पी सावराम यांची ही शब्दरचना आहे. स्वरांच्या माध्यमातून असंख्य भावविश्वांना स्पर्श करणाऱ्या सुमन कल्याणपूर यांचं योगदान संगीत विश्व कधीही विसरू शकणार नाही. त्यांच्या गायकीतून आपल्याला संवेदनशीलता, सुरेलता आणि संगीतावरील निष्ठेचा आदर्श दिसतो. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करताना त्यांच्या स्वरांचा सुगंध कायम आपल्या मनात दरवळत राहणार आहे. याच भावनेसह स्वरसम्राज्ञी सुमन कल्याणपूर यांना आकाशवाणीतर्फे आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं भावपूर्ण स्वरांजली अर्पण करत आहोत. आणि जाता जाता ही गीतांची एक झलक आपण ऐकणार आहोत.

0: रसिको हो, हा होता आजचा म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. आता सकाळचे ठीक 9 वाजलेत. प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत PNG अँड सन्स.
1: विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN कारगिल अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्याला अडकलेखीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
3: आजच भेट द्या पुन्हा गाडगिल अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, खरं तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात. महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे. पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत नाहीये. तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार
2: सर. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात. जोडवी आणि त्याच्यासोबतच पायाला शोभा आणणारा पैंजण असतात. तर या दोन्ही विषयी आज आम्हाला माहिती सांगा.
5: आता हे सुद्धा अधिक मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मुद्दाम येऊन जोडवी बदलतात. तुम्ही सराफाच्या दुकानात जर अधिक महिन्यामध्ये गेलात तर बाकांवरती खुर्च्यांवर बसलेल्या स्त्रिया दिसतील. त्यांच्या समोर दुकानातले सेल्समन कारागीर त्यांचे आधीचे जोडवी काढत असतात, नवीन जोडवी घालत असतात. त्या आधीची जोडवी मोडीमध्ये ते देत असतात, नवीन जोडव्याचा हिशोब करून घेत असतात. आता जोडवी 4 ग्रॅम पासून पुढे बनतात. आपलं वेढणं जसं असतं त्या आकाराचं जोडव असतं प्लेन, त्याला प्लेन जोडव किंवा पेढेगाठी जोडव म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळातलं त्याचं नाव होतं पेढेगाठी जोडव. तसंच तेच जोडव पण त्याला जर मध्ये असे उंचवटा करून रेग असेल तर त्याला शिर्याची जोडवी, शीर जशी असते किंवा आपले भाज्यांची शीर काढतो तर तशी ते शीर असते टपोरे असे वरती. काही काही आता फॅशनेबल जोडवी पण येतात ज्याच्यामध्ये खडे लावलेली असतात आणि त्याच्यामध्ये पानाफुलाची डिझाईन असतात, ऑक्सिडाइज केलेली असतात. एक तर जोडवं असं असतं की आपलं वेढणं जे छोटं असतं 3 वेड्याचं असतं पण ते 5-6 वेड्याचं असतं. ते ऑलमोस्ट पूर्ण तुमचं बोट आहे ते पूर्ण बोटभर ते जोडवं जातं. म्हणजे त्याला विनोदानी कधी कधी म्हणजे स्त्रिया सुद्धा म्हणताना स्प्रिंग जोडवं आहे का म्हणतात. म्हणजे ती पूर्ण मोठेच्या मोठे स्प्रिंग सारखं असतं. साधारणपणे जोडव्यांना मजुरी जर तुम्ही म्हणाल तर मजुरीपेक्षा 1300-1500 रुपयापासून जोडव्याचा एक जोड येतो. मग तो घेऊ तसा आहे, 5000 रुपयापर्यंत सुद्धा येतो चांगलं त्याला डेकोरेटिव्ह असेल तर. आणि त्याच्याबरोबर ज्या पैंजण हा नटण्याकरता आहे, हा जसा सौभाग्याचा अलंकार आहे ते नटण्याकरताय. तर अधिक मासामध्ये जोडव्याबरोबर पैंजणही विकली जातात चांगल्या प्रकारे आणि ते पण शुभ शकून मानतात लोक. तर पैंजण जे असतं ते 20 ग्रॅमपासून पुढे 200 ग्रॅमपर्यंत येतं. जड असतात पैंजण, आग्र्याला बनतात, हुपरी महाराष्ट्रातलं जे आहे तिथे बनतात, त्यानंतर राजकोटला बनतात, सेलमला बनतात साऊथला, आणि जयपूरची जी पैंजण असतात त्याच्यामध्ये फॅन्सी असतात, ती ऑक्सिडाइज केलेली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीनावर्क वगैरे केलेलं असतं. त्याला मजुरी जरा जास्त असते 6%. इतर जी पैंजण किंवा जोडवी असतात त्याला 4% मजुरी असते पण ह्याला मात्र मजुरी 6% असते. याला डेकोरेटिव्हनेस असतो.
2: बरोबर.
5: तर पैंजण आणि जोडवी हे अधिक महिन्यात विकलं जाणारं आणि स्त्रियांकरताच, जसं मी मग सांगितलं पुरुषोत्तम म्हणून सासू सासऱ्यांकडून जावई घेतो, तसं स्त्रिया त्यांच्या मिस्टरांच्या मागे लागून म्हणतात की लक्ष्मीचं पण काहीतरी तुम्ही करा कौतुक तर आम्हाला पण हे करून द्या.
2: बरोबर. आणि याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध असते.
5: व्हरायटी म्हणजे जोडव्यांमध्ये म्हणाल तर कमीत कमी 100 पेक्षा जास्त प्रकार असतात.
2: अरे वा.
5: आणि त्याच्यात अगदी सिलेक्ट

0: करायला म्हणून बायकांची स्पर्धा लागलेली असते. कारण
1: बरोबर.
0: जसं साड्यांमध्ये जरा आणखीन काहीतरी दुसरं आणखीन काहीतरी
1: हो
0: दुसरं, तसं जोडव्यांमध्ये आणि पैंजणमध्ये असतं.
1: बरोबर.
0: पैंजण सुद्धा विविध डिझाईन्सची येतात
1: हो.
0: आणि पैंजण ग्रॅमवरती विकले जातात, जनरली जोडवी ही नगावरती विकली जातात.
1: मोडक साहेब, लाडक्या जावयाबरोबर लाडक्या लेकीलाही अधिक महिन्यात काही दिलं पाहिजे हे खरंय, तर नक्की काय दिलं जातं याची माहिती आपण दिलीत श्रोत्यांच्या वतीने, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
2: आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र. आता सकाळचे 9:05 झाली आहेत. आता विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांचा आनंद आपण घेणार आहोत सकाळी 10 वाजेपर्यंत.
3: तनु वेट्स मनु फिल्म का ये गीत आप सुन रहे हैं.

0: एफएम 101.4 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप्लिकेशनवर आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र. सकाळचे 10 वाजत आहेत. एक आठवण करून देतोय.
1: शेतकरी बंधूंनो, उन्हाळा संपून आता खरीपाचे वेध सगळ्यांनाच लागलेले आहेत. पिकांची लागवड करण्याआधी बीज प्रक्रिया करून घेणं मात्र महत्वाचंच आहे, आणि म्हणूनच हा महत्वाचा विषय आपण हॅलो किसान वाणीचा घेतला आहे. मंगळवारी म्हणजेच 2 जून रोजी प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा विषय आहे बीज प्रक्रियेचे तंत्र आणि महत्व. आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापक अनिल शिंदे. या विषयाबद्दल आपल्या काही शंका असतील तर अवश्य विचारा. 234-27-73 आणि 295-0772 या नंबरवर तर अवश्य करा फोन हॅलो किसान वाणी.
0: आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र. सकाळचे 10 वाजलेत.

सदाबहार मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम गीत भारती. रसिक श्रोते हो नमस्कार. आज आहे 1 जून. सुप्रसिद्ध नाटककार, विनोदी निबंधकार याच नावलौकिकाने महाराष्ट्राला विशेष परिचित असे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा आज आहे स्मृतिदिन. त्यांनी काही कविताही लिहिलेल्या आहेत. कल्पनारम्य नाट्यसृष्टीचे आणि आधुनिक विनोदी निबंधाचे जनक म्हणून ते ओळखले जातात. साहित्याचा टीकाकार, कादंबरीकार आणि आत्मचरित्रकार म्हणूनही त्यांचा मराठी साहित्यामध्ये लौकिक त्यांना प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र गीतांची परंपरा ज्यांनी सुरू केली आहे त्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या अजरामर गीताचं आता आपण स्मरण करणार आहोत.

0: ज्योत्स्ना भोळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं हे गीत आपण ऐकलं. गीतभारती हा कार्यक्रम आपण ऐकतोय. छोटीशी विश्रांती घेतोय, पुन्हा परत येतोय.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा
2: आपल्या दंडे सराफांचा
1: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी
2: शिवाय मजुरीवर 25% सूट.
1: महोत्सव 15 जून पर्यंत.
2: दंडे गोल्ड अँड डायमंड्स
1: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: नाती जपण्या आयुष्यभराची
4: परंपरा ही अधिक मासाची.
3: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
4: अधिक मास होणार आता अधिक खास.
3: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
4: 50% भरघोस सूट.
3: आजच भेट द्या.
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
5: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
6: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
5: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
6: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट.
5: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
6: यासाठी तुमची वाट बघतोय
5: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
6: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
7: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा.
5: आपल्या दंडे सराफांचा
7: 5000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी.
5: शिवाय मजुरीवर 25% सूट.
7: महोत्सव 15 जून पर्यंत.
5: दंडे गोल्ड अँड डायमंड,
7: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
2: सकारात्मक ऊर्जेचा अखंड सरा. अडावतकर ज्वेलर्स, जगुया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
5: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
6: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
5: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
6: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट.
5: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
6: यासाठी तुमची वाट बघतोय
5: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
6: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: नाती जपण्या आयुष्यभराची
4: परंपरा ही अधिक मासाची.
3: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
4: अधिक मास होणार आता अधिक खास.
3: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
4: 50% भरघोस सूट.
3: आजच भेट द्या.
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
8: गीत भारती हा कार्यक्रम आपण ऐकतोय. रसिक श्रोते हो, भावस्पर्शी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांची भावसुमन जरी कोमेजली असली ना तरी देखील या भावसुमनांची हळवार बरसात सदैव आपल्यावर होत राहणार आहे त्यांच्या सुरांच्या माध्यमातून, स्वरांच्या माध्यमातून. अरे संसार संसार म्हणत संसाराचं तत्वज्ञान उलगडणार आवाज असावे घरते आपुले छान म्हणत रम्य घराची स्वप्न रंगवणारा स्वर उठा उठा चिवताई सारख्या बालगीतांना गोडवा देणारी गायिका आणि उत्तुंग आमुची उत्तर सीमा म्हणत वीररस जागवणारा कंठ या सगळ्या गीतांना अमरत्व देणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर. त्यांची कितीतरी गाणी आहेत. आता त्यातलंच एक ममता मायेचं असं हे गाणं आहे, तेच गाणं आपण ऐकणार आहोत.

रसिका श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांच्या गायकीची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे शास्त्रीय संगीताचा असलेला मजबूत असा पाया, आणि त्यामुळं त्यांच्या प्रत्येक गीतात सुरांची शिस्त आणि भावनांची समृद्धता आपल्याला अनुभवायला मिळते. अशीच नितांत सुंदर अवीट गोडीची गाणी आपण ऐकणार आहोत. त्याआधी छोटीशी विश्रांती घेणार आहोत.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड्स नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: अरे हे बघ अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा लेटेस्ट डिझाईन बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
4: वडनेरे सराफ
2: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शिक्षण तज्ञ भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेचं यंदाचं 12वं वर्ष यावेळी आयोजित करीत आहोत. एक

0: स्वरस्त्र अभिनेता लेखक दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांचं मुक्तचिंतन आणि श्रोत्यांशी मनमोकळा संवाद मनाला मार लागलाय. आवर्जून उपस्थित रहा सोमवार दिनांक 1 जून रोजी सायंकाळी 5:15 कुर्तकोटी सभागृह शंकराचार्य संकुल जुना गंगापूर नाका नाशिक. प्रवेश सर्वांसाठी खुला.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
4: फसला.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
6: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
7: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
6: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी. चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
7: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
8: वडनेरे सराफ,
7: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
8: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
5: उत्तम आरोग्यासाठी निरोगी रक्त महत्वाचं. रसयुक्त प्रमाणशीर रक्ताचं चक्र जाणून घेऊया डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याकडून. लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमात दर शनिवारी सकाळी 7:55. रसिक हो, गीत भारती हा कार्यक्रम आपण ऐकतोय. शब्दांच्या गाभ्यातील अर्थ, त्या अर्थाभोवतीची स्पंदनं मधुर चालींच्या साथीनं संगीत रसिकांच्या हृदयापर्यंत अलवारपणे पोहोचवण्याची विलक्षण क्षमता राखणाऱ्या मधुर आवाजाच्या धनी सुमन कल्याणपूर. त्यांनी गायलेली असंख्य गाणी आपल्यासारख्या संगीत रसिकांच्या मनात पिंगा घालतात. तेच हे गाणं.

0: ब निकुंभ यांचं हे भावस्पर्शी गीत आपण ऐकलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये. गीत ऐकताना जो व्यत्यय आला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. या गीताला संगीतानं सजवलं होतं कमलाकर भागवत यांनी. गीत भारती हा कार्यक्रम आपण ऐकतोय. छोटीशी विश्रांती घेतोय, पुन्हा परत येतोय.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कानकर यांचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून अवश्य ऐका सकाळी 7:50 दरम्यान.
2: नाती जपण्या आयुष्यभराची
3: परंपरा ही अधिक मासाची.
2: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
3: अधिक मास होणार आता अधिक खास.
2: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
3: 50% भरघोस सूट.
2: आजच भेट द्या
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा
5: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
5: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
5: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
5: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
0: रसिक श्रोते हो, गीत भारती या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतोय आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. बालपणापासूनच संगीताची आवड आणि संगीताचे संस्कार ज्यांच्यावर झाले अशा सुमनताई यांचा हा स्वरप्रवास अनेक दशकांपर्यंत अविरत सुरू राहिला. त्यांच्या आवाजातील निर्मळ गोडवा आणि भावपूर्ण अभिव्यक्तीमुळं श्रोत्यांना अनेकदा लता मंगेशकर यांचाच आवाज ऐकत असल्याचा भास व्हायचा. मात्र या तुलनेच्या पलीकडे जाऊन सुमनताईंनी स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली. अशोकजी परांजपे यांची ही नितांत सुंदर भावरचना आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये. संगीतकार अशोक पत्की.

अशोकजी परांजपे यांची ही भावरचना आपण ऐकलीत. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये गीताला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. गीत भारती हा कार्यक्रम आपण ऐकतोय. सुमन कल्याणपूर यांची सदाबहार गाणी आपण ऐकतोय. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलोय. रसिक हो, मराठी भावसंगीतातलं त्यांचं योगदान जितकं मोलाचं होतं तसंच चित्रपट गीतांमध्ये देखील त्यांचं योगदान मोलाचं ठरलंय. भक्तिगीत असो, भावगीत असो, अंगाई गीत असो आणि चित्रपट गीत असो, अशा विविध प्रकारात त्यांनी आपल्या आवाजाची जादू निर्माण केली आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापेक्षा सुरांची साधना आणि कलेची उपासना याला महत्व देणाऱ्या सुमनताई यांनी आपल्या मधुर स्वरांनी भारतीय संगीत विश्व समृद्ध केलंय. त्यांच्या जाण्यानं एका युगाचा शेवट झाला असला तरी त्यांच्या गीतांचा गोडवा हा सुमन गंध कायम आपल्या रसिकांच्या मनात दरवळत राहणारे यात शंकाच नाहीये. आता कार्यक्रमातलं शेवटचं गाणं येत आहे. बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं हे लोकप्रिय आणि नितांत सुंदर गाणं आहे. मधुसूदन कालेलकर यांची रचना आहे. एन दत्ता यांचं संगीत आहे. शांत भावस्पर्शी असा सुमन कल्याणपूर यांचा स्वर आहे.

रसिका शोटे हो, मराठी चित्रपट संगीताला ज्यांनी माधुर्य दिलं, भावविश्वाला शब्द दिले आणि शब्दांना आत्मा दिला, असा हा अमर स्वर. संगीताच्या विशाल आकाशातला हा तारा कायमच अजरामर राहणार आहे. सुमन कल्याणपूर यांना, यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून हा स्वरांचा सुगंध पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत राहो हीच भावना व्यक्त करत आहोत. गीत भारती हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन या मोबाईल ॲप्लिकेशनवर.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या मधुर आणि मखमली आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं काल निधन झालं. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला. मराठी भावगीतं, भक्तिगीतं आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेलं योगदान कधीही न विसरता येणार आहे. कलाक्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. सुमन कल्याणपूर यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तिगीतं गाण्यात त्यांना विशेष गोडी होती. मराठी संगीत क्षेत्रात सुमन कल्याणपूर यांचं योगदान बहुमूल्य आहे. त्यांनी गायलेल्या गाण्याच्या रूपानं त्या सदैव आपल्या आठवणीत राहतील.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत विदुषी माणिक वर्मा यांची आठवणी, यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया भाग दुसरा, हसले मनी चांदणे.

0: आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: तुम्हाला गंमत सांगते की ही जी मैफिल असायची ना त्यांची स्वतःची, ही आत्ताच्या सारख्या कॉन्सर्ट्स नव्हत्या. दीड तासाच्या, चार चार पाच पाच तासाची मैफिल चालायची. एक स्त्री असून एवढ्या वेळ गाणं आणि खुल्या आवाजात शास्त्रीय संगीत आणि असे कार्यक्रम त्यांनी किती केले. गणपतीच्या दिवसात तर 10 दिवसात 12 कार्यक्रम केलेले, इतके कार्यक्रम आणि त्या मैफिली चार चार पाच पाच तासाच्या. शंकर अभ्यंकर त्यांनी तर त्यांच्याविषयी म्हटलं की आम्ही जेव्हा त्यांची मैफिल ऐकायला जायचो, हिंदू कॉलनीत एकदा ऐकायला गेलो, प्रचंड गर्दी होती.

0: बसायला जागा नाही आम्ही कट्ट्यावर बसलो होतो तर तिथे बसलं असताना असं लक्षात आलं अरे चार तास होऊन गेले हा कट्टा आपल्याला बोचत कसा नाहीये इतकं त्या गाण्यात आम्ही रंगून गेलो अगदी तर असे खूप किस्से आहेत अनेकांचे पण सांगायची गोष्ट की इतकी त्यांची कष्ट होते त्यामागे इतकी तयारी होती
1: शिस्त पण तशीच होती ना
0: शिस्त होती आणि अशा मैफिली अनेक केल्या त्यांनी
1: नाट्यसंगीत गायला त्यांनी थोडी उशिरा सुरुवात केली आणि नाट्यसंगीत हा त्यांच्या मैफिलीतला महत्वाचा टप्पा होता तर नाट्यसंगीत खूप आहेत त्यांची तशी पाहायला गेली तर याच्याविषयी काय सांगता येईल
0: नाट्यसंगीत हा त्यांच्या आयुष्यातला फार महत्वाचा भाग आहे कारण का तर बालगंधर्व त्यांनी जी जवळीक साधली खऱ्या अर्थाने ती बालगंधर्वांच्या गायकीशी कुठल्याही घराण्याचं गाणं गात असताना पण बालगंधर्वांची गायकी शास्त्रीय संगीतात सुद्धा दिसत असे त्यांच्या गमकेच्या ताना बालगंधर्वांच्या लढीवाळ त्यांची गायकी एक तीच माणिकताईंमध्ये होती नेमकी लढीवाळ गायकी त्यामुळे बालगंधर्वांच्या गाण्याशी जी त्यांची जवळीक होती ना ते आत्मसात करण्यासाठी मी मगाशीही सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी अनेक रेकॉर्ड्स ऐकल्या ती आत्मसात केली पण ही जी गायकी गायली गाणी गायली रेकॉर्ड्स आल्या बाहेर बरेच लोक म्हणायला लागले की बालगंधर्वांच्या नंतर ती गायकी गाणार आहे माणिक वर्माच बर का हे म्हणायला लागलं पण त्यांनी कधीही नाटकात काम केलं नाही कधीच नाही कारण त्यांचा गोल ठरलेला होता आपल्याला गाणं करायचंय पण नाट्यसंगीत त्याविषयी आता मात्र एक छोटासा किस्सा सांगणार आहे मी कारण बरेच जण विचारतात भारती वगैरे वंदना हे काम करतात नाटकात माणिकताईने काम केलं नाही का नाही कारण त्यांच्यामध्ये अभिनयाचं त्या सांगायला सांगायचं नाही हो दोन वाक्य मला बोलता येणार नाहीत धड मला येत नाही हो बोलायला संवाद मला पाठवत नाहीत वगैरे ही सगळी कारणं होती त्यांची पण त्यांना खरं म्हणजे मनापासून नाटकात काम करायचं नव्हतं मी जे म्हटलं तसं 1967 ते 1970 त्या आजारी पडेपर्यंतचे ही जी 3-4 वर्ष होती त्यांची दादर पासून साधारण गिरगाव आणि ह्या भागातल्या एकही मैफिल मी सोडली नसेल त्यावेळेला आमचा एक ग्रुप होता सगळ्या गाण्याची आवड असणाऱ्यांचा आम्ही सगळे जायचोच आणि त्याच्यात राम मराठे आणि माणिक वर्मा ही माझी दैवत असल्यामुळे सगळ्या मैफिली मी ऐकल्या आणि पूर्वीच्या काळी काय असायचं कोणाच्या गुरुपौर्णिमेसाठी लोक एकमेकांसाठी गायचे हे फार महत्वाचं आहे आता तसं होत नाही तसं CR व्यासांची गुरुपौर्णिमा ते भंडारी हॉलमध्ये होती त्या मैफिलीला मी गेली होती आणि तुम्हाला सांगतो आता सुद्धा ते चित्र मला डोळ्यासमोर दिसत अहिर भैरव गायल्या होत्या पहाटे पहाटे त्यांचा नंबर लागला कारण एक एक गात गात गात सिनियॉरिटी प्रमाणे आणि नंतर त्यांनी नाही मी बोलत नाथा हे गाणं म्हटलं ते जेव्हा गायल्या मी ऐकत तर होते सगळ्या जागा गंधर्वांच्या पण डोळ्यासमोर जे चित्र होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते आजही मी शिकवताना सगळ्यांना सांगते भल्या भल्या तसलेल्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांच्या चेहऱ्यावर येणार नाहीत इतके सुंदर भाव होते कारण ते खूप सात्विक होते लाडीक होते कारण त्या गाण्याचा भाव लाडीक आहे तो लाडीकपणा नेमका त्यांच्या चेहऱ्यावर तो आजही मी विसरू शकत नाही आणि ते गाणं आजही मी शिकवताना कायम त्या आठवणी त्या सगळ्या जागा वेगळ्या वेगळ्या लक्षात राहतात त्यामुळे नाट्यसंगीत हे खऱ्या अर्थाने त्यांनी फार लोकप्रिय केलं आणि नाट्यसंगीताच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत पण जे बालगंधर्वांचं कार्य आहे तेच माणिकताईंचं आहे घरोघरी पोचवलं स्वयंवर नाटकातली पदं ही गायला अत्यंत अवघड आणि माणिकताईंची पहिली रेकॉर्ड नाथा हा माझा मोहिकलाची चाली म्हणजे पहिली परत तीच स्वयंवर मधली पद ही तालाला अवघड आहेत मला काय सांगायचंय नाही मी बोलत नाथा लाडीक गाणं सुगमकडे झुकणारं गाणं दादरा तालात सार सदर म्हणायला अवघड आहे तरी सुद्धा पण त्या वजनाने पण ही जी पद होती ना नाथा हा माझा गंधर्व ठेका आहे किंवा रूपबली तो नर शार्दूल साचा किंवा पुढे यदुमनी सदना ही तालाला अवघड दीपचंदीमध्ये वगैरे वेगवेगळ्या तालात असलेली स्वयंवर मधली गाणी अनृताची गोपाला ते जवळजवळ ख्याल आहे सूर मल्हारचा त्याच्यावरतीच आहे ते ही अत्यंत अवघड गाणी तालाला गायला आजही गाताना ते चॅलेंज

वाटतो. मग महात्मा ग मला त्या मनाने सोपं आहे, कारण त्या मनाने तसं सोपं काहीच नाहीये, पण ते त्रितालात आहे, तालाच्या दृष्टीने. पण हे गाणं खूप कठीण, पण त्यामुळे त्यातलं आम्हाला विशेषतः यदुमनी सदना हे का आवडतं आणखीनही सांगते की यदुमनी सदना रुचिर सदन पती मनसतीना करीन यदुमनी सदना. ती रुक्मिणी म्हणते श्रीकृष्णाच्या मनात मी घर करते, तसं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या रसिकांच्या मनामनात घर केलेलं गाणं म्हणेन मी, म्हणून यदुमनी सदना आपण ऐकूया.

0: रसिकहो, ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत असताना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: भक्तिगीतांचा हा टप्पाही खूप महत्वाचा आहे. आपल्या कार्यक्रमाचीही सुरुवात अमृताहुनी गोडने झालेली आहे, पण मग याच्या नंतर असं झालं होतं की काही नवीन गाणी, खास भक्तिगीतं ही रेकॉर्ड करून घेण्यात आली होती.
2: माणिकताईंची असंख्य भक्तिगीतं लोकप्रिय आहेत. आकाशवाणीवर तर ती सतत लागायची, सतत
1: आजही लागतात.
2: मग ते कार्यक्रम कोणताही असू दे, मंगल प्रभात असो का कामगार विश्व असो, कायम भक्तिगीतं ही ऐकायला मिळतात. पण त्यातला एक किस्सा सांगण्यासारखा आहे का, तर पुणे रेडिओ स्टेशनचे स्टेशन डायरेक्टर कृद दीक्षित यांनी बाळ माट्यांना अशी एक ऑर्डरच केली होती की अहो, ही भक्तिगीत ध्वनिमुद्रिका असलेली कमी पडतायत, आता तुम्ही अजून काही गाणी रेकॉर्ड करा. तर अहो कधी करू, त्यांचं टाइम टेबल इतकं व्यस्त आहे, म्हणजे ते मला सांगू नका, त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातनं तुम्ही वेळ काढा, त्या पुण्याला आल्या रे आल्या की गाण्याचं रेकॉर्डिंग तुमचं तुम्ही बघा. पण कसंही करून त्यांचा वेळ घेऊन तुम्ही नवीन भक्तिगीत रेकॉर्ड करा. आणि मग बाळ माट्यांनी एक सुंदर गाणं, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, हे केलं. आणि कृद दीक्षितांनी त्याविषयी जी व्याख्या केली ना, ते मला फार विशेष वाटलं की एखादा स्टेशन डायरेक्टर म्हणजे एखादा अधिकारी त्यातला इतका जाणकार असणं हे कलाकारांसाठी किती महत्वाचं आहे. तर त्यांनी काय म्हटलं माहितीये का, बघा जनरली आपण म्हणतो की परमेश्वर प्राप्तीसाठी संगीतासारखं दुसरं माध्यम नाही
1: हो.
2: आणि परमेश्वराचं सगुण साकार रूप हे भक्तासाठी आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन निर्गुण निराकार रूप ज्याला कळतं त्याला खरोखरी मोक्ष प्राप्त होतो हे जसं आपण म्हणतो. पण कृद दीक्षितांनी काय म्हटलं माहितीये का, माणिकताईंचं गाणं ऐकून बरं का, ते माणिकच म्हणायचे, माणिक शिकली कशी कुणाजवळ हे माहीतच आहे की, पण ते गाताना स्फूर्ती येते कशी आणि कुठून, काय सांगणार, अहो केवळ अविश्रांत मेहनत घेतली, खूप चिजा जमवल्या, सरगम अगदी जीभ तुटे तो पाठ केली, तरी यावरच गाणं बनत का. एकाच गुरुचे दोन शिष्य, त्याच तालमीवर, त्याच रागावर, त्याच चिजेवर, त्याच जातीच्या आवाजावरही वेगवेगळे कसे गातात, कारण दिलेली सांगितलेली चीज ही सगुण असते, पण ती गाता गाता शब्दांच्या पलीकडे सुरांच्या

0: पलीकडे तालाच्या लईच्या पलीकडे कशी निर्गुण होते हे कसं सांगता येईल. कारण प्रत्येक कलावंताची ही आपापली प्रतिभा असते.
1: वा,
0: त्यामुळे अशी प्रतिभा ज्या गीतात ऐकायला मिळते ते गीत ऐकूया. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण.
1: वा वा वा.

0: माणिकताईंचं गाणं रसिक प्रेक्षक त्यांचे निस्सीम चाहते सतत 3 दशकं अगदी मनसोक्त अनुभवत होते.
1: हो,
0: जसं उघड्या खिडकीतून घरात चांदणे शिरावना तसा माणिकताईंचा आवाज महाराष्ट्रात घरोघरी पोचला होता. त्यांच्या आवाजाचा सर्वांनाच मोह पडला होता, लोभ जडला होता. त्यांच्या सुरांचं चांदणं रसिकांनी शरदाच्या चांदण्याप्रमाणे अनुभवलं होतं.
1: वा क्या बात आहे.
0: आणि मग घरोघरची लहान थोर स्वरलोभी माणसं गाऊ लागली होती शरदाचे चांदणे, मधुवनी फुललात निशिगंध.

0: शुभदाताई, माणिक वर्मांच्या बाबतीत तुम्ही आता म्हणालात की शरदाचं चांदणं फुललं होतं, मग ते नेमकं कसं काय?
1: असं आहे की जेव्हा लग्न ठरल्याचं माणिक त्यांच्या सगळ्या मैत्रिणींना कळलं, लग्न ठरलं, त्यांना जरा उत्सुकता होती की हिच्या नवऱ्याला किती आवड असेल, कवी आहेत वगैरे ठीक आहे, पण आवड आहे का गाण्याची, हिच्या गाण्याचं काय होणार. आणि मग जेव्हा लग्न ठरल्याची बातमी आली आणि पुण्यात एक कार्यक्रम ठरला, त्या कार्यक्रमाला पुढच्या बाजूला ह्या सगळ्या मैत्रिणी बसलेल्या होत्या नेहमीप्रमाणे गाणं ऐकायला, भरपूर गर्दी, आणि अमर वर्मा थोडेसे मागच्या बाजूला एक कोपऱ्यात खुर्ची टाकून बसली होती. तर गात असताना एखादी जागा खूप छान गेली की ऑडियन्स मधून एकदम वाहवा यायची, आणि खूप जोरात वाहवा आली की ह्या सगळ्या मुली मागे वळून बघायच्या लोकांना, कळे ना की अरे हे काय चाललंय, इतकं छान जागा येत आहेत एका पाठी एक, इतक्या छान एकावर एक ताना येत आहेत, आणि ह्या सगळ्या मागे का वळून बघतायत. त्याचं कारण एकच होत की त्यांना वर्मांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायचे होते, गाण्याचं होईल काहीतरी म्हणत, आणि त्या नुसत्या चेष्टा मस्करीला ऊत आला होता अक्षरशः. आणि ते म्हणाल्या का ग अशा पाठीस लागता मिळून साऱ्या जणी, आज माझी मला लाभला सर्वस्वाचा धनी.
0: वा वा,
1: हसले मनी चांदणी.
0: क्या बात है.

0: शुभदाताई, तुम्ही हे सगळे किस्से सांगत असताना आमच्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतंय. पण त्यातही आणखी एक महत्वाचा टप्पा आहे, प्रकार आहे, आणि तो म्हणजे चित्रपट संगीताचा. फार नाही आहेत, पण जी काही आहेत ती तितकीच सुंदर आहेत. त्या गीतांविषयी काय सांगता येईल?
1: त्या गीतांविषयी फक्त मी एवढंच म्हणेन की चित्रपट गीत असो की नाट्यगीत, त्यांचं जसं मला शास्त्रीय संगीतातली अव्वल दर्जाची गायिका बनायचंय हे एक जे ध्येय होतं ते तसंच होतं. आणि म्हणूनच उमज पडेल तर चित्रपटाच्या वेळीही त्यांना जेव्हा आग्रह झाला की थोडंसच हे फक्त झोपाळ्यावर बसून तर म्हणायचंय तर काय हरकत आहे तेवढं काम करायला, तरीही त्यांनी नकारच दिला. जे विख्यात गाणं आहे घन निळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा. आता तुम्हाला एक गंमत सांगू का, या गाण्याची एक फार मजेशीर कथा आहे. घन निळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा बाबत आपण गदिमांच्या काव्य प्रतिभेबद्दल खूप काही अनुभवलंय सगळ्यांनी, ळ अक्षरावरनं वगैरे. पण या गाण्याचा उपयोग माणिकताईंनी कुठल्या कारणासाठी करून घेतला होता माहितीये? हे तुमच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही. अहो, एकदा प्रवास करत असताना कल्याणचं एक जोडपं होतं आणि माणिकताई समोरच्याच बाजूला बसलेल्या होत्या, समोरच्याच बर्थवर. त्या जोडप्याचं लहान मूल सारखं रडत होत. त्यांना काही राहावे ना माणिकताईनं, का बाबा रडतय बाळ, का रडतय? त्यांनी विचारलं अहो काय होतंय का त्याला, का रडतय, का रडतय? चाललंय त्यांचं आपलं आपसात बोलणं. माणिकताईनी त्यांना विचारलं, त्या जोडप्याला, मी घेऊ का बाळाला जरा वेळ माझ्याकडे? आणि त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलं, जवळ घेतलं आणि त्याला जवळ घेऊन त्याच्या पुढे म्हणायला लागल्या, घन निळा लडी बाळा झुलवू नको हिंदोळा. आणि ते बाळ रडायचं थांबलं ना. त्या जोडप्याच्याही लक्षात आलं, ते चर्चा करतच होते बहुतेक असं वाटतंय, पण ह्या माणिकवर नाही ते निश्चित झालं. वा.

0: रसिकहो, माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: इतके सगळे प्रकार आहेत, मला वाटतं फक्त अर्धेच झाले असतील. नाही
2: अहो, कितीतरी शिल्लक आहेत.
1: अजून गझल आहे, ती वेगवेगळी प्रासंगिक गीतं आहेत, संस्कारक्षम गीतं आहेत.
2: पण आत्ता आपण रसिकांसाठी मराठी गझल प्रथमता माणिकताईंनी गायली, मधुकर गोळवलकरांचं संगीत असलेली त्या चित्त चोरट्याला का आपले म्हणू मी, आपण ऐकूया.

अशी प्रासंगिक गीत तर तुम्ही सांगितली, पण मला आत्ताच्या काळात ना एक फार विशेष गीत असं वाटतं अगदी दोनच ओळी ऐकूया, पण त्या ऐकूया एवढ्यासाठी की पूर्वीच्या काळी मुलं खाली खेळून वगैरे आली संध्याकाळच्या वेळेला घरी आल्यावर शुभम करोती म्हणण्याची एक पद्धत होती घरामध्ये. आता असे संस्कार करायला मुलांना ते आवडणारही नाहीत आणि कोणी ऐकूनही घेणार नाही, तो सगळा जमानाच गेला. पण असं शुभम करोती म्हणण्यापेक्षा जर माणिकताईंच्याच आवाजात तुम्ही शुभम करोती कल्याणम हे गाणंच ऐकलं तर

0: पण हे सगळे गीत प्रकार गात असताना म्हणजे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तो उल्लेख असू देत, किंवा प्रत्येक गाण्याचे किस्से जर आता सांगायला गेले तर एक कार्यक्रम अपूर्ण पडेल, आपल्याला असे कितीतरी भाग त्याचे करायला लागतील. पण त्यातही महत्वाचा भाग असा होता याच्यात की त्यांना आलेला आजारपण, त्यात 80 दिवस जवळपास त्या कोमात होत्या, आणि त्यानंतरचा जो त्यांचा प्रवास आहे सांगीतिक प्रवास तो सुद्धा त्यांचा तितकाच महत्वाचा आहे. तर त्याविषयी काय सांगता येईल?
1: खरं सांगायचं ना तर हा फार दुर्दैवी आणि क्लेशकारक असा प्रसंग आहे आमच्या सर्वच कुटुंबियांच्यासाठी. 1 ऑक्टोबर 1970 साली बघा, ज्यावेळेला त्या ऐन बहरात होत्या त्यावेळेला एक दिवस अशी बातमी आली सगळीकडे की माणिक त्यांना शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. का बरं, काय झालं? नाही काही नाही, ताप आहे खूप, पण एक जनरल सगळं तपासणीसाठी नेलंय, अशी सुरुवातीची बातमी. हळूहळू करत अजूनही तितकस बरं नाही. नंतर 2-4 दिवसांनी असं झालं, वंदनाने सांगितलंय ते की एका नाटकाची रिहर्सल संपून ती आली, आणि आली आणि बघते तर काळजात चर्र झालं, कारण ही एवढी गर्दी जमली होती खोलीच्या इथे, काय झालं असेल एकदम. तर तिथे माणिकताईंना ऑक्सिजन लावलाय एवढं होत, पण काय करावं असं झालं. आणि तिथून त्या ज्या कोमात गेल्या, त्या तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे एवढे दिवस त्या अवस्थेला काय म्हणायचं, म्हणजे अक्षरशः डॉक्टरांचे अथक प्रयत्न होते.

0: पण त्याहीपेक्षा जे माणिकताईंनी ज्या श्रद्धेने गाण्याची सेवा केली होती ना, ती कशी उपयोगाला आली ते बघा. एक असा प्रसंग आहे की दररोज त्यांच्या उशीखाली शेकडो अंगाराच्या पुढ्या यायच्या आणि त्या नर्सला एक कामच असायचं की तिथे त्या ठेवायच्या. कारण रसिकांची भावना आहे, श्रद्धा आहे, प्रत्येक जण त्यांच्यासाठी नवस बोलतो लवकरात लवकर बरं वाटू दे. एक अंबरनाथच्या आजी होत्या 90 वर्षाच्या आणि त्यांना जेव्हा कळलं की माणिकताई हॉस्पिटलमध्ये आहेत, त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, त्यांना राहवेना, ही तर माझी रखमाई आहे म्हणाल्या, तर तू कसंही कर मला हॉस्पिटलला घेऊन जा. आणि त्या तिथे हॉस्पिटलमध्ये आल्या, येताना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन नवस बोलून आल्या. आणि काय बोलल्या असतील, तर माझ्या रखमाईला लवकर बरं कर, माझी जी काय उरली सुरली 10 वर्ष असतील ती पण तिच्या आयुष्यात येऊ दे, पण लवकर बरं वाटत. इतकं रसिकांचं प्रेम फार म्हणजे फारच थोड्या कलाकारांच्या वाट्याला येतं. एक क्षण असा आला होता, म्हणजे पेपरला बातमीही आली होती चुकीची की माणिकताई गेल्या, असंच सगळीकडे बोललं गेलंय, सगळे हवालदिल झाले होते. काय करायचं, एक सद्ग्रस्त होते, त्यांनी सांगितलं तुम्ही अजिबात घाबरू नका, ह्या यातनं नक्की बऱ्या होणार. कारण त्यांना सोनोपंत दांडेकर जे संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आहेत आणि ते त्यांना माणिकताईंना बी एला असताना प्रोफेसर होते, शिकवायला होते, फिलॉसॉफी विषय घेऊन माणिकताईंनी बी ए केलं, तर त्यांचा माणिकताईंना आशीर्वाद आहे, अनुग्रह आहे, त्यामुळे त्या यातनं बऱ्या होणारच. आणि तसंच झालं,
1: किती विश्वास होता ना.
0: तसंच झालं, अहो त्या आजारपणात त्या काय नाही, मुलींना ओळखत नव्हत्या, काय काय बोलत होत्या. मला आणि वंदनाला जो इतिहास विषय शिकवला तो सगळा इतिहास तिथे बनवत होत्या. चिजा म्हणायच्या, पण गंमत बघा एवढ्या आजारपणात पण चिजा विसरत नव्हत्या, चिजा गात होत्या. ते आजारपण हे म्हणजे फार मोठा टॉपिक आहे, पण आजारपणानंतर जेव्हा सगळ्यांना की माणिकताई बऱ्या झाल्या हे ऐकल्यावर अनेकांनी नवस फेडले, कार्यक्रम करूया, काय कार्यक्रम करायचा असं झालं. तर पुण्याला त्यांचा जो एक कार्यक्रम केला, मी साक्षीला आहे कारण मी त्याला निवेदनाला होते त्या कार्यक्रमाला, आणि तेव्हाही माणिकताईंचं म्हणणं मला मोठेपणा मला तिथे जाणवला की बघा कोणाला आपण निवेदनाला सांगूया काहीतरी नामान, कशाला आपल्या घरची मुलगी असताना कशाला कोण पाहिजे म्हणाले. आणि मला त्यांनी निवेदनाची संधी दिली, हे माझ्या आयुष्यातला कधीही न विसरता येणारा प्रसंग आहे. आणि त्या तिथे अक्षरशः बायका आलेल्या एक एक जणी कुलावून ओटी भरत होत्या त्यांच्या नवस बोललेल्या, आणि बाजूला असा नारळांचा आणि ओट्यांचा ढीग होता. इतका प्रचंड विश्वास, आणि त्यानंतर लोकांना उत्सुकता होती जी गाणं ऐकण्याची. ते पहिलं गाणं क्षणभर उघड नयन देवा गायल्या आणि तो देवावरचा स्वर लावल्या बरोबरच जी काही टाळी आली आणि जे काही लोकांना
1: डोळ्यात पाणी आलं,
0: पाणी आलं. आणि हाच किस्सा सवाई गंधर्वला झाला. सवाई गंधर्व मध्ये कायम त्यांचं गाणं होत असे, आणि त्या वर्षी सवाई गंधर्वला जेव्हा माणिकबाई गाणार हे कळलं, हजारोनी लोक जमलेले होते. आणि जेव्हा स्टेजवर त्यांना आणलं, एका पायाने लंगडत लंगडत चालत आले आहेत, बसले आहेत, आणि आता काय गाणार सगळे
1: उत्सुकता,
0: काय म्हणतात ना, कानात प्राण आणून लोक. निशब्द शांतता होती, शांत म्हणजे अतिशय शांत. आणि जेव्हा त्या गायला सुरुवात करणार, त्यांनी पहिला सा लावला, कुठल्याही कलाकाराला मिळाली नसेल अशी दाद समोरच्या सर्व श्रोतृवर्गात फक्त आणि फक्त अश्रुधारा वाहत होत्या.
1: वा, माझ्या अंगावर काटा आला आता ऐकताना.
0: आम्हाला असं झालं की अरे हे खरं कलावंतावरचं प्रेम. आणि त्यात नेहमीच्या प्रमाणे सुहास्य वदनाने त्यांनी ती मैफिल सादर केली.
1: काही क्षण जे कोरले जातात ना कलाकारांच्या आयुष्यात कायमचे, त्यातला हा क्षण आहे,
0: त्यातला हा क्षण. आणि मला फक्त एकच सांगायचंय की जे आपण या कार्यक्रमात सुरुवातीपासून सांगायचा प्रयत्न करतोय, जे बाबूजींनी हेरलं होतं त्यांच्यातलं, की शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असल्यामुळे ही मुलगी गाण्यासाठी आणि

0: सुगम संगीताच्या जागा ही चांगल्या आहेत असल्यामुळे ही मुलगी नक्की पुढे जाणार ह्याचे बाबूजींना खात्रीच होती. पण त्याचप्रमाणे जेव्हा त्या अशा गायला लागल्यानंतर तेव्हा काय झालं की फक्त त्यांचा स्वर खाली आला, बाकी शरीरावर परिणाम झाला पण आवाजावर परिणाम झाला नाही. मेनिन्जायटिसमुळे त्याच्या डॉक्टरांनी कल्पना दिली होती असं होईल की कुठल्या तरी शरीराच्या एका भागावर जो परिणाम झाला काय होईल, पण आवाजावर अजिबात परिणाम झाला नाही, फक्त स्वर खाली आला.
1: ईश्वराची कृपा,
0: ईश्वराची कृपा हेच त्यांचा देवावर असलेला अढळ विश्वास होता आणि तोच त्यांच्या कामी आला. ज्या शास्त्रीय संगीताने आपण सुरुवात केली, ज्या जगन्नाथ बुवांनी त्यांना शिकवलेला राग जोकोंस की ज्याची त्यांची एलपी ध्वनिमुद्रिकाही निघाली होती त्या काळामध्ये, भटियार आणि जोकोंस हे दोन राग, आणि तो जोकोंस राग दुसऱ्याही अर्थाने की त्यांच्या आजारपणानंतर जगन्नाथ बुवांच्याच पुण्यतिथीला हरी महादेव वैद्य हॉलमध्ये माणिक ते गायला बसल्या आणि जोकोंस गायल्या होत्या आणि घरातले सगळे नुसते रडत होते.

0: माणिक वर्मा म्हणजे केवळ भावगीत गायिका नव्हे, ती एक चतुरस्त्र गायिका, अष्टपैलू गायिका, पण मुख्य म्हणजे प्रामुख्याने मैफिलीची गायिका. स्वतःच्या मैफिलीत त्यांनी या सगळ्या गीत प्रकारांना स्थान दिलं. पण खरं बघायला गेलं तर शास्त्रीय संगीतात त्या अत्युच्च पदावर विराजमान झाल्या होत्या आणि त्याची दखल घेऊनच 1974 साली त्यांना शासनातर्फे पद्मश्री प्रदान करण्यात आली.
1: शुभदाताई, तुम्ही खूप छान अशा शब्दात माणिकबाईंचं वर्णन केलंय, आम्हाला ते नक्कीच ऐकायला आवडेल.
0: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता. राजसत्व रूप तुझे प्रसन्न मोहक मुद्रा, रुज स्वभाव अंतरीचा मोहविते सात्विकता, वंद्य गान देवता. भावगीत भक्तिगीत चित्रगीत नाट्यगीत बंदिशी ही रंगवुनी मिळवी मान मान्यता, वंद्य गान देवता वंद्य गान देवता.
1: खरं तर माणिक वर्मा म्हटल्यानंतर कितीतरी गोष्टी समोर येतात, एकतर भावपूर्णता, शुद्धता, रियाज, शिस्त, सातत्य, समर्पण, या सगळ्या गोष्टींनी किंवा या सगळ्या गोष्टी असलेल्या अष्टपैलू चतुरस्त्र अशा गायिका. खरंच शुभदाताई, आज तुम्ही माणिकबाईंच्या आयुष्यातले इतके सुंदर अनुभव आमच्या या कार्यक्रमात सांगितलेत, इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, आज आपण एका महान कलाकाराच्या सुरेल प्रवासाची झलक अनुभवली. संगीत ही केवळ कला नाहीये, तर ती एक साधना आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच माणिक वर्मा. तेव्हा आजचा आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. आजच्या या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिनं, सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, हसले मनी चांदणे, विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हा होता या मुलाखतीचा दुसरा आणि अखेरचा भाग. श्रोते हो, आणि आता ऐकूया चित्रा वाघ यांचा ललित लेख उत्सव पुनर्जन्माचा.
1: गेले काही दिवस अगदी खुशीत होते मी. यंदा भरपूर पपया लगडल्या होत्या, काही तर पुढल्या आठवड्याभरातच तयार होण्यासारख्या, आणि अजूनही काही हिरवट पिवळी फुलं शिल्लक होतीच. गेले पावसाळ्यात डेंगू का चिकनगुनिया असल्या काहीतरी नावांचे आजार फैलावले आणि त्यावर पपईच्या पानांचा रस गुणकारी असतो ही बातमी पसरली. त्यात मी अशी बिल्डिंगच्या गेटला टेकून उभी. झालं, येता जाता माणसं माझी मोठाली पानं तोडायला लागली. माझी उंची चांगली घसघशीत, त्यामुळे अनेकांनी उड्या मारून मारून पानं पार ओरबाडून घेतली. अगदी शेंड्याजवळची 5-6 पानं शिल्लक राहिली होती. एकदा रात्रीच्या वेळी तर एक दोघे जण आले आणि चक्क होती नव्हती ती सगळी पानं तोडून घेतली. माझी तर पार रयाच निघून गेली. सकाळी रस्त्यावरून जाणारी माणसं माझ्याकडे पाहून चुकचुकत होती. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या आजींचं लक्ष गेल्यावर त्याही खूप चुटपुटल्या. वरून वॉचमनला ओरडल्या, तुझं लक्ष कुठे असतं? मी मात्र मनाशी विचार केला की जाऊ दे, माझ्या पानांच्या रसाने कुणाचा आजार बरा होत असेल तर हो दे की. हां, आता मला कमीत कमी वाकवून सावकाश हलक्या हाताने पानं काढली तरी काम होतच ना. पण आता हे कोण कोणाला सांगणार? असो, मला त्या आजींना सांगावंसं वाटत होतं. अहो, तुम्ही नका काळजी करू, थोड्याच दिवसात मला नवीन पालवी फुटेल. खरं तर लहानपणापासून इतके आघात झेललेत मी, त्यापुढे हे ओरबाडणं म्हणजे काहीच वाटेनासं झालंय. माझ्या इतर भाऊबंदांपेक्षा आहेच मी वेगळी. माझ्या जन्माचंही कोणाला कौतुक नव्हतं. खरं तर मी फूटभर उंच होईपर्यंत माझी फारशी दखलही कोणी घेतली नव्हती. या आजींच्या गॅलरीतल्या ओल्या कचऱ्याच्या टोपलीत मी पडून होते. त्यांनी घरीच तयार केलेल्या काळ्या मऊ खताबरोबर या प्राजक्ताच्या पायाशी येऊन पडले. प्राजक्ताला घातलेल्या पाण्यावरच मी भराभर वाढायला लागले. 3-4 महिन्यातच अंगापिंडाने छान भरले. एका पाठोपाठ एक सर्व बाजूंनी उगवणाऱ्या हिरव्यागार पानांगणीत माझी उंचीही भराभर वाढली. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाले. काहींना वाटलं आपणच इथे टाकलेली बी रुजली असणार, किंवा बाहेरून कोणीतरी टाकली असेल. मला मात्र माझं जन्मघर चांगलं माहीत होतं. आमच्या शेजारच्याच कंपाऊंडमध्ये हे भलं मोठं जांभळाचं झाड आहे. माझ्या लहानपणीची एक गोष्ट मला चांगली आठवते. पावसाचे दिवस होते, माझी उंची जेमतेम कंपाऊंडपर्यंत आली होती. पलीकडचं काही दिसायचं नाही, पण वर पाहिलं की जांभळाच्या मोठमोठ्या फांद्या झुलताना दिसायच्या. कधी कधी त्याच्यावर बसलेले पोपटही दिसायचे. प्राजक्त तर माझा सख्खा शेजारी, माझ्या आवडीचा दोस्त. खरं तर वयाने खूप मोठा, पानं पण भरपूर होती. पण का कोण जाणे इतक्या छान झाडाला एक सुद्धा फूल लागत नसे. त्या रात्री पाऊस थांबण्याचं लक्षणच नव्हतं. माझ्या डावीकडच्या आसूपालवच्या गच्च पानांमध्ये शिंपी पक्षाचं एक घरटं होतं, अगदी छोटंसं. अगदी आडोशाला असूनही सततच्या पावसामुळे चिंब भिजलेलं, एरवीसारखी बडबड करणारी दोन पिल्लं पावसाच्या माऱ्यात एकदम चिडीचूप होती. मीही प्राजक्ताच्या आसऱ्याने अवघडून उभी होते. पायाकडे 7-8 इंच पाणी साठलं होतं. मध्येच जरा डुलकी लागली तेवढ्यात कांठळ्या बसेल असा मोठा आवाज झाला आणि काड काड आवाज करत जांभळाची एक मोठी फांदी खाली पडली. पडली ती नेमकी प्राजक्ताच्या अंगावर. माझ्या डोळ्या देखतच प्राजक्ताची रस्त्याच्या कडेला झुकलेली फांदी

आणि त्याच्या अंगावर जांभळाची फांदी सगळ्या रस्त्यावर पसरली. बिल्डिंगमधली मंडळी धडपडून उठली. खिडक्या गॅलऱ्यांमधून वाकून बघायला लागली. रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर तर ती फांदी पडली नाही ना, याची खात्री करून मग निश्चिंत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जांभळाच्या फांदीबरोबर ती प्राजक्ताची जून फांदी देखील उचलली गेली. त्यानंतर मात्र एखादी जादू व्हावी तसं झालं. प्राजक्ताच्या खोडातून जिथे फांदी तुटली होती त्याच जागी नवीन कोंब फुटायला लागले आणि हा हा म्हणता दोन नवीन फांद्या भराभर वाढायला लागल्या. त्याच्या पुढच्या वर्षी तर त्या नव्या फांद्यांना चक्क फुलं लागायला लागली, तीही भरपूर. पहाटे वाऱ्याबरोबर त्याची नाजूक पांढरी फुलं टप टप पडायची. कधीतरी एखादं फूल चुकून माझ्या दिशेला आलं की माझ्या पानांच्या नक्षीत ते अडकून राहायचं. मला इतकं छान वाटायचं म्हणून सांगू, मग दिवसभर मी ती सुंदर भेट मिरवत राहायचे. कधीतरी शाळेत जाणाऱ्या मुली वाटेत थांबून थोडी फुलं वेचून न्यायच्या. गोकुळाष्टमीच्या दिवशी बिल्डिंगमधल्या आजी कृष्णाला हार करण्यासाठी मोठ्या कौतुकाने स्वतः खाली येऊन फुलं घेऊन गेल्या. प्राजक्ताचा हा माझ्या डोळ्यासमोर झालेला पुनर्जन्म मी मनात खूप खोलवर जपून ठेवला होता. दिवस अगदी मजेत चालले होते. मीही पेरापेराने आनंदाने वाढत होते. दोन वर्षांनंतरच्या पावसाळ्यात पुन्हा तेच आसमानी संकट आलं. त्या रात्रीची पुन्हा आठवण व्हावी असा जोरदार पाऊस एकदा पहाटेच्या वेळी सुरू झाला. बघे बघेपर्यंत आवारात पाणी साठायला लागलं. पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही सुटला होता. आसूपालवाचं झाड तर बिचारं कमरेत पार वाकून गेलं. समोरच्या बिल्डिंगमधली दोन नारळाची झाडंही जोर जोरात हेलकावे खात होती. मी मुळांनी जमीन घट्ट धरण्याचा प्रयत्न करत होते, पण तिथेही साचलेल्या पाण्यामुळे आणि खोडाच्या जोरकस हलण्यामुळे पकड सैल व्हायला लागली. वारा विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे कंपाऊंडच्या भिंतीचाही आधार मिळत नव्हता. शेवटी त्या वाऱ्या पावसाच्या माऱ्यापुढे माझा काही टिकाव लागणं अगदी अशक्य होऊन बसलं. सगळा धीर एकवटून गोळा केलेली माझी ताकदही अखेर कमी पडली आणि जोराच्या झोतासरशी मी अगदी भुईसपाट झाले. रसरशीत खोडातल्या जीवनरसाने मला कसंबस जागं ठेवलं होतं. त्या दिवशी दुपारपर्यंत पावसाचं थैमान चालू होतं. मी अशी जाण्या येण्याच्या वाटेतच पडल्यामुळे रोजची सफाई करायला येणाऱ्या मामांनी मला उचलून कंपाऊंडच्या अगदी शेवटच्या काटकोनी कडेला टेकवून उभं केलं. थकव्याने मी अगदी मरगळून गेले होते, पण तरी सावध होते. आजूबाजूचं बोलणं मला स्पष्ट ऐकू येत होतं. वॉचमन माळी मामांना सांगत होता, इकडे कशाला ठेवली ही अडगळ, बाहेर टाका, उद्या म्युन्सिपाल्टीची गाडी घेऊन जाईल. त्यावर मामा म्हणाले, अरे आता असू देत, रस्त्यावर चालणाऱ्यांच्या पायात येईल ते झाड, त्यापेक्षा उद्या गाडी आली की मी देईन टाकून. मला रागच आला, अरे इथे तर कोणालाच माझ्या जाण्याची हळहळ वाटत नाहीये. पण म्हटलं, जाऊ दे, जितके दिवस आयुष्य असेल ते असो, पण जिथे असेन तिथे रुजण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. माझं नशीब इतकं बलवत्तर की पुढचे 8-10 दिवस मामा त्यांची तब्येत बिघडल्यामुळे सफाई करायला आलेच नाहीत. मी तर परिस्थितीला शरण जाणारे नव्हतेच, कंपाऊंडचा भक्कम आधार होताच. मी पुन्हा मातीच्या दिशेने सगळं लक्ष केंद्रित केलं. मातीतून पाण्यातून जितकं सत्व शोषता येईल तितकं शोषत शोषत तग धरायचा प्रयत्न सुरू ठेवला. थोडीफार पानं उरली होती त्यांचाही मोह ठेवला नाही. त्यांच्या दिशेने वाहणारा जीवनरस बंद करून त्यांना माझ्यापासून वेगळं करणं गरजेचं होतं. तीही उपासमारीने पिवळी पडत मुक्यानेच गळून पडली. मीही धीर सोडला नाही. हळूहळू माझ्या उघड्या बोडक्या खोडाच्या तळाशी छोटी छोटी मुळं धरायला लागली. माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. आता मला नवीन पानं फुटायलाही हरकत नव्हती. पावसाचा दिवस असल्याने पाण्याचा प्रश्नच नव्हता. बघता बघता कोवळ्या पानांचे अंकुर माझ्यातून बाहेर पडायला लागले. मुळांनीही वाढीचा वेग टिकवला होता. मातीच्या आत आत जाताना त्यांना प्राजक्ताची माझ्या जुन्या सवंगड्याची मुळंही घट्ट भेटली. पुनर्जन्माचा हा उत्सव माझ्यासाठी खूप महत्वाचा होताच, पण बिल्डिंगमधल्या इतरांसाठीही याची अपूर्वाई वेगळीच होती. त्यानंतर अनेकदा मी फळा फुलांनी बहरले,
फळं खाणारा प्रत्येक जण माझं तोंड भरून

0: कौतुक करतो. इतकी गोड पपई मार्केटमध्ये शोधून सापडणार नाही. वेगळंच आहे पपईचं झाड, तुटून पडलेलं होतं पण नुसतं जगलं नाही, फळांनी लगडलेलं असतं आता. अजबच आहे. हे सगळं ऐकण्याचा आनंद शब्दात सांगणं खरंच अवघड आहे. आताही माझी पानं ओरबाडली जात आहेत पण मला त्याची खंत नाही. अशा लहान सहान दुःखांना कुरवाळत बसायला, स्वतःपुरतं जगायला, कुणी आघात केल्यावर आयुष्याकडे पाठ फिरवायला मी माणूस थोडीच आहे.
1: श्रोते हो, उत्सव पुनर्जन्माचा चित्रा वाघ यांचा ललित लेख आत्ताच आपण ऐकला. लहान मुलांवर अत्याचाराच्या, लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आवश्यायिका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक मधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंड मधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे या महिन्यात निवृत्त होत आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने आज 10 उमेदवारांची नावं जाहीर केली. महाविकास आघाडीचं जागावाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी, हिंगोली या मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवेल. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवाकर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा करांचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या GST संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक GST महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADVSEC IN या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जातील. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.

लक्ष्मण कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहुना आए बालमा, ठहरिये

0: होश में आलू ना तुम हमें जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज आणि आर्त गायनाने सांस्कृतिक जग समृद्ध केलं असं त्यांनी शोक संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देवारा रिकामा झाला आहे अशीच सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोक संदेशात म्हटलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. अकोला महानगरपालिका क्षेत्रात 1 मे 2026 पासून जनगणना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. शहरात 201 घरगट तयार करण्यात आले असून 993 प्रगणक आणि 168 पर्यवेक्षकांसह 1161 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रगणकांना खरी आणि अचूक माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी यांनी केलं आहे. महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येक घरगटात जास्तीत जास्त 200 घर किंवा 800 लोकसंख्या विचारात घेऊन विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पूर्व विभागात 280, पश्चिम विभागात 245, उत्तर विभागात 136 आणि दक्षिण विभागात 240 घरगट तयार करण्यात आले आहेत. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत अकोला जिल्ह्यात गावनिहाय बैठकांमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. रुंद वरंबा सरी पद्धतीनं पेरणी, सोयाबीन पेरणीसाठी घरच्या बियाण्याचा वापर, घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणे, बीज प्रक्रिया, माती परीक्षण तसंच फळबाग लागवडीसाठी खड्डे तयार करणं या विषयांवर शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे. संबंधित तालुका कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी गावनिहाय बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. खरीप पेरणी सुरू होईपर्यंत या बैठका सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली. अकोला जिल्ह्यात हरभरा खरेदीचं उद्दिष्ट संपल्यानं खरेदी प्रक्रिया ठप्प झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र केंद्र शासनानं हरभरा खरेदीच्या उद्दिष्टात वाढ केल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निर्धारित कालावधीत विक्री न करू शकलेल्या शेतकऱ्यांनाही आता MSP लाभ घेता येणार आहे. अकोल्यासह राज्यातील विविध विभागातील 10 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू निदान प्रयोगशाळा मंजूर करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथं अत्याधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळेला मंजुरी देण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातली ही पहिली प्रयोगशाळा ठरणार असून विविध विषाणूजन्य आजारांचं निदान करण्यास मदत होणार आहे. भविष्यातील संसर्गजन्य आजारांशी सामना

करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त अकोला थॅलेसेमिया सोसायटी आणि संकल्प इंडिया फाउंडेशनच्या वतीनं थॅलेसेमियाग्रस्त मुलांसोबत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला, तसंच चित्रकला स्पर्धेचं आयोजन करून मुलांना आनंदाचे क्षण अनुभवता आले. थॅलेसेमिया या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांसाठी अकोला थॅलेसेमिया सोसायटी गेल्या 33 वर्षांपासून कार्यरत आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथं बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वैद्यकीय पथकानं डिकॉय ऑपरेशन राबवून माने हॉस्पिटल सोनोग्राफी सेंटरवर धडक कारवाई केली. या प्रकरणी रुग्णालयाचे संचालक डॉ विवेक माने यांच्यासह 4 ते 5 जणांविरुद्ध PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा मे महिन्यात डिझेल टंचाईची समस्या निर्माण झाली होती. डिझेलसाठी वाहनांच्या तसंच कॅन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी वाद आणि हाणामारीच्या घटनाही घडल्या. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात 31% अधिक डिझेल पुरवठा होऊनही साठेबाजीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. वाशिमसह परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची असलेली नांदेड कुर्ला व्हाया वाशिम ही बहुप्रतीक्षित रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वीच तिचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानं हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निराशा व्यक्त करण्यात येत आहे. मे महिन्यात वाशिम जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली असून काही ठिकाणी तापमानाचा पारा 43° सेल्सिअसच्या पुढे गेला. त्यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या वतीनं वाशिम वासंतिक व्याख्यानमाला 2026 आयोजन 20 ते 24 मे या कालावधीत करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ तेजस गर्गे यांनी शिव छत्रपतींचे किल्ले जागतिक वारसा एक प्रवास या विषयावर व्याख्यान दिलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATF वरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तमिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखानी, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीमधून प्रवीण पोटे, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम,

सोलापुरातून राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, बीड लातूर धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील आणि जळगाव इथून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने ठाणे मतदारसंघात रवींद्र फाटक, नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आणि परभणीमध्ये सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. यवतमाळ मतदारसंघासाठी शिवसेनेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यातून विक्रम काकडे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड लातूर धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून अर्ज भरला. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी हिंगोली या मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातलीच आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADVC इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून यामुळे सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायाधीशांची संख्या आता 37 झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी चर्चा करून ही नियुक्ती केली असल्याचं विधी आणि न्याय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या GST संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक GST महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामाने अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा आता ऐकूया.

0: भोरे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहुन आए बालमा, ठहरिये होश में आलू, ना तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. राज्यपाल विष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. IIT प्रवेशासाठीची JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: मंडळी, काव्यवाचनमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांच्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असंच आजच्या काव्यवाचनात आपली मैत्रीण तन्वी गुंडये कवी मित्र विक्रांत आव्हाड सोबत गप्पा मारणारे आणि त्यांनी लिहिलेल्या कविता तो आपल्यासाठी सादर करणारे. तेव्हा ऐकूया त्यांची ही काव्य मैफिल.
1: नमस्कार मंडळी, मी तन्वी गुंडये, माझ्यासोबत आहे माझा मित्र विक्रांत आव्हाड. आपला हा मित्र कवी मित्र आहे, त्यामुळे आजच्या या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये आपण कवितांविषयी बोलणार आहोत, त्याच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्याच्या काही कवितांचा आस्वादही घेणार आहोत. खरं तर कविता म्हणजे ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसते, तर तो भावना विचार यांचा एक सुरेख संगम असतो. मग ती छंदबद्ध कविता असो किंवा मुक्तछंद असो, त्या कवितेला जर ताल मिळाला, लय मिळाली की तिचं गाणं तयार होतं. याच कवितांविषयी आपण आणखी जाणून घेऊयात विक्रांत आव्हाड कडून. विक्रांत, तू कविता करतोस, तू कवी आहेस, मला पहिला प्रश्न तुला असं विचारावा असं वाटतोय की तुझ्या या कविता प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली, तू कधीपासून कविता करायला लागलायस?
2: अगदीच तू सुरुवातीला जसं म्हणालीस की कविता म्हणजे अगदी शब्दांची जुळवाजुळव नसते, तर मला अगदी पटलंय ते. कारण सुरुवात म्हणायची झाली तर शाळेपासून प्रत्येक जण कविता लिहितो. एक पर्टिक्युलर एक वय असतं, त्या वयामध्ये आपण प्रेम कविता लिहितो किंवा कधी विरह कविता लिहितो, आणि काही जण आईवरती कविता लिहितात, निबंध लिहितो आपण, जसं माझा सूर्य हे निते माझा आवडता निबंध ड्याशा ड्याशा असं, आणि आपल्याला वाटतं की आपण लिहू शकतो म्हणून आपण लिहितो. पण तसंच माझंही होतं. त्यानंतर मग पुढे थोडं वाचन वाढलं. पूर्वी जे प्रॅक्टिकल नॉलेजची पुस्तकं होती त्याच्यातून थोडं आपण शृंगाराकडे वळलो, मग मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, मग काही पुस्तकं वाचण्यात आली, चांगले चांगले कवी वाचण्यात आले, मग त्यांच्या कवितांचा प्रभाव असू शकतो, त्यांच्या शब्दांचा प्रभाव असू शकतो, आणि त्या प्रभावातून मग की आपण जे लिहितोय अगदी क्षुल्लक आहे, त्यामुळे त्याला काही अर्थ लागतोय का, नाही लागत आहे, हा एक अभ्यास किंवा सराव आहे. त्या सरावातून मग पुढे आता कुठेतरी जाऊन मला असं वाटतं की मी थोडंफार लिहू शकतोय. आणि ते
1: आता जसं तू म्हणालास की टला ट पला प, पण तू असाही उल्लेख केलास की शृंगारिक कवितांकडे वगैरे वळलो, तर मला एखादी तुझी अशी कविता ऐकवशील का ज्यामध्ये शृंगार असेल?
2: जरूर. आपण सुरुवातच मला वाटतं अशी करूया की आता मी मगाशीच म्हणालो की बरेच जण प्रेमात लिहितात, तर ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाची प्रेमाची परिभाषा ही वेगळी असते, तर असंच मी तिच्यासाठी काय लिहीन. तर या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, काळजावर मोगऱ्याचे वळ जरा अनोळखी. का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, काजळाने काळजाचा छळ जरा अनोळखी. पोहतो डोहात की डोळ्यात घाऱ्या साजणी, अडकला हा जीव माझा गळ जरा अनोळखी. तिलाजणे अनहासणे घायाळती कातिलदा, तिलाजणे अनहासणे घायाळती कातिलदा, मी फार जवळून पाहतो वादळ जरा अनोळखी. या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, तिला सगळं माहिती असत. या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, का तरी ही भासते हळहळ जरा अनोळखी, वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे. मी तिच्याची कविता लिहितोय, मी तिचं वर्णन सुंदर करतोय, पण शेवटला वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी.
1: खरंय, अगदी खरंय. म्हणजे असं म्हटलं जातं की तरुणपण म्हणा किंवा पौगंडावस्था किशोरवयीन अवस्था म्हणा, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमाचे गुलाबी वारे वाहू लागतात.

0: पण असा एखादा क्षण येतो की विरह होतो आणि मग त्या अवस्थेतही आपल्याला कविताच तारून नेते, कविताच साथ देते. तर अशी काही कविता आहे का तुझी की जी विरहामध्ये तुला साथ देणारी ठरली?
1: हो अगदीच, मी एक चारोळी सुद्धा लिहिली होती, कविता कशी बनते. म्हणजे खूप जण हा प्रश्न विचारतात की कविता नक्की तू कधी लिहितोस, कशी सुचते तुला, प्रेमात पडलायस का, किंवा घरच्यांनी कधी कविता वाचली तर प्रेमात पडलायस का, अरे कोण सोडून गेले का तुला, तर असे प्रश्न विचारत असतात. तर अशाच एका प्रश्नात एक चारोळी होती की तुला वाटते चारोळ्यांनी बनते कविता, जोडून ठिपके रांगोळ्यांनी बनते कविता, मी सांगतो गुपित तुला कवी मनाचे, आर्त वेदना आरोळ्यांनी बनते कविता. तर या अर्थवेदना ज्या आहेत त्या विरहामध्ये असतातच. आणि असाच एक विरह कवितेचं शीर्षक आहे चाफा. चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल. चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल, ढहाळी मोडून पडल्यानंतर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल. आता अपंग तगर म्हणण्यामागचं कारण हे की तगराला काही गंध नाही आहे, सुगंध नाही आहे, तगराला अगदीच म्हणजे आपण म्हणू शकतो वाईट टाकलंय. तर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल, जाईसोबत भांडल्यानंतर जुई मागून पळत असेल, एकाच गजऱ्यात मोगऱ्यासोबत अबोलीचं जुळत असेल, जास्वंदीच्या सुंदरतेला दैवत्व कधी मिळत असेल, ज्या दिशेने भुंगा पळतो केवड्याचं पाऊल वळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळ ही मळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळ ही मळत असेल, फुलपाखर फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, फुलपाखर फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, अशी कविता होती.
0: नाही, यातून खरंच विरह जाणवतोय अगदी. मला या पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की जेव्हा तू पहिली कविता लिहिली असेल तेव्हा पहिली कविता लिहित असताना तुझ्या मनात कोणत्या भावना होत्या आणि ती पहिली कविता नेमकी तुला आठवते का, तुझ्या लक्षात आहे का?
1: पहिली कविता शाळेत असतानाच, आणि माझे नाटकाचे शिक्षक होते डेनिस विक्टर डाबरे, सो त्या सरांसाठी मी त्यांच्या वाढदिवसाला, तर ते मला म्हणजे नाटकाचे जेवढे पण स्पर्धा असायच्या किंवा काही असायचं तेव्हा ते मला खूप पुढे पुढे करायचे की त्यांना माहिती होतं की ह्याच्यात काहीतरी दिसतंय आपल्याला. तर त्यांना मी मराठीत एक कविता लिहून गिफ्ट केली होती की सर तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार टाईप. सो ती एक कविता मला आठवते. आणि ते सुचण्यामागचं कारणच हे होतं की त्यांनी खूप काही दिलं पाचवी पासून सातवीपर्यंत, म्हणजे 2 वर्षात ते खूप अगदीच जवळचे झाले होते माझे सर. तर त्यांना काहीतरी देऊ करायचं होतं म्हणून आपण शब्दच का नाही द्यायचे असं एक भावना होती. आणि दुसरं म्हणजे माझे काका जे लिहायचे त्यांना खूप वाचनाची आवड होती आणि त्यांच्यामुळे कवितेचे संस्कार झाले असं मला वाटतं. कारण ते सुद्धा मी पाचवीपासून त्यांच्या कविता वाचतोय त्यांनी लिहिलेल्या, तर त्याही कविता मला अगदी जवळच्या वाटतात, तर त्याच्यामुळे मी कविता लिहायला लागलो तिथून.
0: तुझे आवडते लेखक कवी ज्यांचा तुझ्या कवितांवरती प्रभाव पडलाय?
1: तसं समाज कार्यासाठी किंवा सामाजिक आपली एक बांधिलकी आहे म्हणून किंवा एक मी समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून मला नामदेव ढसाळांचे मी संग्रह वाचलेले आहेत. त्यानंतर अगदीच विरुद्ध मी बोलेन की दुःख ही एक संकल्पना जी आहे ती अगदी मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरी खोल हे म्हणणारे ग्रेस आहेत त्यांचे सगळे कविता संग्रह वाचून झालेले आहेत. आणि आत्ता हल्ली बाऊल मी वाचतोय सौमित्रांचं. तर ह्या तिघांचाही अगदी, या तिन्ही लेखकांचा अगदी टोकाटोकाला काही संबंध मला वाटत नाही, म्हणजे प्रत्येकाचा विषय वेगळा आहे आणि हेच एक्सप्लोअर करतोय मी आणि मला हे तिघही आवडते झालेत सध्या.
0: यापुढे काय कौशल?
1: यापुढे मी तुला ऐकवतो एक पिवळं पान म्हणून कविता आहे माझ्याकडे. आणि ते पिवळं पान अशी कविता आहे की आपली आवडती व्यक्ती, म्हणजे आपण प्रेम म्हणतो, आपण विरह म्हणतो, आणि तो फक्त प्रेमात नसतो, ते प्रेम नात्यांमध्ये कुठलंही असू शकतं, आई वडिलांचं असू शकतं, आईचा मुलावर, मुलाचा आईवर, वडिलांवर. पण मला असं वाटतं की जेव्हा एखादा माणूस म्हातारा होतो तेव्हा तो कितीही त्याच्यासोबत माणसं असली तरी तो स्वतःला एकटंच समजतो आणि त्या वृद्धत्वावरती ही कविता आहे.
0: अच्छा.
1: कवितेचं शीर्षक आहे पिवळं पान. झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं, झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं, झाडापासून वेगळं होतं तेव्हा देठ रडत असतो, गाठ भेट स्मरत असतो, फांदी फांदी आठवत असतो, धूळ माती साठवत असतो, देठासकट पानाचा सांगाडा सुकत जातो, पानं तुटून पडली की पानांचाही जीव जातो, तरी झाड बहरतं, वाऱ्यासंग लहरतं, डुलतं डोलतं दूर दूर पसरतं, सुकली पानं पाहत राहतात एकटक झाडाकडे, मुळांकडे, फांद्यांकडे, हिरमुसल्या खोडाकडे, नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का, नवीन

0: साळवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का? तिचा जन्म होतो तेव्हा मागचं सगळं विसरते का? साल साल गळून पडतात, खोड असं रडत असतं, झाडाच्या डोळ्यांमधून फूल खाली पडत असतं. पानाला कुणाची संगत असते रानुरान, पानाला कुणाची संगत असते रानुरान. एकटं एकटं कणत असतं झाडाखाली पिवळं पान, एकटं एकटं रडत असतं झाडाखाली पिवळं पान.
1: खरंच निशब्द व्हायला झालं या कवितेनंतर. आपण जर का आधीपासून पाहिलं की अभंग असेल, ओवी असेल, प्रत्येक त्यावेळेच्या संतांनी म्हणा किंवा कवींनी म्हणा, त्यांच्या कवितांमधून कुठेतरी सृष्टीशी, शांततेशी, निसर्गाशी सुद्धा सारखेपण दाखवलंय. त्यांच्या कवितांमध्ये त्याचा उल्लेख झालाय की एखाद्या व्यक्तीप्रमाणेच आपण आजूबाजूच्या घटकांना देखील पाहत असतो आणि त्यांना आपल्या कवितांमध्ये गुंफत असतो. मग त्यामध्ये केवळ प्रेमाच्या भावना असतील किंवा दुःखाच्या भावना असतील असं नाहीये, तर त्या व्यक्तींप्रती असणारी आपली जी काही संवेदना असते ती सुद्धा आपल्या कवितांमधून किंवा लेखनामधून उतरत असते. तर असं तुझ्या बाबतीत कधी झालंय का? तू अशी कविता लिहिली आहेस का?
0: अगदीच. मला खर तर असं सांगायला आवडेल की संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांनी लिहिलेल्या ओव्या अभंग हे रिप्रेझेंटेशन आहे माणसाचं. मी म्हणणार नाही दुःखाचं किंवा कुठच्याही भावनांचं, ते माणसालाच रिप्रेझेंट करतात. माणसाला आरसा दाखवणारं एक माध्यम होतं आणि त्याच ओवीच्या फॉर्मॅटमध्ये आपण म्हणू शकतो किंवा ओवी पद्धतीमध्ये एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे समाधी. ही समाधी कसली आहे ही श्रोत्यांना नक्की कळेल. प्रत्येकाला आतून एक मुक्तता हवी असते, तर ही मुक्तता दोन नात्यांमधली आहे. नदी मायन नाही तुला तुझी स्वतःची सावली, नदी मायन नाही तुला तुझी स्वतःची सावली, पांगळी तुझी वेदना माझ्या पायाशी थांबली. नदी माय सांग कुठं तुझं माहेर सासर, नदी माय सांग कुठं तुझं माहेर सासर, कसा ओलांडला बये उभ्या जन्माचा सागर. नदी माय रंग तुझा चोरला कुणी चोरला, नदी माय रंग तुझा चोरला कुणी चोरला, आभाळाचा रंग निळा नेसला तू का नेसला. नदी माया सांग बये किती खोल तुझा डोह, नदी माया सांग बये किती खोल तुझा डोह, पैल तीराचा कातळ सांगतो तुझा विद्रोह. नदी माय मी लेकरू पोर अनाथ अनाथ, नदी माय मी लेकरू पोर अनाथ अनाथ, मला कुशीत घे आई सोड डोंगराचे हात. तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी, तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी, तुला मिळो मुक्ती बये, तुला मिळो मुक्ती बये, मला मिळू दे समाधी, तुला मिळो मुक्ती बये, मला मिळू दे समाधी.
1: कधी असं झालंय की तुझी देखील समाधी लागली आहे कविता लिहित असताना?
0: हो, खूपदा.
1: अशी कोणती कविता आहे जी तुझ्यासाठी खूप खास आहे आतापर्यंतची? मग ती तुझी असेल किंवा इतर कोणाचीही असेल, कोणत्या मोठ्या कवीची असेल, वेगळ्या कवीची असेल?
0: अगदीच, बऱ्याच आहेत खर तर अशा कविता, पण मी म्हणेन की संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पसायदान ही माझी आतापर्यंत काव्य रचनेतली सगळ्यात आवडती गोष्ट आहे. कारण स्वतःसाठी न मागता दुसऱ्यासाठी काहीतरी मागणं हेच एका कवीचं मला असं वाटतं की एक त्यांच्याकडून घेण्यासारखा आदर्श आहे. त्यामुळे पसायदान आणि सगळ्यात आवडते कवी त्यांची एखादी जर का कविता म्हटलीस तर ग्रेसांची भय इथले संपत नाही ही कविता मला फार आवडते. एखादी चारोळी जर का म्हणायची झाली, सगळ्यात आवडता विषय म्हणजे विठ्ठल आणि रखुमाई. आपल्या प्रत्येकाच्या जवळचा विषय येतो. महाराष्ट्र म्हटला की विठ्ठल आणि रुक्मिणी येतात. तर भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, की भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा, रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा.
1: सुंदर. आता आपण विठ्ठल रुक्मिणी विषयी बोललो, तुझ्या चारोळीमधून ते ऐकलं. विठ्ठल रुक्मिणी म्हटलं की ते म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असंही म्हटलं जातं. देवाशी संबंधित म्हणजे प्रेमाविषयी तर बऱ्याच कविता लिहिल्या जातात, पण प्रेम म्हणजे ही सुद्धा एक भक्ती आहे. जेव्हा ती एक असीम टोक गाठते तेव्हा ती भक्तीत रूपांतरित होते असं म्हटलं जातं. तर प्रेमाविषयी आपण तुझ्या कविता ऐकल्यात, पण तू भक्तीविषयी काही लिहिलंयस का?
0: भक्ती हा विषय सुद्धा अगदी जवळचा आहे. कारण ऑफकोर्स विठ्ठल रुक्मिणी हा जसा जवळचा विषय, मी रोज जेव्हा ऑफिसला जात असतो, ड्युटी करत असतो, तेव्हा मला एक फार त्रास होतो. तो म्हणजे की आपण खूप आता गर्दीत जाणार किंवा आपल्याला त्रास होतोय, यार आपल्याला आता परत ऑफिसमध्ये जाऊन कटकट काहीतरी काम करायचंय. पण ह्या सगळ्यातून एक आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्याच माझ्यासारख्याच त्रासातून जाणारे असंख्य असतील ट्रेनमध्ये. ती वेळ अक्षरशः असते एक पीक लेवल असतो वेळेचा, की आपल्याला माहिती आहे की आपण एखादी रिकामी ट्रेन बघू झोपून जाऊ किंवा

0: झोप अपूर्ण राहिले तर कुठेतरी बसून जाऊ. त्यात कुठेतरी भजनाचा आवाज ऐकू येतो एखाद्या डब्यात, आणि त्या भजनाच्या आवाज येत असलेल्या डब्यामध्ये आपण शिरतो, आणि जे काही मनातले सगळे विचार असतील तर ते सगळे विचार तिकडे शून्य होऊन जातात.
1: बरोबर.
0: आणि तेव्हाच त्या क्षणाला सुचलेली एक कविता होती, भक्ती. भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी, पिंपळाच्या पानासारखी, केवड्याच्या गंधासारखी, जनाईच्या जात्यासारखी. तग धर उंच हो आभाळाला स्पर्श कर, तग धर उंच हो आभाळाला स्पर्श कर, बाभळीचा काटा हो कैलासाचा माथा हो, शिवाच्या नंदीसारखी साधी भोळी भक्ती कर. भक्ती कर धुक्यासारखी, पानांवरल्या दवासारखी, पक्ष्यांच्या थव्यासारखी, कोळ्यांच्या जाळ्यासारखी, धुंद हो बेधुंद हो, कीर्तनात दंग हो, रंगहीन रंग हो, तुक्याचा अभंग हो, हातामध्ये टाळ धर गोंगाटाचा ताल धर, हातामध्ये टाळ धर गोंगाटाचा ताल धर, ट्रेनमध्ये गातात तशी भजन गात भक्ती कर. भक्ती कर मनासारखी, भुंग्यासारखी, मुंग्यांसारखी, हरवलेल्या पाखरासारखी, श्वापदांच्या पिल्लांसारखी, नदीसारखी, वाऱ्यासारखी, पावसातल्या पैशासारखी, अळिवाच्या पानासारखी, तुळशीच्या रोपासारखी, सुग्रणीच्या खोप्यासारखी, रेशमाच्या किड्यासारखी. भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी.
1: सुंदर. खरंय, म्हणजे भक्ती करण्यासाठी खास वेगळा वेळ द्यावा लागतो असं नाहीये. म्हणजे जसं तू आता उदाहरण दिलंस की लोकलच्या डब्यामध्ये ते भजनाचा तू आवाज ऐकलास आणि तुझ्या मनात त्या सगळ्या भावना उमटल्या आणि त्या तू कागदावरती उमटवल्यास, हे खरंय की भक्तीसाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. आपल्या साध्या रोजच्या कामातून सुद्धा ती भक्ती आपण अनुभवू शकतो, देवापर्यंत पोहोचू शकतो. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. कविता माणसाला विचार करायला शिकवत असते, भावनांना वाट मोकळी करून देत असते, जगण्याकडे नव्या नजरेने पाहायला प्रेरणा देत असते, हे सगळं तुझ्या कवितांमधून आज आम्हाला जाणवलं. धन्यवाद इथे आलास त्याबद्दल.
0: धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.
2: मंडळी, ही कवितांची मैफिल संपूच नये असं वाटतंय, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबायची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATFवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADV AC.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. संकेतस्थळाचं नाव पुन्हा एका JEE ADV AC.in. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मथाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, KYC ची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.
1: आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त EKYC चा नाही, यात EKYC चे काही महिला असतील ज्यांनी EKYC केलेली नसेल त्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला तर त्या जवळपास 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे.
0: हवामान. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वाशिम इथं 43.8 दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
1: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
0: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
1: का?
0: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
1: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:07 वाजलेत वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत आहे. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण झाली. या वाटचालीत देशातील गरीब महिला आणि शेतकरी वर्ग

0: समाजाच्या कल्याणाच्या दिशेनं झालेल्या कामांचा आढावा आपण आज घेणार आहोत. श्रोते हो, गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं वंचित आणि गरीब घटकांना देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये केंद्रस्थानी ठेवलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मिळालेली हक्काची पक्की घरं, 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्याची सुरक्षा, जनधन खात्यांद्वारे झालेलं आर्थिक समावेशन, या आणि अशा कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरिबांना दारिद्र्य रेषेतून काढण्यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीत हा वर्ग एक महत्वाचा भागीदार कसा बनेल यासाठीचे प्रयत्न ठळकपणे दिसून येतात. यात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा भेद घेत आहेत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका आदिती सावंत.
1: गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या मूलभूत गरजांवर विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम अन्न सुरक्षेबद्दल बोलूया. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कोट्यावधी नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे सुमारे 81 कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरविण्यात आले. या उपक्रमामुळे संकटाच्या काळात लाखो कुटुंबांना अन्नाची हमी मिळाली आणि उपासमारी टाळण्यास मदत झाली. निवाऱ्याच्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्वपूर्ण योजना ठरली आहे. सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारित या योजनेद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचबरोबर स्वच्छ भारत अभियानामुळे शौचालयाची उभारणी झाली, तर जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागातील घरांपर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या धोरणाद्वारे विद्यार्थी केंद्रित, कौशल्य आधारित आणि बहुविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच PM पोषण योजनेद्वारे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्किल इंडिया अभियानाद्वारे युवकांना रोजगारक्षम कौशल्ये प्रदान करण्यावरही भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही गरिबांसाठी अत्यंत महत्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांना आर्थिक भार कमी होण्यास मदत झाली आहे. याशिवाय जन औषधी केंद्रांमधून कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रात प्रधानमंत्री जनधन योजनेने मोठी क्रांती घडवून आणली. कोट्यावधी नागरिकांची बँक खाती उघडली गेली आणि सरकारी अनुदाने थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे गरीब महिलांना स्वयंपाकासाठी LPG गॅस जोडणी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांनी आर्थिक सुरक्षिततेचे कवच प्रदान केले आहे. या सर्व योजनांचा एकत्रित विचार केला तर असे दिसून येते की गेल्या 12 वर्षात गरिबी विरुद्धचा लढा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित राहिला नाही. अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा या सर्व क्षेत्रांमध्ये एक व्यापक आणि सर्व समावेशक दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे.
0: श्रोते हो, कोणत्याही राष्ट्राचा विकास हा तिथल्या महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असतो. गेल्या 12 वर्षांतील शासकीय धोरणांकडे पाहिलं तर प्रधानमंत्री आवास योजना आणि जनधन खात्यांमध्ये महिला लाभार्थ्यांचं सर्वाधिक प्रमाण त्याचंच उदाहरण आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, घराघरात नळाद्वारे पोहोचणारं पाणी आणि स्वच्छ भारत अभियानानं महिलांचं आरोग्य आणि सन्मान राखण्यात मोठी भूमिका बजावली. आता ही वाटचाल लखपती दिदी आणि ड्रोन दिदी यांसारख्या आर्थिक स्वावलंबनाकडून थेट सैन्यातील सहभाग आणि संसदेतील महिला आरक्षणापर्यंत पोहोचले. खरं तर आज देशात महिला केवळ योजनांच्या लाभार्थी राहिल्या नसून विकसित भारताच्या वाटचालीचं नेतृत्व त्या करतायत. याचंच विश्लेषण करतायत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका डॉक्टर अपर्णा कुलकर्णी.
2: सरकारच्या आर्थिक विकासाला अनुलक्षून असणाऱ्या धोरणांचा अभ्यास करताना मागच्या 12 वर्षांचा आढावा घेतला तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की एक देश म्हणून आपण ज्या वेगानं आपली आर्थिक प्रगती करत आहोत त्यामध्ये सरकारचं यश सामावलेलं आहेच आहे. परंतु जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचा

0: यांचं दरडोई उत्पन्न सुद्धा वाढत आहे. हा विकासाचं यश मोजण्याचा एक मार्ग झाला. परंतु त्या देशाच्या समाजातले जे काही स्तर असतात, त्या समाजातल्या स्तरांमध्ये जे वंचित गरीब असे घटक आहेत किंवा महिलांचा विकास आहे, तर या पातळीवर देखील सरकारच्या कामगिरीचं विश्लेषण झालं पाहिजे. सर्वसमावेशक सामाजिक विकास हा ऊर्ध्वगामी पद्धतीने होत असतो आणि त्यासाठी समाजातल्या सगळ्या स्तरातील लोकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं यासाठीची सरकारची कटिबद्धता ही मागच्या काही वर्षांमध्ये वेळोवेळी दिसून आलेली आहे. प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये आपले अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अनेक योजना आणल्या आणि त्यातूनच शिक्षण, आरोग्य, रोजगार या संबंधाने देशात मोठे बदल घडून आले आणि या बदलांचा फायदा हा आपल्या देशातील स्त्रिया, गरीब वर्ग आणि शेतकरी यांना झालेला आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास हे सर्वसमावेशक विकासाचं सूत्र सरकारने देशामध्ये रुजवलं. मला असं वाटतं की त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा या वंचित वर्गाला होताना दिसून येतोय. या दृष्टीने जर आपण सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर महिलांना अनुलक्षून असणाऱ्या अनेक योजना सरकारनं राबवल्या आणि त्याचे चांगले लाभ हे देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना होत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिक विकासाचं मोजमाप करत असताना 3 प्रकारचे निकष हे सैद्धांतिक दृष्ट्या लावता येतील. एक म्हणजे शिक्षण, दुसरं म्हणजे आरोग्य आणि तिसरं म्हणजे रोजगाराच्या निर्माण झालेल्या संधी. तर या दृष्टीनं सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर मागच्या 12 वर्षांमध्ये महिलांसाठी शिक्षण, महिलांसाठी रोजगार आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या रोजगाराच्या संधी यामध्ये प्रचंड मोठी वाढ झालीय असं आपल्याला दिसून येईल. आपण जर शिक्षणाचं उदाहरण घेतलं तर स्त्रियांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. उदाहरणार्थ सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट या प्रकारच्या कोर्सेसमध्ये 2014-15 साली स्त्रियांचं एनरोलमेंट म्हणजे स्त्रियांचं प्रवेश मिळण्याचं प्रमाण हे साधारणतः 38.4% एवढं होतं. तर मागच्या वर्षातली आकडेवारी बघितली तर तेच प्रमाण आता 42% वाढलंय. म्हणजे आधुनिक प्रकारचं शिक्षण जे रोजगार देणारं शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी महिला मुली यांना जास्तीत जास्त प्रवेश मिळत आहेत आणि हे विकासाचं चांगलं चिन्ह आपल्याला त्या दृष्टीनं दिसून येईल. तसेच स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अनेक योजना सरकारने आजवर राबवलेल्या आहेत. म्हणजे महिला मातृवंदन योजना असेल किंवा जननी सुरक्षा योजना असेल, महिलांसाठी पोषण अभियान असेल किंवा मिशन इंद्रधनुष्य सारखं एक नवीन अशा प्रकारची योजना असेल ज्यामध्ये गरोदर स्त्रियांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात, किंवा स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान असेल, यासारख्या अभियानांमधून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सरकारनं बऱ्यापैकी सार्वजनिक गुंतवणूक केलेली आहे आणि त्यातूनच महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सुटून त्यांची उत्पादकता वाढेल आणि त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मला वाटतं अशा प्रकारचं एक समीकरण आपल्या देशामध्ये रुजताना आपल्याला दिसतंय. याशिवाय सरकारच्या अनेक लोकप्रिय योजना सुद्धा आपल्याला सांगता येतील, ज्यामध्ये उज्ज्वला योजना असेल किंवा महिलांच्या वित्तविषयक काही योजना आहेत, उदाहरणार्थ मुद्रा योजना असेल किंवा महिला आवास योजना असेल, तर यासारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त वित्तीय स्रोत उपलब्ध करून देणं आणि त्यातून त्यांचा विकास, त्यांचं सबलीकरण साध्य करणं हे आपल्याला शक्य होईल. बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी योजना असेल किंवा आपण जर साधारण आकडेवारी बघितली तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 68% कर्ज आहे ते महिलांना आतापर्यंत मिळालं आहे. म्हणजे महिला सुद्धा याच्या लाभार्थी आहेत असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोते हो, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधीचं थेट आर्थिक पाठबळ, खतांवरचं अनुदान, पीक विम्याची सुरक्षा, बाजारपेठांची उपलब्धता, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारी करार करताना शेतकऱ्यांच्या हिताला दिलेलं प्राधान्य यामुळे कृषी क्षेत्राला स्थैर्य लाभलंय. यामुळेच तर विकसित भारताचा संकल्प साकारण्याच्या वाटचालीत कृषी क्षेत्र आणि शेतकरी मुख्य माध्यम ठरलेत. याचाच मागोवा घेत आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल.
2: मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शेतीच्या संदर्भात जर बोलायचं जर झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी सुरू करून 6,000 रुपये थेट बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला द्यायचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट इत्यादीमुळे होणाऱ्या नुकसानीचं संरक्षण कमी प्रीमियम मध्ये मोठे विमा संरक्षण द्यायची योजना पीक विमा योजनेच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर कृषी पायाभूत सुविधेमध्ये गोदाम, कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज सहाय्य आणि कृषी मूल्य साखळी मजबूत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. किसान रेल्वे या फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ आदी जलद वाहतूक करण्यासाठी आणि

तुम्हाला नुकसान होऊ नये याच्यासाठी किसान रेलची सुरुवात झालेली आहे. नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. आपण जर बघितलं तर कृषी निर्यातीमध्ये या 12 वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, मसाले, फळे, साखर इत्यादी जागतिक बाजारपेठ विस्तारत गेलेली आहे. आणि सगळ्यात त्याच्याही पलीकडे जर आपण बघितलं तर शेतकऱ्याला सगळ्यात मोठा फायदा जर कशात झाला असेल, इथेनॉलमध्ये अटलजीच्या काळामध्ये 5% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचा निर्णय घेतला गेला होता. मोदी साहेबांनी 20% पेट्रोलमध्ये मिसळायचा निर्णय केला. त्याच्यामुळे इथेनॉल आणि जैव इंधन धोरण, मका आणि ऊस या शेतकऱ्याला ऊसापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन दिलं गेलं आणि शेतकऱ्याला अधिकची बाजारपेठ मिळवण्यामध्ये फायदा झालेला आहे. आपण सगळ्यात जर महत्वाचं जर बघितलं 2000

0: फायदा झालेला आहे. आपण सगळ्यात जर महत्वाचं जर बघितलं 2013, 2014 आणि 2026, 2027 खरं तर शेतकऱ्याच्या एमएसपीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर धानाची एमएसपी 2013-14 मध्ये 1310 होती, ती आता 2429 झालेली आहे. गव्हाची एमएसपी 1400 होती, ती आता 2475 झालेली आहे. तुरीची एमएसपी 4300 होती, ती 8300 झालेली आहे. हरभऱ्याची एमएसपी 3100 होती, ती आता 5700 झालेली आहे. धानाची खरेदी 475 लाख मेट्रिक टन होती, ती आता 800 लाख मेट्रिक टन झालेली आहे. गव्हाची खरेदी 250 लाख मेट्रिक टन होती, ते आता 300 लाखाच्या पुढे झालेली आहे. एकूण अन्नधान्याची खरेदी 725 लाख मेट्रिक टन होती, ते आता 1100 लाख मेट्रिक टनाच्या पुढे झालेली आहे. आणि 2013-14 मध्ये पीएम किसान अस्तित्वात नव्हतं, आता 1100 कोटी शेतकरी लाभार्थी याच्यामध्ये आहे. आणि श्री अन्न जागतिक मान्यता मिळालेली आहे. ड्रोन आणि एआय शेतीच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्तरावर ह्याचा विस्तार होत गेलेला आहे. आणि बांबूच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 1827 ला इंग्रजांनी जे वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केलेला होता, बांबू कावडून एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी न्यायला आणि कापायला वनाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागायची. 2017 मध्ये बांबूला वृक्षाच्या व्याख्येतून गवताच्या व्याख्येमध्ये आणलं. आणि आज आपण जर बघितलं तर आता की मेरा किसान अब तक अन्नदाता था, मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है, ह्याचा अर्थ आता जागतिक लेवलवर जर आपण बघितलं तर फॉसल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल ही लढाई सुरू झालेली आहे. आणि मग ही लढाई भारतामध्ये आता शेतकरी फक्त धान्यच नाही तर आता ऊर्जा सुद्धा बनवणार आहे. आणि आतापर्यंत ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून निघत होती, पाठीवरून काढायचं सरकारने घेतलेलं आहे.
1: श्रोते हो, खरं तर केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमागे आहे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा धोरणात्मक विचार. देशाच्या विकासासाठी गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार घटकांवर भर देण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐकूया त्यांच्या शब्दात.
2: मेरे लिए देश की सबसे बड़ी चार जातियां है. मेरे लिए सबसे बड़ी जाति है गरीब, मेरे लिए सबसे बड़ी जाति है युवा, मेरे लिए सबसे बड़ी जाति है महिलाएं, मेरे लिए सबसे बड़ी जाति है किसान. इन चार जातियों का उत्थान ही अगर भारत को विकसित बनाएगा और अगर चार का हो जाएगा ना, इसका मतलब सबका हो जाएगा. इस देश का कोई भी गरीब, चाहे वो जन्म से कुछ भी हो, मुझे उसका जीवन स्तर सुधारना है.
1: श्रोते हो, एकंदरीत गरीब, महिला आणि अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत सबका साथ सबका विकास या ध्येयानं केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. माझं आवार माझं शिवार.

0: आणि दुसरं आपल्याकडे स्टोरेज हाऊस किंवा पोस्ट हार्वेस्टिंगची मॅनेजमेंट म्हणजे एकूणच काढणीपश्चातचं जे काही तंत्रज्ञान आहे याची जी कमतरता आहे यामुळे आपल्याला आपला माल लगेचच मार्केटला नेऊन विक्री करावा लागतो. आणि या सगळ्या गोष्टींना सगळेच शेतकरी एक प्रकारे आपण जर बघितलं तर तोंड देत आहेत. अशाच प्रकारे डहाणू तालुक्यातील बोडी या गावातले काही मित्रांनी या समस्येवर एक उपाय काढण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्या अंतर्गत त्यांनी एक कंपनी स्थापन केली. त्याविषयी आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. या कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत निनाद अच्युत पाटील आणि हिमाली दीपेश वर्तक यांना आपण आज आपल्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात पहिले स्वागत करूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: आम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला एकूणच तुम्ही मित्रांनी सुरुवातीला येऊन ही जी काही कंपनी स्थापन केली त्याची तुमची सुरुवात कशी झाली ती आम्हाला थोडं सांगा.
2: कोविडच्या काळात बरेच लोक वर्क फ्रॉम होम होते आणि बरेच आम्ही सगळे गावात होतो आणि गावात असताना ज्या शेतीच्या समस्या ज्या आमच्या आई वडिलांकडच्या ज्या समस्या होत्या जे शेतकरी होते त्या आम्ही बघत होतो पण कोविडच्या दरम्यान त्या खूप जवळून बघायला मिळाल्या आणि जो एक वेळ मिळाला त्या काळामध्ये त्याच्यात ह्या काही संकल्पना अशा सुचल्या की आपला शेतमाल एवढा वाया जातो किंवा जेव्हा शेतमाल खूप असतो तेव्हा त्याला बाजारभाव मिळत नाही. ह्या दोन समस्या भारतात किंवा जगभरात प्रत्येक शेतकऱ्याचे आहेत तर त्याला एक सोपं सोल्युशन ज्याला अगदी ग्रामीण भागात इम्प्लिमेंट करता येईल त्या दृष्टीने आमचं एक विचारसरणी सुरू झाली आणि त्यातून ही संकल्पना आम्हाला आली. अनेक गोष्टी म्हणजे वाळवून साठवणूक करणं हा एक हजारो वर्षांपासून मनुष्याने केलेला प्रयोग आहे पण त्याला अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल आणि त्याच्यातून मिळालेलं उत्पन्नाने ग्राहक आणि इंडस्ट्री ह्या दोघांनाही आपल्याला एक पूरक माल पुरवता येईल आणि शेतकऱ्यांनाही बेनिफिट होईल ह्या विचाराने ही पूर्ण संकल्पना आम्ही सुरू केली.
0: तुमचे हे जे काही मित्र आहेत यामध्ये आपण मॅडम सुद्धा आपल्या बरोबर आहेत आम्हाला थोडी तुमची ओळख करून द्या.
2: तर मी क्वालिफाईड मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मागची जवळजवळ 25 वर्ष कॉर्पोरेटमध्ये अनेक लेवलवर काम केलेलं आहे. त्याचबरोबर शेतीशी नेहमी जुळून राहिलो. आमचं गाव मुंबईपासून जवळ असल्याने नेहमी आम्ही गावाशी आणि शेतीशी जुळून राहिलो आणि हे जेव्हा आमची संकल्पना पुढे आली तेव्हा पूर्ण आम्ही झोकून दिलं ह्याच्यामध्ये. रिसर्च ह्या लेवलपर्यंत केला की आम्ही जे डेव्हलप केलं ह्याच्यातनं एक जे सोलर ड्रायर त्याला आता भारत सरकारचं एक पेटंट मानांकन मिळालेलं आहे आणि हे डेव्हलप करताना 3 प्रामुख्याने गोष्टी आम्ही बघितल्या की शेतकरी आणि महिलांना ते वापरण्यास सोपं कसं जाईल त्याला कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स किंवा इलेक्ट्रिसिटी कॉस्ट कसं नाही लागणार आणि ते भारतभरात कुठल्याही शेतावर कुठेही ठेवून ते वापरता आलं पाहिजे. तर ह्या 3 गोष्टींवर आम्ही काम केलं आणि आता जेव्हा आपण पेटंट मिळालं म्हणतो तर त्याची काही वैशिष्ट्ये अशी आहेत की एक तर टाइम एफिशियन्सी, दुसरं हायजीन आणि तिसरं म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपण नॅचरली प्रोसेस करतो तर त्याचं रंग चव त्याचं ज्याला टेक्स्चर आपण म्हणतो खाल्यावर जे आपल्याला त्याचा अनुभव येतो ती जास्तीत जास्त आपण कशी टिकवू शकतो तर ह्या निकषांवर जे रिझल्ट मिळाले तर त्या अनुषंगाने आम्हाला हे आता पेटंट आम्हाला ग्रँट झालेले आहेत.
0: हिमाली मॅडम आम्हाला थोडी तुमची ओळख करून द्या.
3: मी हिमाली दीपेश वर्तक ह्युमन रिसोर्सेस मध्ये माझं MBA केलंय आणि सिमिलरली जसं निनादने आधी सांगितलं म्हणजे आमचे आई वडील खूप पूर्वीपासून शेतामध्ये काम करायचे आजूबाजूला बघितलंय पण जे लॉकडाऊन मध्ये आम्हाला जो इतका क्लोजली बघायला मिळाला एक्सपिरियन्स त्याच्यावरून ही संकल्पना आम्हाला सगळ्यांनाच पटली आणि म्हणून आम्ही ठरवलं की सगळ्यांनी एकत्र मिळून इथे काहीतरी केलं पाहिजे फूड प्रोसेसिंग मध्ये आणि त्यातून ही संकल्पना आली.
2: आता असं बघितलं तर हिमालीची आई मागची 30 वर्ष झाली लोणची वगैरे हे छोट्या छोट्या गोष्टी बनवतात आणि अनेक शेतकरी आपल्या घरामध्ये काही ना काही प्रोसेस करत असतो पण त्याला एक प्रोफेशनल स्वरूप कसं द्यायचं त्याला मार्केट पर्यंत कसं पोहोचवायचं आणि त्याला स्केल कसं करायचं ह्या गोष्टी म्हणजे शेतकरी शेती करणार का ह्या गोष्टी करणार म्हणजे शेवटी एका माणसाकडे वेळ आणि त्याचं जे केपेबिलिटीज आहेत ते लिमिटेड आहेत तर त्या लिमिटेड केपेबिलिटीज मधून मॅक्सिमम आउटपुट आपल्याला कसा घेता येईल तर तो एक पूर्ण म्हणजे हिमालीच्या आईला आज मी 20 वर्ष ओळखतो आणि ती एवढ्या सगळ्या गोष्टी करते पण त्या गोष्टींचं खरं आउटपुट ज्याला म्हणतो की बेनिफिट आणि आउटपुट ह्या दोन्ही गोष्टी कशा वाढवता येतील ते खूप म्हणजे मनापासून आम्हाला वाटायचं आणि ते आम्ही मागचे 4-5 वर्ष करतोय ह्याचा आम्हाला आता खूप आनंदही आहे.
0: तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला प्रयोग हे वेगवेगळ्या कृषी मालाचं प्रोसेसिंग करणं असेल यावर सुरुवात केली का सुरुवात

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज राज्यस्तरीय प्रसारण. आजच्या कार्यक्रमात ऐकूया सौर वाळवण यंत्र बनवणाऱ्या स्टार्टअपची यशोगाथा, याविषयी निनाद पाटील आणि हिमाली वर्तक यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या माझ्यावर माझं शिवार या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, बऱ्याचदा आपण बघितलं असेल की आपल्या शेतातला माल उत्पादित झाला की आपण त्याला काढल्यानंतर लगेच मार्केटमध्ये घेऊन जातो. याला बऱ्याचशा अंशी कारण असं आहे की एकतर आपला माल नाशवंत असतो

0: ला सोलार ड्रायरचे वेगवेगळे प्रयोग सुरू केले, नेमकं सुरुवात कशी झाली होती?
1: तर आम्ही पहिला मार्केटमध्ये अवेलेबल असलेले सोलर ड्रायर्स किंवा इतर ड्रायिंग टेक्नॉलॉजीज बघितले. हिमाली आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी जायचो, आम्ही मशीन ड्रायर्स बघितले, स्प्रे ड्रायर्स बघितले, पण ते शेतकऱ्यांना वापरण्याजोग नव्हते.
2: म्हणजे फ्रीज ड्राइंग आपण बघितलं तर त्याची किंमत क्रोर्स मध्ये येते, तर तो सेटअप तर एक माणूस किंवा 10 माणूस मिळून होऊ शकत नाही. दुसरा आहे स्प्रे ड्राइंग. स्प्रे ड्राइंगचा पण सेटअप काही लॅक्स मध्ये असेल, तो सुद्धा तेवढा फिजिबल नाही आहे शेतकऱ्यांसाठी. प्लस स्प्रे ड्राइंग मध्ये क्वालिटीचा काही हे नाही, कारण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पल्प केल्या जातात आणि ती टाकते. म्हणून आत्ता मार्केटमध्ये ज्या उपलब्ध जास्तीत जास्त पावडर्स कमी किमतीत उपलब्ध असतात व्हेजिटेबल आणि फ्रूटच्या, त्या स्प्रे ड्राईड आहे. तर आम्हाला क्वालिटी आणि हायजीन प्लस इकॉनॉमिक, म्हणजे ते वापरायला सोपं प्लस परवडण्याजोग असं करण्यासाठी सोलार ड्रायर ही एक बेस्ट पद्धत आम्हाला वाटली.
0: तुम्ही जो काही हा सोलार ड्रायर डेव्हलप केलेला आहे याला तुम्ही म्हणतात की त्याच्यासाठी तुम्ही पेटंट प्राप्त केलेलं आहे, तर एकूणच नेमकं ह्या सोलार ड्रायरचे वैशिष्ट्य काय आहेत की ज्याच्यासाठी त्याला पेटंट तुम्हाला प्राप्त झालं?
1: तर ह्या सोलार ड्रायरच्या पेटंट मध्ये मी आणि आमचे जे दुसरे डायरेक्टर आहेत प्रियांका राऊत, त्यांचे मिस्टर म्हणजे आमचे मित्र निमिष राऊत, दोघांचं टेक्निकल सहभाग आहे त्याच्यामध्ये. आणि एखादी वस्तू जेव्हा आपण सुकवतो तर मार्केटमध्ये अवेलेबल असणारे ड्रायरमध्ये दोन प्रकारच्या प्लेट वापरल्या जातात. एक तर ती जाळीदार प्लेट असतं किंवा मग ती एक फ्लॅट प्लेट असते, लोखंडी प्लेट असते, म्हणजे कुठल्याही आपण जे मेटल प्लेट जे म्हणतो स्टेनलेस स्टीलची फूड ग्रेड, ह्या दोन्ही प्लेट फूड ग्रेड असतात. आता जी जाळीदार प्लेट असते त्या जाळीदार प्लेटमध्ये तेवढी उष्णता साठू नाही शकत. ती जाळीदार प्लेट फक्त सूर्यकिरणाची जी गर्मी असते त्याने ते शेतमाल आहे ते सुकवत असतं. जी मेटल प्लेट असते ती मेटल प्लेट उष्णता जास्ती घेते, पण त्याच्या खालून त्याला जसं जाळीमध्ये खालून ही हवा लागणार, वरतून ही हवा जाणार, तर खालचा जो भाग असतो तर तो खालचा भाग कायम दबलेला राहतो. म्हणजे वरून गर्मी लागत असते, प्लेट गरम होत असते, पण ज्या फळाची किंवा भाजीची खालची जी बाजू त्या प्लेटला चिकटलेली आहे त्याची जी सुकवण्याची प्रक्रिया आहे ती खूप स्लो होत असते. तर हे दोन जे फॅक्टर्स होते त्यांचा आम्ही एक युनिक कॉम्बिनेशन बनवलं ज्याने की उष्णता ही मॅक्सिमाइज करता येईल आणि जे फळाचा खालचा पृष्ठभाग आहे तिकडूनचं पाणी आपण जास्तीत जास्त एफिशियंटली कसं एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, तर ह्या टेक्नॉलॉजीमुळे आम्हाला हे पेटंट मिळाले. आणि प्लस ड्रायर कम्प्लिटली डस्ट फ्री आहे, त्याला एक वरतून जे कव्हर आहे ते पॉलिकार्बोनेट कव्हर आहे, तर त्याने सूर्याच्या युव्ही रेज पूर्ण फिल्टर होतात. युव्ही रेजमुळे मेनली रंग आणि न्यूट्रियंट्स ह्याच्यावर खूप मोठा इम्पॅक्ट असतो. जो आपला पारंपरिक सुकवण्याच्या पद्धती आहेत त्याच्यात आणि ह्याच्यात हा खूप मोठा फरक आहे. फळ भाज्यांचे न्यूट्रियंट्स आणि रंग, शेवटी आपल्याला एखादा चांगली मार्केटिंग करायची असेल तर तो पदार्थ दिसलाही सुंदर पाहिजे, तर ते पण ह्याच्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे इन्कॉर्पोरेट केलेलं आहे.
0: एकूणच आतापर्यंत ह्या सोलार ड्रायरच्या माध्यमातून तुम्ही कुठकुठल्या प्रकारचे फळ असतील, कुठकुठल्या प्रकारच्या भाज्या असतील की ज्यांना तुम्ही याच्यात ड्राय करून बघितलेलं आहे?
2: आता आमच्या पालघर आणि बोर्डी डहाणू एरियामध्ये आता फळांपासून सुरुवात केली तर जास्तीत जास्त चिकू. सध्या चिकू हाच आमचा हिरो आहे. चिकू, आंबा, तर चिकूचे चिप्स आहेत, चिकूची पावडर आहे, आंब्याचे चिप्स आहेत. केळी खूप असतात आमच्या रिजनमध्ये, त्याच्यामुळे आम्ही केळी सुकवतो. कच्च्या केळ्यांची पावडर सुद्धा बनवतो. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी सूपमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जे थिकनेस साठी जे वापरलं जातं ते अनहेल्दी असतं, पण तुम्ही कच्च्या केळ्याची पावडर सूप थिकनर म्हणून वापरू शकता, त्याचे कटलेट बनवू शकता. सुक्या केळ्यांची पावडर, सुके केळी, सुके केळ्याच्या चिप्स,
1: म्हणजे एक विषय असतो नेहमी जो शेतकऱ्यांचा फळ भाजीपाला आणि वनस्पती. पण आता महाराष्ट्र शासनाने मच्छीमारी पण शेती दर्जामध्ये घेतलेलं आहे, तर ह्या ड्रायरवर जे मासे सुकवले जातात ते पण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुकवले जातात. आणि जी पारंपरिक पद्धत आपल्याला माहिती आहे की थोडीशी हायजेनिक नसते ती, तरी आपल्याला सुके मासे अनेक लोकांना आवडतात आणि आम्ही बंदरपट्टीला राहतो, तर ह्याच्यात फिश ड्राइंग पण खूप एफिशियंटली होते. जवळजवळ 50 ते 55 विविध प्रकारचे फळ भाजीपाला वनस्पती वर प्रयोग झालेले.
0: पारंपरिक पद्धतीने मासे सुकवण्याच्या पद्धतीमध्ये किती वेळ लागतो आणि सोलार ड्रायरच्या माध्यमातून सुकवण्यासाठी किती वेळ लागतो?
1: युनिव्हर्सली जे आम्ही एक्सपेरिमेंट केलेत तर हा सोलार ड्रायर पारंपरिक पद्धतीचा 75% टाइम

0: मी करतो, म्हणजे जिथे 4 दिवस लागतात तिथे 1 दिवस लागतो. हे युनिव्हर्स, म्हणजे मासे असून द्या, फळभाजीपाला असून द्या, इतर ड्रायरच्या तुलनेतही जवळजवळ 35-40% एफिशियन्सी आपल्याला मिळते.
1: सोलार ड्रायरच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की सोलार ड्रायरच्या माध्यमातून आपण जेव्हा कुठलाही माल सुकवण्यासाठी घेतो, सोलार ड्रायरची जी साईज आहे, एक तर आपल्याला त्याला बाहेर ठेवणं आहे, आणि दुसरी गोष्ट असे आपण किती सोलार ड्रायर लावू शकतो की जेणेकरून माझा सगळा माल सुकवला जाईल, मग अशा वेळेस आपण काय करतो?
0: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण सोलर ड्रायर जेव्हा आम्ही डेव्हलप करायला घेतलं तेव्हा इंडस्ट्रीच्या अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही किती ड्रायर बनवणार आणि किती प्रोसेस करू शकणार. तर तो एक खूप मोठा कन्स्ट्रेंट आहे की चला मी माझ्या शेतावर दिवसाला 50 किलो प्रोसेस केलं, हिमालीने दुसरे 50 किलो केलं, तर असं किती होणार? ते जेव्हा आम्ही मॉडेल बघितलं तर खरंच शक्य नव्हतं की इंडस्ट्रीला तर 500 किलो माल पाहिजे, किंवा एखादा बिझनेस उभा करायचा तर आपल्याला वर्षाला टनाने टनाने आपल्याला माल निर्मित करायला लागणार. तर त्याच्यावर मग हिमाली आणि प्रियांका आणि आम्ही खूप ह्याच्यावर विचार केला, आणि एक गोष्ट अशी लक्षात आली की सोलर ड्राईंग डिसेंट्रलाइज केलं तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. आम्ही आमच्या आसपासच्या शेतकऱ्यांना, आमच्या नातेवाईकांना एक थोडीशी हाक दिली की असं असं आहे, तुम्ही हे सुरू करा, तुम्ही घाबरू नका, तुम्ही जे काय बनवाल ते आम्ही सगळं विकत घेऊ. आणि तो जो अश्युरन्स होता, त्या अश्युरन्समुळे मग हळूहळू का होईना पण लोक आमच्या बरोबर जुळत गेले. आणि आता अनेक, म्हणजे विशेष करून ज्या, म्हणजे शेतकरी बाई घरही सांभाळतात, शेतीही बघतात, मुलांचंही म्हणजे संगोपन करतात, त्यांना बाहेर जाऊन नोकरी करणं शक्य नाही किंवा इतर रोजगार शक्य नसतो, पण दिवसातले 2-3 तास अवेलेबल असतात. तर अशा ज्या आमच्या भागातल्या ज्या बायका होत्या त्यांची साथ आम्हाला सर्वात जास्ती मिळाली आणि फायदाही त्यांना सर्वात जास्ती झाला.
1: अशा पद्धतीने या मार्गाने आतापर्यंत तुम्ही किती जणांपर्यंत, किती महिलांना यामध्ये त्याचा समावेश करून घेऊ शकला?
2: जवळपास 20 महिला आपल्याकडे आहेत ज्यांच्याकडून आपण सगळा शेतमाल सोर्स करतो. तसं पाहायला गेलं तर आपण 80-100 शेतकऱ्यांसोबत जोडलोय. आपण 1-2 ठिकाणी आपला सोलार ड्रायर सुद्धा डिस्प्लेला ठेवलाय. तो किती सोपा आहे आणि किती एफिशियंट आहे त्याच्यासाठी आपण शेतकऱ्यांना बोलवून एकत्र त्यांना माहिती दिलेली आहे.
1: आता आपण थोडस तुमच्या ह्या युनिट मधून किंवा तुमचे जे काही सहकारी असतील ज्यांना तुम्ही सोलार ड्रायर देऊन त्यांच्याकडनं माल सुकवून घेता, अशा पद्धतीने हा जो काही माल तयार झाला आहे त्याचं एक पॅकेजिंग, याच्याबद्दल आपण थोडस जाणून घेऊया, आणि त्यानंतर त्याची तुम्ही मार्केटिंग कशी करतायत, ग्राहकापर्यंत तुमचा हा माल तुम्ही कसा पोहोचवतायत, याबद्दल थोडस आम्हाला ऐकायला आवडेल.
0: तर मार्केटिंग हा खूप म्हणजे महत्वाचा विषय ठरला आमच्या पूर्ण ह्या सेटअपमध्ये. एक फायदा हा झाला की आम्ही सगळे कुठे ना कुठे कॉर्पोरेटमध्ये आम्ही नोकरी करत होतो, त्या अनुभवातून एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आम्ही उभी केली. आमचं गाव समुद्र किनारी आहे आणि एक वीकेंड डेस्टिनेशन आहे, तर खूप टुरिस्ट येतात. बोर्डी, डहाणू हा जो परिसर आहे, आमचं एक फार्मवर जिथे आमचं प्रोसेसिंग सेंटर होतं तिथेच आम्ही एक आमचं स्टोअर उभं केलं आणि ते स्टोअर एक पूर्ण एक्सपिरियन्स सेंटर बनवलं. म्हणजे जेव्हा तिथे टुरिस्ट यायला लागले तर त्यांना पूर्ण एक फार्मचं एक्सपिरियन्स, चिकू, आंबा, नारळ, आवळा हे सगळं, पूर्ण केळी ह्या बागायतीमध्ये ते फिरायचे, तिथून मग तो माल कसा प्रोसेसिंगला येतो तो सोलर ड्रायरवर ते स्वतः कट करायला लागले. आणि त्याच्यातून आम्हाला खूप प्रेरणा मिळाली की लोकांना खरंच हे बघायचंय, ह्याचा अनुभव घ्यायचंय. शहरातल्या लोकांना आणि विशेष करून लहान मुलांना तर हे बघायलाच मिळत नाही. आणि हळूहळू त्या स्टोअरला खूप चांगली चालना मिळत गेली. मग आम्ही ऑनलाईन सेलिंग चालू केलं अनेक प्लॅटफॉर्म्सवर. म्हणजे मार्केटिंग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गिराईकाचा प्रॉब्लेम आपल्याला कळतोय का, हा खूप मोठा प्रश्न होता. जेव्हा चिकू आम्ही बघितलं तर शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम तर आम्हाला माहिती होता, पण मार्केटचा प्रॉब्लेम काय? चिकूचं आम्ही ऍप्लिकेशन बघितलं. चिकू मिल्कशेक, आईस्क्रीम, कुल्फी हा जास्तीत जास्त प्रमाणात वापरला जातो. मग तो बघितलं की आमच्या शेतातून माल जातोय एपीएमसीला, एपीएमसी कडून कोणीतरी प्रोसेस करणारा तो विकत घेतोय, मग तो फ्रोझन करतो आणि तो पूर्ण मुंबई, पुणे आणि अनेक शहरांमध्ये तो फ्रोझन चिकू सगळ्यांकडे पुरवतो. मग त्याचं आईस्क्रीम बनतं, मिल्कशेक बनतं. आम्ही म्हटलं की एवढी मोठी सप्लाय चेन आहे, हे एक प्रॉब्लेम आहे. जर आम्ही शेतकरी डायरेक्टली हे पुरवू शकलो तर जेव्हा हा सुकलेला चिकूतून आम्ही स्वतः मिल्कशेक्स बनवले, आम्ही आईस्क्रीम्स बनवली, तर आम्हाला खूप कॉन्फिडन्स आला. आणि तो एक्सपेरिमेंट आम्ही घेऊन मोठमोठ्या कंपनीजकडे गेलो. तर आता आम्हाला सांगायला खूप अभिमान आहे की भारतातल्या काही मोठे ब्रँड्स चिकू आईस्क्रीम बनवायला आमचा सुकवलेला चिकू वापरतात. तर हा जो एक पूर्ण प्रवास आहे

0: आणि खडतर होता. पहिली 2-3 वर्ष तर खूप कठीण होते.
1: एकूणच कुठलाही व्यवसाय सुरुवात करायचा म्हटला तर सगळ्यात पहिले लागतं ते म्हणजे भांडवल. आणि तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की तुम्ही काही मित्र एकत्र येऊन हे सगळं काही सुरू केलंय, तर मग एकूणच भांडवल कसं उपलब्ध करून घेतलं? आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या ह्या 5-6 वर्षांमध्ये या संपूर्ण युनिटचं, तुमच्या या व्यवसायाचं आर्थिक नियोजन तुम्ही कसं करताय?
0: आमचा कॉन्सेप्टच हा होता की कमी भांडवलात जास्ती आउटपुट आपल्याला कसं काढता येईल. तर तसं बघितलं तर आम्ही ह्या सगळ्या सेटअपमध्ये सर्वात जास्ती जर कुठलं भांडवल लागलं असेल तर आमच्या सगळ्यांचा वेळ आणि आमची जी काही मेहनत आहे आणि जी आमची एक स्ट्रॅटेजी किंवा ज्याला आपण बुद्धी जी लागली म्हणजे आमची जे इंटलेक्ट जो लागला याच्यामध्ये, तर ती इन्व्हेस्टमेंट मोठी आहे. पैसे आमी खरंच खूप कमी इन्व्हेस्ट केले त्याच्यामध्ये. म्हणजे जसं हिमालीने सांगितलं की जे मोठमोठे फॅक्टरी टाकणं, मोठमोठे मशीन्स घेण्यापेक्षा तोच आउटपुट जर आपल्याला कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये कसा काढता येईल, तर भांडवल काही खूप लागलं नाही. रॉ मटेरियल अवेलेबिलिटी म्हणजे आपला जो पालघर जिल्हा आहे तो एवढा कृषी संपन्न आहे की आम्हाला ती रॉ मटेरियल अवेलेबिलिटी एक म्हणजे दोन गोष्टी होत्या. आपल्याला नॅचरल प्रॉडक्ट बनवायचं होतं, त्याच्यामुळे रॉ मटेरियलची क्वालिटी खूप महत्वाची होती. त्याच्यात आपण काही टाकून त्याला बदल नाही करतो, तर क्वालिटी आणि लो कॉस्ट हे आम्हाला दोन्ही मुबलक उपलब्ध झालं. फायनान्शियल मॅनेजमेंट म्हटलं तर एक ऍस्पेक्ट असा होता की आमच्या टीममध्ये प्रत्येक माणूस वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. हिमाली HR मध्ये माझी वाईफ ती फायनान्समधून आहे, प्रियांकाही फायनान्सचं बऱ्यापैकी ज्ञान ठेवते, मला स्वतः परचेसिंग आणि सप्लाय चेनचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. आमचे दुसरे पार्टनर आहेत जे निमिष, ते टेक्नॉलॉजी एक्सपर्ट आहेत. तर हे जी टीम आमची बनली त्याच्यातून अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे मॅनेज झाल्या. म्हणजे जो एक पूर्ण कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स असतो तो एका ऍग्री बिझनेसमध्ये चॅनलाइज आम्हाला करता आला. आणि प्रत्येक माणूस वेगळ्या क्षेत्रातनं असल्यामुळे त्याचा आम्हाला म्हणजे असं आम्हाला
2: आउटसोर्स जास्त करायची,
0: डिपार्टमेंट बनवायची गरज नाही लागली. आमच्याकडे सगळी डिपार्टमेंट इनहाऊस होती.
1: सोलर ड्रायरच्या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना आपण एक मुद्दा इथे आपण डिस्कस केला की किती मोठ्या प्रमाणात आपण याचा वापर करू शकतो, आणि त्याला एक छोटंसं उत्तर तुम्ही तुमच्या ह्या प्रयोगातून एक दिसून आलं की आपण जर याचं विकेंद्रीकरण केलं, एकाच व्यक्तीने 10 सोलर ड्रायर घेण्यापेक्षा 10 व्यक्तींनी 2-2 सोलर ड्रायर जर घेतले तर याची खूप मोठी ताकद आपल्याला जाणवेल. अशाच पद्धतीने याच मार्गी येणाऱ्या काळामध्ये आपल्या कृषी क्षेत्रातील जे काही पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आहे याच्याकडे तुम्ही व्यावसायिक म्हणून कसं बघता?
0: म्हणजे ह्याच्यासारखी ऑपॉर्च्युनिटीज नाहीये सध्या स्थितीत शेतकऱ्यांसाठी. जेव्हा हे मॉडेल बिल्ड केलं तर सुरुवातीला अनेक ठिकाणी आम्ही अप्लाय करायचो. आम्ही एक रेकॉग्नाइज स्टार्टअप कंपनी आहेत. स्टार्टअप इंडियाच्या इनिशिएटिव्ह मधून इन्क्युबेशनसाठी आम्ही खूप ठिकाणी अप्लाय केलं. आम्ही असं नाही म्हटलं की आम्ही 20-25 वर्ष आम्ही काम केलंय म्हणजे आम्हाला सगळं येते. आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आनंदची जी म्हणजे NDDB ची जी संस्था आहे, आज भारतातली रुरल मॅनेजमेंटची सर्वात नावाजलेली संस्था आहे, आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना आमचं मॉडेल दाखवलं. आम्ही टेक्नोसर्व इंडिया म्हणून जे एक व्हिसा फाउंडेशन कडून ती चालवली जाते त्यांच्याकडे गेलो. तर इनिशियली ते मॉडेल आम्ही बिल्ड केलं की हे कसं करता येईल, आणि त्याच्यात आम्हाला ह्या 2 संस्थांचं सुरुवातीला खूप मदत मिळाली. नंतर स्टार्टअप इंडियाचे अनेक प्रोग्राम आणि भारताचं जे GIF म्हणतो आपण, जिओग्राफिकल इंडिकेशन, सौभाग्याने डहाणू बोर्डीचा चिकू हा GI टॅग्ड आहे, तर आम्हाला तिथे अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फेअर्स एक्झिबिशन्स मध्ये आम्हाला सहभागी होता आलं. जेव्हा ती ऑपॉर्च्युनिटी आम्हाला दिसली तर ती ऑपॉर्च्युनिटी तुम्ही जी विचारताय ती खूप मोठी आहे. आता म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या स्टार्टअप पॉलिसीमध्ये ही आम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जो एक स्कीम आहे त्याच्यातून आम्हाला अनुदान मिळालं, आणि त्या अनुदानाचा पैसा आम्ही थोडा प्रमोशनमध्ये जेव्हा वापरला आणि लोकांना ह्याचा अनुभव आला तर जिल्हा परिषद पालघर आणि जिल्हा परिषद रायगड ह्या दोन्ही जिल्हा परिषदांनी आमचा प्रयोग हा एक्सेप्ट केला. आणि मागच्या वर्षी म्हणजे 25 डिसेंबरपासनं सेस योजनेतून जवळजवळ 100 शेतकऱ्यांपर्यंत हे ड्रायर आम्ही मागच्या 4-5 महिन्यात पोहोचवलेले, आणि जो प्रत्येक शेतकऱ्यांकडून फीडबॅक येतोय.
1: आता ह्या ज्या शेतकऱ्यांना सोलर ड्रायर दिलेले आहेत त्यांनी आतापर्यंत वापर केला आहे, त्यांचा आतापर्यंतचा काय अनुभव असा काही सांगता येईल का?
0: पहिला तर हा खूप चांगल्या सबसिडीने सगळ्यांना सोलर ड्रायर मिळाला. दुसरी गोष्ट, जेव्हा ते सोलर ड्रायर घेत होते हे शेतकरी तेव्हा आम्हाला विचारायचे की बघा आम्ही घेतोय पण आम्ही बनवलेला माल तुम्ही विकत घ्या. तर आम्ही म्हटलं की हो, जर तुम्ही शेवग्याचं पाला आहे, शेवग्याच्या शेंगाची पावडर आहे, ज्या गोष्टींना आम्हाला माहिती होतं की डिमांड आहे, पुदिन्याची पावडर आहे, कढीपत्ता पावडर आहे, कच्चा

0: कह्याची पावडर आहे. तर आम्ही म्हटलं की ह्या सगळ्या वस्तू जर तुम्ही बनवल्या तर आम्ही नक्की घेऊ. म्हणजे आम्हाला सांगायला खूप आनंद होतो की ह्या 100 पैकी एकही शेतकरी आमच्याकडे परत आला नाहीये की तुम्ही आम्ही बनवलेल्या वस्तू घ्या म्हणून.
1: म्हणजे हे 100 च्या 100 शेतकरी
0: काही ना काही
2: प्रयोग लोकल लेवलवरती
1: आणि ते त्यांच्याच लेवलला विक्री करतात. अरे वा, काही वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये जवळजवळ प्रत्येक घरोघरी फ्रीज नावाचं एक मशीन पोहोचलं आणि त्यात आपल्याला असं लक्षात यायला लागलं की प्रत्येक गृहिणी मार्केटमधनं आणलेली फळ असेल, भाजी असेल, त्याला स्वच्छ धुवून वगैरे मग ते फ्रीजमध्ये ठेवलं की जवळजवळ आठवडाभर ते त्याचा वापर करताना आपल्याला दिसून येतं. पण आता तुमच्याशी बोलत असताना एक गोष्ट लक्षात येते की आपण आपल्या घरात फ्रीज आणावा आणि त्याला वापरावं की मग आपण एक सोलार ड्रायर आणावा आणि त्याला वापरावं, काय सांगाल?
2: फ्रीज तर प्रत्येकांकडे असतोच, ते एक शॉर्ट ड्युरेशन साठी स्टोरेज साठी चांगलं ऑप्शन आहे. तर जर प्रत्येकांकडे फ्रीज आहे तर सोलार ड्रायर का नसावा, कारण सोलार ड्रायर मध्ये जे ड्राय केलेले फळ भाज्या आहेत फ्रीज पेक्षाही जास्त ड्युरेशन साठी आपण साठवून ठेवू शकतो. पूर्वीच्या काळी जेव्हा फ्रीज अवेलेबल नव्हता तेव्हा आठवत असेल तर पावसाळा येण्याच्या आधी जेव्हा ऊन असायचं, लख्ख ऊन पडायचं, तेव्हा आपले पूर्वज काय करायचे, पापड लोणचं सुकवणं, बरेच म्हणजे तेव्हाच मासे सुकवणं आलं किंवा डाळींचे सांडगी बनवणं ते सुकवणं आलं, हे सगळं स्टोअर करून ठेवायचं सुकवून, आणि ते आपण कम्प्लिटली विसरून गेलो आहे. तर ह्या सोलार ड्रायर मध्ये तसेच ते डाळींच्या सांडगी सुकवणं, मासे सुकवून ठेवणं, हे जे स्टोरेज आहे ड्राय केलेलं ते तर पारंपरिक पद्धतीने केलेलं स्टोरेज आहे, जे तर म्हणजे ज्यात आम्ही म्हणतो की एक्सपायरी जनरली आम्ही 6 मंथ्स ठेवतो, पण तुम्ही बघाल तर हे 8 ते 8 महिने किंवा 1-1 वर्ष 2-2 वर्ष त्याला काहीही होत नाही. जनरली फंगस वगैरे कधी येतं, जेव्हा त्याच्यामध्ये पाणी किंवा मॉइश्चर असतं, ते कम्प्लिटली काढल्यानंतर हा तर अगदी म्हणजे 1-1-2-2 वर्ष सुद्धा साठवून ठेवू शकतो.
0: आणि विशेष म्हणजे काही पारंपरिक जे साठवणुकीचे प्रकार आहेत, जसं खिशमिश झाली, अंजीर झालं, तर खिशमिश मध्ये केमिकल टाकूनच ते सुकवलं जातं. पण आपल्या ड्रायर मध्ये सुकवलेल्या खिशमिशला, द्राक्षाला कुठलंही केमिकल लावायची गरज नाही. अंजीर 2 दिवसात एवढं सुंदर सुकतं, कुठल्याही साखरेत ते बुडवलं जात नाही. तर हे जे गोष्टी आहेत की साखर किंवा कुठलेही प्रिझर्वेटिव्ह, केमिकल्स, कलर्स न वापरता तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्या अनेक गोष्टी, एक आपल्या कोकणातलं एक मोठं उत्पादन म्हणजे झालं कोकम, आणि कोकम सुकवणं ही खूप एक टीडीएस प्रोसेस आहे, खूप म्हणजे त्याच्यात मेहनत आहे,
1: कठीण प्रोसेस आहे.
0: पण आपल्या ड्रायर मध्ये तेच कोकम 3 दिवसात काहीही न करता एवढं सुंदर सुकत,
1: फक्त त्याची बाजू थोड्या थोड्या वेळाने बदलत राहायची,
0: बाजू म्हणजे अगदी 4 तासाने एकदा. म्हणजे त्याच्यामध्ये जी मेहनत आहे कोकमची ती जवळजवळ मी सांगतो की 70% तुमची मेहनत कमी होते. तर हे जे काही फॅक्टर्स आहेत, जेवढा फ्लेवर, म्हणजे मी बघितलंय की जे बाहेर आपण उघड्यावर कोकम सुकवतो ते नंतर धुवायला लागतं, म्हणजे तुम्ही अर्धा फ्लेवर त्याचा लूज करून टाकला, पण ह्याच्यात तेही धुवायलाही लागत नाही, कम्प्लीट फ्लेवर आणि न्यूट्रियंट्सचं रिटेन्शन होतं, कारण ह्याच्यावर धूळ माती बसलीच नाही.
1: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण आपल्या शेतमालाचं प्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सोलार ड्रायर काय करू शकतो आणि सोलार ड्रायरच्या वापराने आपल्याला किती फायदा होऊ शकतो या संबंधित जाणून घेण्यासाठी आज आपण डहाणू तालुक्यातील निनाद अच्युत पाटील आणि हिमाली दीपेश वर्तक या उद्योजकांना आज आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं. खूप छान पद्धतीने त्यांनी आतापर्यंत मागच्या 6-7 वर्षांमध्ये त्यांचा जो काही या व्यवसायातला अनुभव होता तो आपल्या सर्वांशी शेअर केला आणि आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमच्या दोघांचे आभार व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
3: धन्यवाद मंडळी. आताच आपण सौर वाळवण यंत्र बनवणाऱ्या स्टार्टअपची यशोगाथा याविषयी निनाद पाटील आणि हिमाली वर्तक यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

आशा भोसले आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं वैष्णवबाई चौधरी यांचं, संगीतकार वसंत पवार. मंडळी, आजचा माझा वार माझं शिवार कार्यक्रम इथेच संपतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन। इस समय रात्रि
1: मुदत संपली जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकसंगीत.